सुप्रभात श्रोते हो, 101.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. या प्रसारणात मी प्रज्ञा असनीकर आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 26 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 16 जून 2026. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूया मंगल ध्वनीनं.

श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला आपण सुधीर फडके यांच्या स्वरातली जगदीश खेबुडकर यांची ही भूपाळी ऐकली. संगीत होतं राम कदम यांचं. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोरी अमोणकर यांच्या स्वरात आणि संगीत नियोजनात संत सोयराबाई यांची ही भक्तिरचना.

सुरेश मळकर यांनी गायलेली यशवंत देव यांची ही भक्तिरचना श्रोतेहो आपण ऐकली. संगीतकार होते प्रभाकर जोग. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातली शांता शेळके यांची ही भक्तिरचना. संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातली शांता शेळके यांची ही भक्तिरचना आपण ऐकली. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. मंगलप्रभात कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत जयश्री बेलसरे यांच्या स्वरात उमाकांत काणेकर यांची ही भक्तिरचना. संगीतकार अशोक पत्की.

0: जयश्री बेलसरे यांच्या स्वरातल्या या भक्तिरचनेबरोबरच मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत दिनविशेष.
1: श्रोतेहो, 16 जून या दिवसाचं काय महत्व आहे ते पाहूया. 16 जून 1945 या दिवशी अहमदनगर किल्ल्यात बंदिवासात असलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या नेत्यांना बंधमुक्त करण्यात आलं. 1990 या दिवशी मुंबई उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. त्याआधी 104 वर्षांमध्ये जूनमध्ये एका दिवसात पडलेल्या पावसाचा या दिवशी उच्चांक गाठला गेला. 1963 व्हॅलेंटिना तेरेशकोवा या रशियन महिलेनं वोस्तोक 6 या यानातून अंतराळ प्रवास केला. 1911 करणारी ती पहिली महिला अंतराळ यात्री बनली. 1911 न्यूयॉर्क इथं द कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग कंपनीची स्थापना झाली. याच कंपनीचं पुढं IBM या बलाढ्य कंपनीमध्ये रूपांतर झालं. 16 जून 1950 हा अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा जन्मदिन. 16 जून 1936 या दिवशी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू कवी अखलाक मोहम्मद खान उर्फ कवी शहरयार यांचा जन्म झाला. 16 जून 1936 गमन, उमरावजान यासारख्या चित्रपटांसाठी त्यांनी

0: गायक संगीतकार आणि निर्माता हेमंत कुमार यांचा 1920 साली या दिवशी जन्म झाला.
1: आपको हेमंत कुमार का नमस्कार. मेरे हिसाब से संगीत शोर नहीं है, संगीत में मेलोडी होना चाहिए, कानों को अच्छा लगना चाहिए, दिल में आनंद होना चाहिए, वो संगीत है, वो कुछ भी हो.
2: छुपा लो दिल में प्यार मेरा.
0: खर्जातल्या आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजासाठी प्रसिद्ध असणारे हेमंत कुमार हे एक उत्तम संगीत दिग्दर्शक देखील होते. रवींद्र संगीतात त्यांनी केलेलं

0: आज स्मृती दिन असणारी प्रसिद्ध नावं ही आहेत 1977 मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक आणि नट श्रीपाद गोविंद नेवरेकर. 16 जून 1944 या दिवशी भारतीय रसायनशास्त्रज्ञ आचार्य प्रफुल्ल चंद्र रे यांचं निधन झालं. त्यांनी बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स ही कंपनी काढली. 1925 बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी देशबंधू चित्तरंजन दास. विधवा विवाह आणि आंतरजातीय विवाह यांचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. त्यांच्या स्मरणार्थ चित्तरंजन हे शहर वसवण्यात आलं आहे.
1: श्रोते हो, दिनविशेष आपण ऐकलं आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
2: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:45 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:30 प्रसारित करत आहोत चिंतन. लेखन शालिनी वाघ यांचं, वाचक स्वर अंजली बडवे यांचा.
3: श्रोते हो नमस्कार. नाती गोती. काही नाती सुरुवातीला सोबत असतात आणि अर्ध्यातून निसटून जातात. काही नाती अर्ध्यातून सुरू होतात आणि शेवटपर्यंत साथ देतात. संपलेल्या साथीला हळूवार निसटू द्यावं, आहे त्या साथीदारांना खूप खूप जपावं. आठवणी असतातच की सोबत, कधी गाण्यांच्या शब्दांमध्ये सापडतात, कधी पौर्णिमेच्या चंद्रात, तर कधी अमावस्येच्या राती. जसे अनुभव आले तसा तसा आठवणींचा उजाळा होतच असतो. त्यात आपणास ग्रह, तारे, नक्षत्र, आकाश, निसर्ग, झाड, फुलं, संगीत, गाणी, कविता भरघोस साथ देतात. भूतकाळामध्ये घडून गेलेली गोष्ट आपणास कधी आठवेल सांगता येत नाही. क्षणभर त्यामध्ये रममाण होणं काही वाईट नाही, पण भूतकाळाला मागे ठेवून वर्तमानात जगता यायला हवं, तरच तर भविष्य घडेल. आपण नेहमी म्हणतो मला साथ हवी. मग साथ म्हणजे काय? तर एखाद्याला दुःखात प्रेमाची गरज असते. काहींना सुख खूप आहे, पण एकटेपणा दूर करण्यासाठी, संकटात सापडणाऱ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी, तर द्विधा मनाच्या अवस्थेत गुरफटलेल्या व्यक्तींना प्रेमाने समजून घेण्यासाठी मायेच्या शब्दांची साथ हवी असते. असे विविध कारणं आहेत ज्यात आपल्याला साथीचं महत्त्व समजून येतं. मी घेईल काळजी तुझी पण आणि माझीही, तू निवांत रहा म्हणणारं. जर मिळालेली साथ ही प्रोत्साहन देणारी असेल तर एक प्रेरणा बनून आयुष्यात समाधानरूपी ठेवा आपल्याजवळ असणार याची खात्री होते. खूप काही लोकांच्या वागण्यानं, वाईट बोलण्याच्या वृत्तीनं लोक साथ सोडून देतात. त्यामागं निरनिराळी कारणंही असतात. स्वभावाला औषध नसतं असं म्हटलं जातं, म्हणून मग स्वभावच बदलू नये का? जर आपल्या बोलण्याने, वागण्याने समोरच्याला त्रास होत असेल तर याचं भान ठेवू नये का? त्रास फक्त आपल्याला होतो या विचारात सतत एखाद्याला रोकटोक करणं, चिडचिड करणं हे योग्य नाही. मग समोरचा वैतागणारच ना. आणि एक वेळ अशी येते की समजून घेण्याच्या पलीकडे सगळं काही निघून जातं. ज्यांना समजून घ्यायचं ते सोबत राहतात, ज्यांना नाही सहन होत ते निघून जातात. निघून गेलेली व्यक्ती वाईट असं मुळीच नाही. संवेदनशील प्राणी आहोत आपण, त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला संवेदना आहेत. प्रत्येकाची क्षमता मात्र निराळी आहे.

0: आपण असं नको वागायला की समोरच्याला आपण अडथळा वाटू. एखाद्याचं सुखी आणि मन मोकळ्या स्वभावाच्या आण आपण अडथळा म्हणून येऊ नये याचं भान ठेवायला हवं. यदा कदाचित गेलीच एखादी व्यक्ती म्हणून आयुष्य उद्ध्वस्त करण्यात काय अर्थ आहे. जर ती व्यक्ती महत्त्वाची आहे तर त्यांना आपण हृदयात जपू तर शकतो. जरासा दुरावा घेऊन एकमेकांना समजून घेणं किंवा प्रत्येकाचा हेतू जाणून घेणं यात काही गैर नाही आणि थोडासा वेळ हा प्रत्येक नात्याला द्यायला हवा. एखाद्याची स्वतंत्रता हिरावून तर घेता येत नाही ना, याचं चिंतन करायला हवं. साथ म्हणजे सोबत राहणं खरं, पण शरीराने नाही तर मनानी. त्यात एक अलौकिक अनामिक आनंद मिळतो. काही कारणास्तव नाती दुरावली जातात, पण त्यांच्या अंतर्मनातील साथ ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलं तरी सोबत असते. अलौकिक साथ म्हणजे आशीर्वाद रूपी एखाद्या व्यक्तीजवळ पोहोचण्यासाठी वेळ लागेल, परंतु आशीर्वाद एक अशी गोष्ट आहे जी क्षणात त्या व्यक्तीपर्यंत जाऊन पोहोचेल, याला म्हणतात अलौकिक साथ. साथ द्यायची ठरलं तर व्यक्तीजवळ असो किंवा लांब काय फरक पडतो. अनामिक ओढीची व्याख्या पूर्णत्वास नेते ती साथ. ऋणानुबंध म्हणावा लागेल. अर्ध आयुष्य गेल्यानंतरही अचानक कोणाची तरी सोबत भेटावी आणि मग त्यात मित्रमैत्रिणी किंवा नव्यानं जोडलेलं एखादं नातं त्यास नावही देऊ शकत नाही. अशाही काही व्यक्ती भेटतात जे सोबत आहे त्यांना नक्की जपावं ना की आधीच्या घडलेल्या गोष्टीतून भविष्य खराब करावं.
1: श्रोते हो, चिंतन आपण ऐकलं. लेखन केलं होतं शालिनी वाघ यांनी. वाचक स्वर होता अंजली बडवे यांचा.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: शंभरांश 1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 6:35 होत आहेत. जाणून घेणार आहोत आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या प्रसारणात मी आपल्यासोबत प्रज्ञा अस्नेकर. श्रोते हो, या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात शेती बचाव अभियान याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात सकाळी 7:15 गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी डॉक्टर अप्पासाहेब शेळके यांनी दिलेली माहिती. सादर करते सदानंद कांबळी. त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात सकाळी 6:50 पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक सकाळी 6:55 संकलक नवनाथ खराडे. आजचा सुविचार आपण ऐकू शकाल सकाळी 7:00 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करूत. सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल सकाळी 7:40 आणि रात्री 8:35. सकाळी 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. मिश्र संगीत आपण ऐकू शकाल सकाळी 7:15. श्रोते हो, लक्षात असू द्या आज सकाळी 8:40 मनस्पर्श उद्योग विश्व हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यात आज अहिल्यानगर इथल्या महिला उद्योजिका भूपाली निसळ यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादर करते सुदाम बटुळे. आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आज रात्री 7:15.

सकाळी 9 वाजता रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम. सकाळी 9:30 ते 10 वाजेपर्यंत विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करूत. सकाळी 10 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 10:30 वाजता एक फिल्म, आजचा चित्रपट बावरची, संकलन आणि निवेदन किरण डहाळे यांचं. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल 11:00 वाजता आणि 6:00 वाजता. आपली गाणी 11:15. NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग 11:28. वनिता मंडळ 12:00 वाजता. निर्मिती असेल आकाशवाणी मुंबई केंद्राची. 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करूत. मिक्स मसाला 5:02. यो आणि 5:30 वाजता मुंबई केंद्रावरून. 6:35 सांगितली जाईल आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. लोकसंगीत 6:40. वृत्तविशेष 7:15 वाजता मुंबई केंद्रावरून.

आज संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या प्रायोजित कार्यक्रमात सुरुवातीला उत्पादकता वाढीसाठी सघन पद्धतीने कपाशी लागवड याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कापूस सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर भाऊसाहेब पवार यांची मुलाखत आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर याच कार्यक्रमात असा करा मुरघास याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सुनील खंडागळे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. सादर करते सुदाम बटुळे. आपली आवड रात्री 9 वाजता आणि रजनीगंधा रात्री 10 वाजता. रात्री 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्ष पूर्ती निमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका आपण ऐकू शकाल. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळी प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करूत. श्रोते हो, आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

0: शंभरांश एकमेगा हर्ट्सवर आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 6:40 होत आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया शेती बचाओ अभियान याविषयी माहिती. वाचक स्वर अंकुश जोशी यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात रामास या गावातून देशव्यापी शेती वाचवा अभियानाचा प्रारंभ केला. शेतकरी बंधू भगिनींनो, हे अभियान 1 जून ते 30 जून या कालावधीत राबवलं जात आहे. मातीचं संरक्षण केल्यास शेती अधिक समृद्ध होईल, शेतकरी अधिक सक्षम होतील आणि राष्ट्र समृद्ध होईल. खतांचा संतुलित वापर, मृदा परीक्षण, मृदा आरोग्य कार्ड, नैसर्गिक शेती, जलसंधारण आणि शास्त्रीय कृषी पद्धती यांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन यावेळेस त्यांनी केलं. 1 जून ते 30 जून या कालावधीत देशभरात चालणाऱ्या महिन्याभराच्या मोहिमेचा प्रारंभ करताना चौहान म्हणाले की भूमी ही आपली माता आहे आणि तिच्या आरोग्याचं संरक्षण करणं ही एक सामूहिक जबाबदारी आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतं, कीटकनाशकांचा अनिर्बंध वापर टाळावा आणि त्याऐवजी शास्त्रीय परीक्षणावर आधारित जमिनीच्या प्रत्यक्ष गरजेनुसार खतं वापरावीत. शेतकरी बंधू भगिनींनो, उत्पादन वाढ होण्यासाठी रासायनिक खतं ही एक महत्त्वाची भूमिका पार पाडतात, पण रसायनांच्या अतिवापरामुळं जमिनीची सुपीकता कमी होते आणि जमिनीतील लाभदायक सूक्ष्मजीव नष्ट होतात. त्यामुळं कृषी उत्पादकतेवर थेट परिणाम होतो आणि लागवडीचा खर्च वाढतो. त्यामुळं रासायनिक खतं ही शिफारसित मात्रेत योग्य पद्धतीनं आणि पिकांच्या योग्य अवस्थेत वापरणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. शेती वाचवा अभियान हा पृथ्वी मातेचं रक्षण करण्याचा एक राष्ट्रीय संकल्प आहे. या मोहिमेअंतर्गत कृषीशास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठांमधील तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्रांचे अधिकारी, कृषी विभागाची पथकं आणि लोकप्रतिनिधी देशभरातील गावांना भेट देऊन शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करतील आणि यासोबतच शेतकऱ्यांना मृदा परीक्षण, संतुलित पोषक व्यवस्थापन, नैसर्गिक शेती, आधुनिक पेरणी तंत्र, जलसंधारण आणि प्रगत कृषी पद्धतींबाबत मार्गदर्शन प्रशिक्षण दिलं जाणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे मृदा आरोग्य पत्रिका असणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून जमिनीच्या प्रत्यक्ष गरजेनुसार खतांचा वापर केला जाऊ शकेल, यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. यामुळं शेतीचा उत्पादन खर्च कमी होईल, उत्पादकता वाढेल आणि दीर्घकाळापर्यंत जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास मदत होईल. सरकार शेतकऱ्यांना अनुदानित दरात खतं उपलब्ध करून देत असलं तरी यामुळं खतांच्या अतिवापराला प्रोत्साहन मिळता कामा नये, असंही चौहान यांनी यावेळी स्पष्ट केलं. शाश्वत शेती ही खतांच्या वाजवी आणि संतुलित वापरावर अवलंबून असते, यावर त्यांनी आवर्जून भर दिला आहे. केंद्रीय मंत्र्यांनी महिला सक्षमीकरणाची सांगडही या मोहिमेशी घातली आहे.

0: बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार, उत्पन्न मिळवून देणाऱ्या उपक्रमांशी आणि स्वयंरोजगारांच्या संधींशी जोडलं जाणार आहे. पात्र महिला प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य आणि लघु उद्योग सुरू करण्यासाठी पुरेशा संधी उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून त्या स्वावलंबी बनू शकतील, त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न वाढण्यास मोलाचं योगदान देऊ शकतील. या मोहिमेअंतर्गत बनावट खतं आणि कीटकनाशकांविरोधात जनजागृती निर्माण करण्यावरही लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. स्थानिक कृषी हवामान परिस्थितीला सर्वात योग्य असणारी पिकांची निवड आणि बियाणांचं वाण, योग्य शेती पद्धती, बीजप्रक्रिया पद्धती आणि इतर वैज्ञानिक कृषी पद्धतींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जाईल. जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांच्या वापराबाबतच्या माहितीचा प्रसार केला जाईल. याशिवाय या मोहिमेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचे लाभ मिळवून दिले जातील. शेतकरी बंधू भगिनींनो, जमीन हा शेतीचा आत्मा आहे, त्यामुळे आपणही आपल्या जमिनीची काळजी घेऊयात. मृदा आरोग्य कार्ड, नैसर्गिक शेतीचा अवलंब, मृदा परीक्षण आणि संतुलित खतांचा वापर, तसंच योग्य पाणी देण्याच्या पद्धती वापरून आपण आपल्या जमिनीचं संवर्धन करूयात.
1: शेती बचाओ अभियान याविषयी माहिती आपण ऐकली कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचक स्वर होता अंकुश जोशी यांचा.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
2: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
3: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
3: 105 beds अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
4: काय झालं? अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
5: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
4: हो ना,
5: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदिती देशपांडेंना दाखवू.
4: कुठे भेटतील त्या?
5: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2
4: आणि फोन नंबर
5: 93-72-99-39-36.
4: 93-72-99-39-36.
1: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
6: लग्न होऊन बरीच वर्ष झालीत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
2: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.
6: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत.
2: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: कार्यक्रमात आज ऐकूया गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी डॉक्टर अप्पासाहेब शेळके यांनी दिलेली माहिती. सादर करते सदानंद कांबळी.
7: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण एका महत्वाच्या स्त्रियांच्या आजारावर बोलणार आहोत, ते म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगामध्ये जवळजवळ 6 to 6.5 lakh महिला प्रत्येक वर्षी या आजारानं बाधित होतात आणि आपल्या भारतामध्ये याचं प्रमाण हे जवळजवळ 1,20,000 प्रत्येक वर्षी नवीन रुग्ण याच्यामध्ये तयार होतात. तर या गर्भाशयाच्या मुखालाच गर्भाशय ग्रीवा असं म्हणतात. गर्भाशय व गर्भाशय मुख याची संरचना किंवा त्यांच्या पेशी वेगवेगळ्या असतात, त्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर हा गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर पेक्षा वेगळा असतो. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा जो विषाणू असतो त्याच्या संक्रमणामुळे होतो. या व्हायरसचे किंवा या विषाणूचे 11 प्रकार जे आहेत ते या कॅन्सरसाठी कारणीभूत असू शकतात असं सिद्ध झालेलं आहे. मग याची कारणं काय आहेत? लैंगिक संबंधामुळे होणारा हा आजार आहे, त्यामुळे एखाद्या पुरुषाला जर विषाणू संक्रमण झालं असेल तर शारीरिक संबंधाच्या माध्यमातून स्त्रियांना या विषाणूचं संक्रमण

0: होऊ शकतं. दुसरं कारण, कमीत कमी वयामध्ये लग्न जर झालं आणि लैंगिक संबंध जर लवकर सुरू झाले त्या महिलेचे, तर त्यांच्यामध्ये हे कॉमन आहे. त्यानंतर अधिक अपत्यांना जन्म देणं, धूम्रपान, विवाहबाह्य संबंध असणं, काही कारणामुळं महिलेची रोगप्रतिकार शक्ती कमी होत असेल तरी हा रोग होऊ शकतो. त्याच्यानंतर दीर्घकाळ 5 वर्षापेक्षा जास्त गर्भनिरोधक गोळ्या जर वापरलेल्या असतील तर त्याचाही एक परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणून हा आजार होण्याची शक्यता असते. तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कुटुंबामध्ये जर कोणाचा इतिहास असेल तर हा जो आहे तर तो कुटुंबाचा इतिहास आपल्याला तो बघावा लागतो. किंवा त्या रुग्णाला इतर लैंगिक संक्रमणाचे रोग आहेत का, त्याच्यामध्ये सुद्धा हा आपल्याला आढळून येतो. गर्भाशयाच्या मुखाची कॅन्सर आहे त्याची लक्षणं काय आहेत, हा एक असा कॅन्सर आहे महिलांमधील की जो दुर्दैवाने कर्करोगपूर्व अवस्था किंवा कर्करोगाची झिरो अवस्था या अवस्थेमध्ये महिलांना कोणतीच लक्षणे नसतात. ज्यांना कर्करोग प्रगत अवस्थेत म्हणजे स्टेज 1 अवस्थेनंतर असतो त्याच्यामध्ये त्यांना लक्षणे आढळून येतात. लैंगिक संबंधानंतर योनीतून रक्ताचा डाग किंवा रक्तस्त्राव होणं, 2 पाशिक पाळीमध्ये रक्तस्त्राव होणं, त्यानंतर रक्तमिश्रित व दुर्गंधीयुक्त योनी रक्तस्त्राव होणं, संभोगादरम्यान ओटीपोटात वेदना किंवा अस्वस्थता जाणवणं, रजोनिवृत्तीनंतर पुन्हा 1 वर्षानंतर योनीतून रक्तस्राव होणं, असं जर लक्षण असतील तर खात्री करून घेणं महत्वाचं आहे. निदान
1: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी डॉक्टर अप्पासाहेब शेळके यांनी दिलेली माहिती आपण ऐकली. बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
4: उद्योग जगतात कार्यरत मान्यवरांच्या मुलाखती जरूर ऐका. मनस्पर्श उद्योग विश्व कार्यक्रमात 16 जून रोजी सकाळी 8:40.
5: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत त्रिमुखी हॉस्पिटल परिसर.
6: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली त्रिमुखे हॉस्पिटल.
7: एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजियोप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
5: कार्यक्रमात आज ऐकणार आहोत पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी माहिती.
8: नगरे रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी, नानाविधे या ओळीमधून संत रामदास स्वामी आपणाला विकासाचा आराखडाच सांगतात. भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी भारतात 1990 मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. खेड्यापाड्यातून रोजगार, उद्योग, व्यवसाय करण्यासाठी तरुण वर्ग शहराकडे धाव घेत आहे. सन 2011 जनगणनेनुसार देशात 31%

0: टक्के लोक शहरात राहतात, तर महाराष्ट्रात 45.2% लोक शहरात राहतात. येणाऱ्या 2030 पर्यंत देशात हे प्रमाण 45% जाईल, तर महाराष्ट्रात ते 58% जाईल. त्यामुळे वाढत्या या शहरीकरणामुळे अनेक प्रश्न व समस्या निर्माण झाल्या आहेत, जसे की झोपडपट्टीची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, शिक्षण, आरोग्य, निवास, ट्रॅफिक जाम, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण यासारख्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच यामुळे अनेक पायाभूत गरजा माणसाला करणे आवश्यक आहे. विशेष करून पावसाळ्यात ज्या समस्या निर्माण होतात त्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पावसाळ्यात एकीकडे निसर्ग आपल्या रंगांची उधळण करत असतो, नदी नाले डोंगर दऱ्या शेत शिवार सर्व हे पावसाळ्यात सजले जातात, ते माणसाला आकर्षित करतात. पण शहरात हाच पावसाळा काही माणसांच्या नाकी नऊ आणतो. शहरामध्ये
1: पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी माहिती आपण ऐकली त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
1: 100.1 MHz वर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
5: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
4: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
5: संपर्क 232-29-29.
6: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282-12225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
7: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
8: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
7: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
8: फोन नंबर 02-41-235-35-15.
7: मोबाईल 960-44-988-36.
1: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. संकलक नवनाथ खराडे.
9: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
9: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
2: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
9: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
2: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
1: नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. अनधिकृत पाणी उपसा केल्यास वीज पुरवठा खंडित करा, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया. कापूस प्रात्यक्षिकांसाठी महाडीबीटीवर अर्जाचे आवाहन. रोजगार आणि असंघटित क्षेत्रावरील माहिती संकलनासाठी सर्वेक्षणास प्रारंभ. एकल महिला धोरणासाठी 18 जूनला जिल्हास्तरीय कार्यशाळा आणि जिल्हाभर विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत. आता घडामोडी सविस्तर. एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचं काटेकोर नियोजन करावं. शासनाच्या 2018 निर्णयानुसार पिण्याच्या पाण्याचं आरक्षण प्राधान्यानं राखून कालवे आणि बॅकवॉटर क्षेत्रातील अनधिकृत पाणी उपसा तात्काळ थांबवावा. आवश्यकतेनुसार अशा ठिकाणांवरील वीजपुरवठा खंडित करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात एल निनोचा संभाव्य प्रभाव, पाणीसाठा आरक्षण आणि कृषी विभागाच्या उपाययोजनांबाबत आयोजित तातडी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासीय उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, जलसंपदा विभागाचे

0: अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. केंद्र शासनानं कापूस उत्पादकता अभियान या नव्या अभियानास मान्यता दिली असून 2026-27 ते 2030-31 या 5 वर्षांच्या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी विविध पीक प्रात्यक्षिकं राबवण्यात येणार असून लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करावेत असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केलं आहे. राज्यातील रोजगार, बेरोजगारी तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योग व्यवसायांबाबत अचूक माहिती संकलित करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्र उपक्रमांच्या वार्षिक सर्वेक्षणांचा शुभारंभ नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त डॉ प्रदीप पठारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, सांख्यिकी सहाय्यक रवी केशव निकाळजळे आदी उपस्थित होते. एकल महिला धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख आणि वास्तवाधिष्ठित करण्याच्या उद्देशानं नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, तज्ज्ञ व्यक्ती तसंच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचे अभिप्राय आणि सूचना जाणून घेण्यासाठी दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद अहिल्यानगर इथं जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी संजय कदम यांनी दिली. महिला आणि बालविकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यशाळेत जिल्ह्यातील एकल महिलांशी संबंधित विविध प्रश्न आणि समस्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ काल झाला. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं शिक्षकांसह अधिकाऱ्यांनी स्वागत केलं. काही ठिकाणी बँड तर काही ठिकाणी हवेत फुगे सोडून विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन, जिल्हा परिषद मुख्य अधिकारी आनंद भंडारी यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. अनधिकृत पाणी उपसा केल्यास वीज पुरवठा खंडित करा, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया. कापूस प्रात्यक्षिकांसाठी महाडीबीटीवर अर्जाचे आवाहन. रोजगार आणि असंघटित क्षेत्रावरील माहिती संकलनासाठी सर्वेक्षणास प्रारंभ. एकल महिला धोरणासाठी 18 जूनला जिल्हास्तरीय कार्यशाळा आणि जिल्हाभर विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, ऐकूयात आजचा सुविचार. वेळ गमावणं म्हणजेच आयुष्यातील सर्व संधी गमावणं होय. आजचा सुविचार आपण ऐकला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
2: श्रोते हो, 70-च्या दशकातला रोमॅन्टिक हिरो म्हणजे राजेश खन्ना यांनी एक आगळी वेगळी भूमिका साकारली होती, ती म्हणजे स्वयंपाक याची. हा चित्रपट होता बावरची. संवाद आणि दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट गाजला होता.
3: ही छोटी छोटी बातें हैं जो जिंदगी में असल मायने रखती हैं. किसी बड़ी खुशी के इंतजार में हम ये छोटे छोटे खुशियों के मौके खो देते.
2: या चित्रपटातली काही गाणी, संवाद आणि आठवणी आपण ऐकणार आहात एक फिल्म या कार्यक्रमात सोमवारी म्हणजे 15 जूनला रात्री 9:30 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम एक फिल्म, चित्रपट बावरची.
0: श्रोतेहो, जरूर ऐका एक फिल्म हा कार्यक्रम आज सकाळी 10:30 वाजता आणि आज रात्री 9:30 वाजता. संकलन आणि निवेदन किरण डहाळे यांचं.
4: श्रोतेहो, हा आवाज ऐकला की आपल्याला आठवते आपल्या बालपणीची साक्षीदार आपली शाळा.
5: आणि शाळा म्हटलं ना की काय काय आठवतं ना,
6: म्हणजे प्रार्थनेच्या वेळी एकमेकांच्या काढलेल्या खोड्या
5: किंवा मधल्या सुटीमध्ये डब्याची केलेली वाटावाटी
7: आणि उठा बशा वर्गात सर्वांसमोर काढलेल्या
4: किंवा लाकडी पट्टीनं खा...

0: हल्लेला मारही.
1: आणि या सगळ्या सोबत आठवतो तो शाळेतला निरोप समारंभाचा दिवस देखील.
0: श्रोतो हो, शाळेविषयीच्या आपल्या आठवणी आम्हाला जरूर लिहून कळवा.
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर 23 जून पासून नव्यानं सुरू होणाऱ्या स्नेह संवाद या कार्यक्रमात
3: माझी शाळा या विषयावर आपल्या आठवणी
1: अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सावेडी, अहिल्यानगर. टपाल सूची क्रमांक 414003.
2: आमचा ईमेल आयडी beautyroomahilyanagar@gmail.com.
0: तेव्हा श्रोते हो, लेखनाच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा स्नेह संवाद या नवीन कार्यक्रमात माझी शाळा या विषयावर.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
4: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241 242 76 20 या दूरध्वनी क्रमांकावर.

श्रोते हो, एक निवेदन. आयसीसी महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 14, 21, 25 आणि 28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं.

0: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
1: हो? मग
0: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
1: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
1: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
0: पण कुठे?
1: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
0: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
0: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
3: श्रोते हो, हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी. श्रोते हो, येत्या बुधवारच्या अर्थात उद्याच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 17 जून 2026 विषय आहे मणक्यांचे आजार आणि वातविकार. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य आनंद नांदेडकर. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02414-242-3471 आणि 242-3672. निवेदन संपलं. शंभरांश 1 MHz एफ एम बँड आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य याचं भान ठेवा.
1: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
2: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: आकाशवाणी पुणे, सविता म्हस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेला उद्यापासून प्रारंभ. आणि विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधील एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचे नेते महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एव्हियनमध्ये दाखल होत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान G7 सदस्य देशांचे नेते, जागतिक बँकांचे प्रतिनिधी तसंच विविध देशांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी काल पंतप्रधानांनी स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथे स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोवाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. 19 जूनला स्वित्झर्लंडमध्ये शांतता कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी होत असलेल्या या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीचे संकेत मिळाल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात काल मोठी तेजी दिसून आली. राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईतील विधानभवनात भरणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजासंदर्भात झालेल्या स्वतंत्र बैठकांमध्ये हा निर्णय करण्यात आला. 3 आठवड्यांच्या कालावधीत अनेक महत्त्वाची विधेयकं, जनहिताचे प्रश्न

0: आणि शासकीय कामकाज पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफीचे विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. तसंच महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक या अधिवेशनात मांडलं जाणार आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. जनधन, उज्ज्वला, पीएम आवास यासारख्या योजना, पायाभूत सुविधांचा विकास यामुळे नागरिकांचं आयुष्य अधिक सुलभ झाल्याचं ते म्हणाले. पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचं तसंच पुणे विमानतळाचं विस्तारीकरण, 1000 ई बसेसना मंजुरी आदी निर्णयांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वेसेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्कृती मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसा स्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. तर स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकंदर 202 चित्रपट दाखवण्यात येतील. यावर्षी या महोत्सवात मराठी चित्रपट आणि एकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन विभाग सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये प्रथमच AI सिनेमा हॅकॅथॉन आयोजित करण्यात आली असून त्यात 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान देण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यातल्या इतर सर्व विभागातल्या शाळा काल पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटानं फुलून गेल्या. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ तसंच पेढे देऊन स्वागत करण्यात आलं. काही ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात तर काही ठिकाणी तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातल्या शाळा प्रवेशोत्सवाचा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा इथल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी प्रवेशोत्सवात भाग घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत येऊन जिज्ञासू वृत्ती जोपासावी, प्रश्न विचारावेत आणि शिक्षणासोबतच मूल्याधिष्ठित संस्कार आणि कौशल्ये आत्मसात करावीत असं आवाहन राज्यपालांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या वहाळ इथल्या PM श्री प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. नव्यानं उभारण्यात आलेल्या आयडियल सेंटरचं उद्घाटन देखील फडणवीस यांनी केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. या शाळेतल्या एका विद्यार्थिनीनं मुख्यमंत्र्यांची छोटी मुलाखत देखील घेतली. विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: एक काळ होता की जिल्हा परिषदेची शाळा म्हटल्यानंतर ती शाळा अतिशय मुडकळीस आलेली, व्यवस्था नसलेली अशा प्रकारची शाळा आपल्याला पाहायला मिळायची. पण आज आपण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन बघू शकतो, बहुतांश शाळा या कुठल्याही खासगी शाळेसारख्या किंवा कधी त्याही पेक्षा चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्य शिक्षण देखील सुरू केलंय. संवैधानिक मूल्य हे आमच्या मुलांना माहिती असली पाहिजेत, हक्क आणि कर्तव्याची जाणीव असली पाहिजे, स्वच्छता, पर्यावरण या संदर्भातली जागृती असली पाहिजे. एक अतिशय चांगला भावी नागरिक हा या शाळांमध्ये तयार झाला पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे.
1: अभ्यासाचं टेन्शन

0: घ्यायचं नाही, बिनधास्त अभ्यास करायचा असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या किसन नगर येथील पालिका शाळा क्रमांक 23 मध्ये आठवणी जागवल्या. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातल्या तोरणमाळच्या दुर्गम भागातल्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. तुळजापूरमध्ये नगर परिषदेच्या 2 क्रमांकांच्या शाळेत इयत्ता 1 विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेऊन त्यांचं औक्षण करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात ढोकरी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांचं फेटे बांधून तसंच ओवाळून स्वागत करण्यात आलं. सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात फुगे आणि फुलं लावून सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी, सातारा, धाराशिव इथं देखील विविध मान्यवरांनी स्वतः शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह प्रशांत जाधव पुणे.
1: राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वी पुरवणी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. 10वीची परीक्षा 16 जून ते 30 जून दरम्यान आणि 12वीची परीक्षा 16 जून ते 8 जुलै दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीनं केलेली सामान्य बस सेवांवरची हंगामी 10% भाडेवाढ अजून 1 महिना म्हणजे 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे दरवाढीची मुदत वाढवल्याचं महामंडळानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भीमाशंकर मंदिर कालपासून दर्शनासाठी सुरू करण्यात आलं. दररोज 1000 भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. दर्शनासाठी पास आणि वैध ओळखपत्र अनिवार्य करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. मंदिर व्यवस्थापन समितीच्या श्रीभीमाशंकर.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर भाविकांना पास उपलब्ध होणार आहे. हवामान. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेला उद्यापासून प्रारंभ. आणि विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 100.1 मेगाहर्ट्झ एफ एम बँड आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोतेहो आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता ऐकणार आहोत काही निवेदनं. हे निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 18 जून 2026 विषय आहे कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले बियाणे तंत्रज्ञान योजना विभागाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक एम पी कर्जुले, कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आणि मुक्काम पोस्ट जेऊर कुंभारी तालुका कोपरगाव इथले प्रगतशील शेतकरी दिलीप दत्तात्रय शिंदे. प्रसारणाची वेळ संध्याकाळी 7:30 ते 8:00. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02141-2424-3471 आणि 2426-3672. निवेदन संपलं.
1: ज्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती असे आपल्या दमदार खलनायकी भूमिकांमुळे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रसिद्ध असलेले अभिनेते म्हणजे अमरीश पुरी. भेदक नजर, भारदस्त आवाज, दमदार संवाद फेक यामुळे ते चित्रपटातील हिरोपेक्षाही जास्त लक्षात राहत अशा या दिग्गज कलाकाराचा 22 जून हा जन्मदिवस आणि त्याच अनु

0: अनुषंगाने ऐकूयात अमरीश पुरी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणी आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी फोन गाणी या कार्यक्रमात.
1: जा सिमरन, जा जी रे अपनी जिंदगी, जा बेटा जा.
0: तेव्हा ध्वनी मुद्रणासाठी जरूर फोन करा बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 8:15 वाजता. आपली आवडती गाणी कळविण्यासाठी संपर्क करा 02-41-242-34-71 आणि 242-36-72 या संपर्क क्रमांकावर.
2: लंडन देखा, पॅरिस देखा.
3: श्रोते हो, मोबाईल मुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
4: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
3: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा.
4: मोबाईलवर दाखवलेल्या मॅप ऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा.
3: आणि महत्वाचं म्हणजे

आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत। श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत। तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा। तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही।

100.1 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांगा?
1: त्यात एक सांगणं गरजेचं आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण, हे कळलं पाहिजे मला. काय होत, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत. पिकाय शत्रू कोण आहे, मित्र कोण, ओळखलं पाहिजे पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही

0: गेल्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख पडेल देतो आपण. हे बाबा मित्र आपले आहेत आणि यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोचवू नका. पण शत्रू कीटकांची ओळख फार महत्वाची आहे. त्यातल्यात महत्वाचं काय लक्षण, म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून झालेलं असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं की कापसावरची बोंडाळी, तर सुरुवातीचं लक्षण कधी आहे तर ते बोंडातले आळी हे त्याचा फार शेवटचा आहे, टप्पा येतो अगदी. पण ती सुरुवात फुलाच्या अगोदर म्हणजे कळी ज्यावेळेला असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहेत ते अंडी घालतात त्या कळीमध्ये, आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही तर डोमकळी म्हणतो आपण. मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काहीतरी झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे मग निंबुळ्यासारखं फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडची लक्षणं ओळखा, रोगा लक्षणं ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा, हे त्यात महत्वाचं आहे. पण हे करताना आपला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे करण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपयोग करू शकतो, उपाय करू शकतो. साधे उपाय जसं की पक्षी थांबे, काय आहे त्यामध्ये आहे पक्षी म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरजेचं पक्ष्यांनी? पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत. कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात. मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, फांद्या नाहीत ना पिकांना, लहान पिकं त्याच्यामध्ये आहे. म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी भिट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग आणि मग ते किडे ओळखतो, खातो तो, आळ्या खातो तो, आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषण होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण, पिकांचं संरक्षण हे पक्षी थांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत, हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याचं एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारचे किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये.
1: आणि त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा पीक येतं, डोलदर पीक येतं, त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा कळत नाही त्या गोष्टी, मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना, तर त्याविषयी.
0: अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणला, हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहेत. म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करताना होणाऱ्या विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत. आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतंच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुर्बल झाला असेल किंवा एखादी साथ आली असेल, एखाद्या किडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं असेल आणि त्यावेळी आपल्या गरज पडते की आता रासायनिक कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे. आणि त्या संशोधनाच्या अंत्य आपण जे काही चांगली कीटकनाशक सांगितलेले आहे ती वापरताना काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावरपणा उडून येऊ नये या ठिकाणी आहे, किंवा वेळा सकाळच्या वेळेला संध्याकाळच्या सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नाही शकतो अशा उन्हाच्या वेळेला, किंवा हे सगळं करत असताना आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं काही की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते काही मजुरांना असते, तर ते कृपया ते करू नये ह्या वेळेला. आणि मग जे काही झाल्यानंतर फवारणी केल्यानंतर स्वच्छ हात धुवून साबणानं वगैरे मगच तुम्ही या ठिकाणी पाणी पिणं असेल किंवा जेवण करणं असेल ते केलं पाहिजे आहे. हे करताना जे तुम्ही फवारता औषधं, त्याचे औषधं बाटल्या आणि ते बॉक्स ठेवतो कुठं पण हे महत्वाचं आहे, कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये लहान मुलं जनावरं हे सगळ्यांना त्याला तोंड लावू शकतात, त्यापासून आपण त्याला बाजूला केलं पाहिजे आहे, सुरक्षित ठेवलं पाहिजे आहे. अशा अनेक प्रकारची काळजी घेणं देखील फार महत्वाचं आहे. हाही त्याचा भागच आहे, म्हणजे आपण पर्यावरणपूरक ज्यावेळेला आपण अशा प्रकारची काही शेती करतो त्यावेळेला काही स्वतःचं संरक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशक वापरणं हे काय फार मोठं असं म्हणजे त्याला म्हणू आपण की चुकीचं आहे असं म्हणलं जाणार नाही, परंतु त्याचं काळजी मात्र घेऊन वापरलं पाहिजे आपण आणि योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. ते
1: आवश्यकतेनुसार ज्या मात्रा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण ते वापरणं फार गरजेचं आहे आणि अगदी गरज असेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा खतांचा वापर करावा, मात्र ते करताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत.

0: पीक आल्यानंतर काढणी केली जाते आणि काढल्यानंतर मुख्यत्वे त्याची साठवणूक करणं, बाजारपेठेपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण त्याचं व्यवस्थापन करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करा.
1: जेव्हा आपण काढणीला पीक येतं त्यावेळेला आपण पिकाची काढणी योग्य वेळेस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा परिपक्व पीक काढणं फार महत्त्वाचं आहे. अपक्व काढलं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जर त्यामध्ये आपण ओलावा ओला धान्याचा विचार आपण जर केला तर त्या ओलावा जर राहिला त्यामध्ये तर ते नुकसान त्याचं होतं, नंतर ते टिकत नाही मग. आणि इव्हन आपण असं बघतो की त्यामध्ये ज्यावेळेला खरेदी होते आपण धान्याची त्यावेळी त्यातला ओलाव्याची टक्केवारी ही पाहिली जात असते. मग ती टक्केवारी जर तुम्ही जास्त असेल तर ती खरेदी देखील चांगल्या दराने होत नाही. त्यामुळे आपलं पहिलं काढण्याच्या वेळेला लक्ष घेतलं पाहिजे की पक्व झालेलं नंतर व्यवस्थित वाळवलं गेलं पाहिजे आहे. मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर त्यामुळे नुकसान कमी होतं आपलं. म्हणजे काढणी यंत्र आणि मळणी यंत्र, कापणी यंत्र आणि मळणी यंत्र ही आताची गरज झालेली आहे. त्यामुळे त्याचा वापर आपण जर केला तर चांगल्या मार्ग स्वच्छ अशा प्रकारचं आपलं पीक येतं, धान्य येतं ह्याच्यामध्ये. फार नंतर फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही विक्री करायला जाता त्याच्या अगोदर तुम्ही धान्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे स्वच्छ करणं, प्रतवारी करणं आवश्यक आहे. म्हणजे आता आमचा अनुभव असा आलेला आहे की सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन घेऊन गेलेले आहेत काही, आणि त्यावेळेला त्यांना जो काय दर मिळाला तो दर फार कमी मिळाल्याचं कारण तरी विचार त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये खडे आहेत, ह्याच्यामध्ये मातीचा भाग ह्यामध्ये आहे, स्वच्छ केलेले नाही तुम्ही, त्यामुळे हा दर कमी आहे. त्यांनी तो माल परत आणला, स्वच्छता प्रतवारी केंद्रावर नेला, त्या ठिकाणी पुन्हा त्याचं स्वच्छ करून घेतला, तर त्याच्यामध्ये क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे केवळ प्रतवारी करण्यामुळे एवढा मोठा फरक पडत असेल तर आम्ही हे का केलं नाही पाहिजे. हे करणं गरजेचं आहे. जशा प्रकारे आपल्याकडे म्हणजे म्हणतो आपण की पिठाची गिरणी आहे, तिथं आपण धान्य घेतो आणि पीठ करून आणतो, तसं या ठिकाणी स्वच्छता प्रतवारी केंद्र हे गावागावामध्ये भागाभागात पाहिजे आहेत. जेवढं काय धान्य आपलं तयार होतं धान्य बाजारात घेऊन जाण्यापूर्वी स्वच्छ करूनच घेऊन जायचं, त्यानंतर मिळू शकतो. ज्या शेतकऱ्यासाठी फार चांगली गोष्ट यामध्ये आहे, तेव्हा ह्याचा वापर आपण केला पाहिजे आहे.
0: आणि ग्रेडिंग केल्यामुळे आणि ती प्रतवारी केल्यामुळे सुद्धा तुम्ही त्या वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये एकदम चांगल्या प्रतीचा माल आहे त्याला चांगला दर मिळतो. तर ही थोडीशी मेहनत घेतल्यावर सुद्धा त्याचा चांगलाच हे होईल. महिलांसाठी सुद्धा प्रकल्पाअंतर्गत वेगवेगळे म्हणूया फायदे आहेत यांत्रिकीकरणाबाबत वगैरे, तर कसा पद्धतीने महिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल.
1: फार चांगला मुद्दा आपण काढला की हे आपलं चालू 2026 वर्ष आहे, ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. आणि हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रामुख्यानं महिलांना जे काबाड कष्ट करायला लागतात, कष्ट करण्याची तयारी महिलांची असते, पण काबाड कष्ट का त्यांनी करावे, नको ते जास्त खर्च त्यांनी खर्च कष्ट का करावे, हे कष्ट कमी कसे करता येतील यावर आपल्याला असा विचार करू शकतो की म्हणून की काही असं यांत्रिकरणाची गरज आहे की जी महिलांचे काबाड कष्ट कमी करेल, कमीत कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते. शेतीतील अनेक कामं महिला करतात, म्हणजे अनेक म्हणण्यापेक्षा सगळीच काम व्हायला करता म्हणलं हरकत त्यामध्ये नाही आहे. तर त्यामुळे मग त्यांचं हे कुठेतरी आपल्याला कष्ट कमी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण संकल्पना अशी मांडली आहे की हे जर करायचं असेल तर आम्हाला महिला संचलित अवजारे बँक, कृषी अवजारे बँक आम्हाला निर्माण करता येईल का. आणि कृषी अवजारे बँक जर गावामध्ये असेल, सर्व शेतकऱ्यांना अवजारे घेणं परवडत नाही आहे, त्यामुळे एक अवजारे बँक जर केली आणि ती महिला गटाने जर चालवली तर ती कशी राहील यावर आम्ही या प्रयत्न सुरू केले. आज आम्हाला सांगायला आनंद या ठिकाणी आहे की जवळपास आतापर्यंत आम्हाला म्हणजे 1000 महिला गटांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला यामध्ये आहे, आणि त्याच्यापासून आता हळूहळू त्याचं पुढचे प्रोसेस सुरू झालेली आहे. मग या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये काही 1000 अशा कृषी अवजारे बँका तयार होतील राज्यामध्ये आपल्या, की ज्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये एक प्रकारे एक अवजारे सेवा उपलब्ध होऊ शकते भाडतत्वावर, आणि त्याचा फायदा त्या महिला गटांनाही होणार आहे. म्हणजे व्यवसाय म्हणून होईल, कष्टही कमी होईल, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्याच्यापुढे एक उपजीविका साधन तयार झालेलं असेल, म्हणजे व्यवसाय साधन तयार झालं असेल. आणि ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे जे काय म्हणतो आपण की प्रिसाइजनेस त्याला म्हणतो आपण, किंवा शेतीमधला काटेकोरपणा, वेळेवर कामं करणे, वेळेवर कामं होणं, कारण बदलत्या हवामानामध्ये फार महत्त्वाचा जो काही रिस्क आहे ती रिस्क जोखीम जे ही आहे. म्हणजे तुमची पेरणीची वेळेत पेरणी व्हायलाच पाहिजे, कारण पटकन मागे पुढे काय पाऊस झाला तर काय सांगता येत नाही. तसंच काढण्याच्या वेळेला काढणे व्हायला पाहिजे, कारण अचानकपणे पाऊस आला तर तुम्ही काहीच करू शकत नाहीये. तसे मधले अंतर्मशागतीची कामं असतील, ह्या सगळ्या कामामध्ये आता अचूकता आणली पाहिजे आहे. आणि अचूकता आणायची असेल आम्हाला तर आम्हाला यांत्रिकरणाशिवाय पर्याय नाही. आणि मग यांत्रिकरण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच ह्यामध्ये अचूकता आणण्यामध्ये महिलांचा ज्या प्रकारे उपजत गुणधर्म आपण आपण त्यांना जो आहे तो त्यांचा गुण चांगला आहे की त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करतात त्या. मग त्या आणण्यासाठी तुम्हाला यांत्रिकरण उपयोगी पडणार आहे, म्हणून महिला शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा प्रकारची ही संकल्पना आहे. निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. त्यात आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की त्यांना जशा प्रकारे यंत्र चालवता येऊ शकतात तशी यंत्र निर्माण करणं गरजेचं आहे.

0: म्हणजे काही यंत्र अशी आहेत की यंत्राची निर्मितीच मुळात पुरुषांना समोर ठेवून केलेली असते. मग महिलांना समोर ठेवून यंत्रनिर्मिती होते का? ते उत्तर फार ठिकाणी नाही असं मिळतं. पण आता आम्ही यावर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन सुरू केलेलं आहे, काही ठिकाणी झालेलं आहे, काही सुरुवात त्यामध्ये आहे की महिलांना समोर ठेवून तुम्ही अशा प्रकारे यंत्रनिर्मिती करा की जे त्यांना सहजपणे ते वापरता येऊ शकतील, चालवता येऊ शकतील आणि त्याचा फायदा चांगला आपला होऊ शकेल आणि ह्याच्यामध्ये मग काम मोठं आपलं आणखी चांगलं मोठं होऊ शकतं.
1: तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आहात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळचे
1: आणि हा कार्यक्रम आपल्यासाठी सहक्षेपित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईलवर ॲपवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता आनंद घेणार आहोत सुगम संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत मिलिंद इंगळे यांच्या स्वरात आणि संगीत नियोजनात सौमित्र यांचं हे गीत

0: श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण मिलिंद इंगळे यांच्या स्वरातलं आणि संगीत नियोजनातलं सौमित्र यांचं गीत ऐकलं.
1: श्रोते हो, हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम एक फिल्म.
2: चित्रपटाचा आशय आणि विषय आपल्या मनोरंजनासोबतच समाजातील विविध घटकांवर भाष्य करत असतो.
1: कथा, पटकथा, अभिनय, संवाद, गीत, नृत्य आणि संगीत या सगळ्याची मेजवानी आपल्याला ऐकायला मिळते ती चित्रपटातूनच.
2: तेव्हा हिंदी आणि मराठी चित्रपटांचा आनंद घेऊया एक फिल्म या कार्यक्रमात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी रात्री 9:30 वाजता.
1: 100° एक मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
0: श्रोते हो, तेव्हा जरूर ऐका एक फिल्म हा कार्यक्रम आज सकाळी 10:30 वाजता आणि आज रात्री 9:30 वाजता. आजचा चित्रपट बावरची, संकलन आणि निवेदन किरण डहाळे यांचं. सुगम संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत वैशाली सामंत यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत. संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं.

0: वैशाली सामंत यांच्या स्वरातल्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:50 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो.
1: नमस्कार श्रोते हो, गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि मागच्या भागात आपण पाहिलंच की आपल्या अहमदनगरच्या गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश गरुड आपल्याशी बोलत आहेत आणि कॅन्सर म्हणजे काय त्यांनी सांगितलं आणि कशामुळे हे ते बोलत आहेत. त्यामध्ये डॉक्टर सांगत होते की व्यसनांमुळं. तर डॉक्टर, मला आता याच्यापुढे हेच विचारायचं, व्यसनांमुळंच होतो की व्यसनांव्यतिरिक्त सुद्धा काही कारणं आहेत, एकदा विशद करा.
2: आहेत ना कारण इतरही, कारण आपला जसा आहार विहार असतो त्यानुसार इतर कारणंसुद्धा त्याला कारणीभूत आहेत. तसं आपण आता जर आपला तिखट आणि खूप मसाले पदार्थाचा आपला जर आहार असेल तर त्यामध्ये आतड्याचे कॅन्सरचं प्रमाण वाढू शकतं सतत असेल तर. तसंच मांसाहारी आहार जर आपला सतत असू शकेल त्या लोकांच्या मध्ये सुद्धा कॅन्सरचं प्रमाण हे थोडं जास्त असतं शाकाहारीपेक्षा. म्हणजे कधीतरी मांसाहार नो प्रॉब्लेम, पण सतत मांसाहार असेल तर प्रमाण कॅन्सरचं जास्त असतं. त्याचबरोबर ज्या रेज असतात म्हणजे आपल्याला अतिनील किरणांचा जो परिणाम आपल्या त्वचेवर होऊन ज्यांची त्वचा पांढरी आहे म्हणजे गौरवर्णीय आहे त्यांना त्वचेचे कॅन्सर होऊ शकतात, म्हणजे ते सुद्धा एक कारण त्याच्यामध्ये आहेच. त्याबरोबर केमिकल्स, आता अनेक फळावर भाज्यावर केमिकलचा फवारे वापरले जातात, ते आपल्या आहारातून आपल्या पोटात गेल्यामुळे सुद्धा कॅन्सर आता होऊ शकतात. तसंच काही व्यावसायिक लोक हे केमिकलशी संबंधित त्यांचे व्यवसाय असतात, समजा फॉस्फेट इंडस्ट्री असेल, सल्फर इंडस्ट्री असेल किंवा अशा प्रकारच्या ज्या इंडस्ट्री आहेत, तर त्या ठिकाणी केमिकलचा सतत त्यांच्या श्वासातून जातात, त्यांच्या स्पर्श त्यांना होतो, याच्यामुळे सुद्धा कॅन्सरचं प्रमाण त्याच्या व्यक्तीमध्ये जास्त असतं.
1: म्हणजे तुम्ही जे व्यसनांचं सांगितलं या व्यतिरिक्त इतकी मोठी कारणं आहेत.
2: प्रतिबंधनामध्ये आपण बोलणार आहोत, परंतु जिथं शरीराला कष्ट नसतील, व्यायाम नसेल, तरी सुद्धा कॅन्सरचं प्रमाण हे जास्त असतं.
1: तर व्यसनांमध्ये मला हे सांगायचं की आता मुळातच आपल्या सरकारनं, शासनानं सुद्धा व्यसनांच्या विरोधात आता एक युद्ध पुकारलेलं आहे. पण मला हे सांगायचं की हे व्यसन म्हणजे बऱ्याच जणांचा गैरसमज असेल की व्यसन म्हणजे मग सिगारेट, दारू, गुटखा आणि हे पिणाऱ्याच लोकांना होतो, तर या व्यतिरिक्त सुद्धा काही कारण असू शकतात ना. उदाहरणार्थ पॅसिव्ह स्मोकिंग म्हणूयात.
2: पॅसिव्ह स्मोकिंग जरी माणूस स्वतः सिगारेट किंवा बिडी ओढत नसला तरी सुद्धा जर जवळचा माणूस सतत ओढत असेल तर त्याच्या शरीरात तंबाखूची हवा जाऊन प्राणवायू बरोबर जाऊन त्यांना कॅन्सरचा शक्यता निर्माण होत असते. आणि असं हे प्रमाण पॅसिव्ह स्मोकरचं हे 33% असतं लंग कॅन्सरमध्ये, म्हणजे आपल्या फुफ्फुसाचा कॅन्सरचं. तर पॅसिव्ह स्मोकिंग सुद्धा हे घातकच आहे,
1: ही एक व्यसनच आहे.
2: व्यसनच म्हणजे व्यसन म्हणण्यापेक्षा एक असा प्रसंग असा आहे की तो घातक असतो आपल्याला.
1: आणि या व्यतिरिक्त बघा खेडेगावामध्ये बऱ्याच वेळा हे काही स्त्रियांचं किंवा थोड्याफार पुरुषांचंही प्रमाण मिश्री लावण्याचं असतं, त्यावेळी तंबाखू
2: अतिशय फार कॉमन आहे. अगदी मला रुग्ण रोजच जवळजवळ भेटतात की लहानपणापासून आम्ही लावतो तंबाखूची मिश्री.
1: घातक आहे,
2: घातक आहे, त्यांना माहिती नसतं त्यावेळेला. पूर्वी तर आजोबा आपल्या चंचित ते भरूनच ठेवत असत आणि पाहुणे आले की त्यांना ऑफर करत असत आदराने, तंबाखू घेता का म्हणून.

0: खरं तर तंबाखू हे एक विषच आहे, म्हणजे स्लो पॉइजनिंग सारखं ते विष आहे. परंतु आपण आपल्या मित्राला सिगारेट घेतोस का बाबा असं आपण आदराने विचारतो, खरं तर ते आपण विष दिल्यासारखंच आहे ते. परंतु आता अवेअरनेस वाढतोय, आता जनजागृती त्या दृष्टीने होत आहे आणि लोकांना माहीत होत आहे की हे योग्य अयोग्य आहे.
1: आपणही या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना हेच सांगू की मिसरी लावणं कुठल्याही प्रकारे, मग ती दाताला लावणं म्हणा किंवा काही तंबाखूचे पदार्थ खाणं, हे अतिशय म्हणजे अतिशय घातक आहे तुमच्या शरीरासाठी, ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो आणि तो तुमचा जीव घेऊ शकतो. आज पुरता आपण थांबूया. या कॅन्सरचा खर्च खूप आहे म्हणून नको दाखवायला, आणि मग त्याचमुळे कॅन्सरच्या स्टेजेस वाढत जातात आणि हा आजार आपल्या हाताबाहेर जातो आणि रुग्णाचा प्राणही जाऊ शकतो. म्हणूनच या कार्यक्रमातून श्रोते हो आपणाला हे सांगू इच्छितो, शासनानं प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही सुरू केलेली आहे, ज्या अंतर्गत कॅन्सर रुग्णांवर संपूर्णपणे मोफत उपचार केले जातात. किंवा आपल्या कॅन्सर रुग्णांना उपचार घ्यावायचे असतील तर नक्कीच गरुड
2: सावेडी रोड अहिल्यानगर इथं
1: पद्मजा गरुड तसंच डॉक्टर प्रकाश गरुड आपल्या रुग्णांवर योग्य ते उपचार करतील. त्यांना आपण संपर्क सुद्धा साधू शकता. नंबर असा आहे 0241 232 67 75 0241 232 67 75. तेव्हा याच कॅन्सर संदर्भात पुढच्या भागात आपण आणखी बोलणार आहोत. तेव्हा डॉक्टर आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.
3: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
4: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232 39 29.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
6: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
7: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
6: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
7: फोन नंबर 02412335315.
6: मोबाईल 960 44 988 36.
8: उद्योग जगतात कार्यरत मान्यवरांच्या मुलाखती जरूर ऐका. मनस्पर्श उद्योग विश्व कार्यक्रमात 16 जून रोजी सकाळी 8:40.
9: श्रोते हो, आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. ऐकूयात एक निवेदन. कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 18 जून 2026 चा विषय आहे कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी. या कार्यक्रमात सहभागी होत

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले बियाणे तंत्रज्ञान योजना विभागाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक एम पी करजुले, कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आणि मुक्काम पोस्ट जेऊर कुंभारी तालुका कोपरगाव इथले प्रगतशील शेतकरी दिलीप दत्तात्रय शिंदे. प्रसारणाची वेळ संध्याकाळी 7:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02142424371 आणि 02426372. निवेदन संपलं.

0: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं सुखाची सावली या चित्रपटातलं गोस्वामी तुलसीदास यांचं गीत ऐकलं. गीताला संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं.
1: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर. पालवी गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
1: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
3: काय झालं?
4: अगं, हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
3: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
4: हो ना,
3: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
4: कुठे भेटतील त्या?
3: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
4: आणि फोन नंबर?
3: 93-72-99-29-36.
4: 93-72-99-29-36.
0: श्रोते हो, एक आठवण. आज सकाळी 8:40 मनस्पर्श उद्योग विश्व या कार्यक्रमात आज आपण ऐकू शकाल अहिल्यानगर इथल्या महिला उद्योजिका भूपाली निसळ यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते सुदाम बटोळे. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. मिश्र संगीताचा आनंद आता आपण श्रोते हो घेत आहोत. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संशय कल्लोळ या नाटकातलं वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं आणि संगीत नियोजनातलं गोविंद बल्लाळ देवल यांचं हे पद.

वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं आणि संगीत नियोजनातलं गोविंद बल्लाळ देवल यांचं पद आपण ऐकलं. नाटक होतं संशय कल्लोळ आणि या पदाबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं.

शंभरांश एक मेगा हर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता आज सकाळचे 8:30 वाजता आहेत. पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक. आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातल्या प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेला युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लियन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा हे सुद्धा उपस्थित आहेत. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत जागतिक असंतुलन कमी करणं, प्रमुख भूराजकीय संकटांचा सामना करणं, संघटित गुन्हेगारी तसंच बेकायदा आर्थिक व्यवहारांच्या विरोधातला लढा अधिक बळकट करणं या विषयांवर चर्चा होणार आहे. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका हे या परिषदेचे सदस्य देश आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दाखल होत आहेत. आपल्या भेटीदरम्यान मोदी G7 सदस्य देशांचे नेते तसंच जागतिक बँक आणि आफ्रिकन विकास बँकेचे प्रतिनिधी यांची भेट घेतील. याच भेटीत पंतप्रधान मोदी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने, इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख अहमद बिन झायद अल नाहयान यांची भेट घेतील. तसंच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभाला उपस्थित राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. स्लोव्हाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी मोदी यांना हा सन्मान प्रदान केला. या सन्मानाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी स्लोव्हाकिया सरकार आणि जनतेचे आभार मानले. हा सन्मान म्हणजे भारताच्या 140 कोटी जनतेचा सन्मान असल्याचं आणि भारत आणि स्लोव्हाकियाच्या दृढ मैत्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केलं. अमेरिका आणि इराण यांनी संघर्ष समाप्त करण्याची भूमिका जाहीर केल्यामुळं पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाली आहे. पश्चिम आशियातील संघर्ष समाप्त करत असल्याची घोषणा काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. या संदर्भात इराणशी करार करण्यात आल्याचं ते म्हणाले. ट्रम्प यांनी या कराराबाबतचे तपशील अधिकृत स्वाक्षऱ्या झाल्यानंतर जाहीर करण्यात येतील असं सांगितलं आहे. उपाध्यक्ष JD Vance यांनी करारावर डिजिटल स्वरूपात स्वाक्षऱ्या झाल्याचं स्पष्ट केलं आणि संघर्ष समाप्त करण्यासाठी हे महत्वाचं पाऊल असल्याचं नमूद केलं. इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनीही हा युद्ध संपवण्यासाठीचा महत्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. करारातल्या महत्वाच्या तरतुदी अजून दोन्ही बाजूंकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. या कराराच्या अंमलबजावणीमुळे या भागात शांतता आणि

स्थिरता पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी मदत होईल अशी आशा त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराणनं संघर्ष संपवण्याची घोषणा केली असली तरीही इस्रायली सैन्य सीमेपलीकडच्या आपल्या जागांवरून माघार घेणार नाही अशी भूमिका इस्रायलनं घेतली आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी, केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विकसित भारत युवा संसद 2026 आयोजन करण्यात आलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या उपक्रमामुळे युवकांना लोकशाही प्रक्रियेतला तरुणांचा सहभाग, प्रशासन, संसदीय कामकाज यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. विकसित भारत युवा संसद देशातल्या तरुणाईची ऊर्जा, कल्पना आणि आकांक्षांना राष्ट्रीय प्रवाहात आणणारी चळवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांमध्ये सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले आहेत. या काळात मोदी सरकारनं गरीब, शेतकरी, महिला आणि युवक यांचं कल्याण आणि सबलीकरणाबाबत अनेक कार्यक्रम राबवले आहेत. दहशतवादाविरोधात सरकारनं कडक भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूर मोहिमेत भारतानं जगाला स्पष्ट संदेश दिला, भारताला युद्ध नको आहे पण दहशतवादही सहन केला जाणार नाही असा संदेश भारतानं दिला. या मोहिमेत पाकिस्तानातले 9 महत्वाचे दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले. गेल्या वर्षी 9 आणि 10 मे रोजी एकाच कारवाईत पाकिस्तानातल्या 11 विमानतळांवरही हल्ला करण्यात आला. या कारवाईसाठी जगभरातल्या नेत्यांनी भारताला पाठिंबा दिला. भारतानं 7 शेजारी देशांबरोबर असलेल्या सीमेची सुरक्षा करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सांस्कृतिक मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात मिळालेल्या देणग्या आणि मौल्यवान वस्तूंच्या बाबतीत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारींवरून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं एका विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकानं कालपासून तपासाला सुरुवात केली असून काल त्यांनी अयोध्येचे आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्या समवेत राम मंदिराची पाहणी केली. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातले प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. या वर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत काल केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली. या देशाच्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना 0-0 असा बरोबरीत सुटला. केप वर्डच्या विझोना या 40 वर्षांच्या गोलरक्षकानं स्पेनचा झंझावात रोखून धरला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांचाही सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. आज संध्याकाळी 6:30 इराण आणि न्यूझीलंडमध्ये लॉस एंजेलिसमध्ये सामना होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, केरळ, तमिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

0: दिला आहे. कोकण आणि गोव्यासह मध्य प्रदेश ओडिशा पंजाबमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तेलंगण आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामान कायम राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील पेच निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश एक मेगाहर्ट्झ FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मनस्पर्श उद्योग विश्व.

0: मनस्पर्श उद्योग विश्व या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मनस्पर्श समुपदेशन आणि प्रशिक्षण केंद्र सारसनगर अहिल्यानगर.
1: नाते संबंध, करिअरची चिंता, मानसिक ताणतणाव किंवा नैराश्य यांनी ग्रस्त आहात
0: तर जरूर संपर्क साधा मानसोपचार तज्ञ सुकन्या फणसळकर यांच्या मनस्पर्श या समुपदेशन आणि प्रशिक्षण केंद्राशी.
1: पत्ता सारसनगर अहिल्यानगर. संपर्क 94 22 23 41 17.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकणार आहोत अहिल्यानगर इथल्या महिला उद्योजिका भूपाली निसळ यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे.
1: श्रोते हो नमस्कार आणि उद्योग विश्व या कार्यक्रमाच्या या पहिल्याच भागात तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. श्रोते हो, आजच्या पहिल्याच भागामध्ये आपण आपली एक व्यावसायिक मैत्रीण भूपाली निसळ हिला भेटणार आहोत. अहिल्यानगर MIDC मध्ये तिची DSN इंटिग्रेट नावाची कंपनी आहे आणि गेल्या 15 ते 16 वर्षापासून यशस्वीरित्या ती ही कंपनी चालवते आहे. तेव्हा आता मारूया तिच्याशी गप्पा. तेव्हा भूपालीताई, स्वागत आहे कार्यक्रमात तुमचं.
3: धन्यवाद.
1: अगदी सुरुवातीला मला तुम्हाला असं विचारायचंय की व्यवसाय तर तुमचा आहेच नगर MIDC मध्ये, पण हा व्यवसाय तुम्ही आत्ता सुरू केला आहात, पण बालपणापासून तुमचं कसं होतं घरातलं वातावरण किंवा शिक्षण कुठे झालंय तुमचं?
3: शाळेचा रोल म्हणाल तर शिक्षण म्हणण्यापेक्षा एक लीडर बनवण्यासाठी किंवा काहीतरी करून बघण्याची एक उर्मी असते, त्याला एक पाठबळ मिळणं जे असतं
1: बरोबर,
3: त्यासाठी शाळेचा रोल नक्कीच आहे. म्हणजे तेव्हा मला जे जे म्हणून करावं वाटलं ते मी केलं आणि ते मला शाळेने करू दिलं.
1: हे महत्वाचं.
3: त्यामुळं ती मानसिकता असते की नाही मला हे करून बघायचंय, नाही जमलं तर नाही जमलं, जमलं तर छानच.
1: अच्छा, म्हणजे शाळेत वेगळे काही प्रयोग करता आले?
3: शाळेत तर मी शिक्षण वगैरे तर ठीक आहे ते तर होतच, पण बाकी पण सगळ्या फील्ड्समध्ये किंवा स्पोर्ट्स असतील, एखादं उदाहरण द्यायचं तर मी सगळे खेळ खेळले मला जेवढे शक्य होते तेवढे, आणि स्टेट लेवलच्या मॅचेस होत्या हॉकीच्या आणि शाळेची टीम पाठवायची होती, तोपर्यंत हॉकीची टीमच नव्हती.
1: अच्छा.
3: आणि सर आले, खोसे सर म्हणून होते ते, आले वर्गात आणि म्हणे की परवापासून प्रवराला मॅचेस होत्या, प्रवराला मॅचेस आहेत हॉकीच्या स्टेट लेवलच्या,

0: तर आपल्याला टीम घेऊन जायचंय, तर कोण कोण खेळणार, तर मी आपला हात वर केला.
1: बरं, तोपर्यंत प्रॅक्टिस नाही करायची,
0: तोपर्यंत हॉकी स्टिक धरली पण नव्हती हात.
1: बापरे,
0: असे प्रयोग खूप केले.
1: अच्छा,
0: आणि ते करता आले मला शाळेमुळे.
1: शाळेमुळे करता आले, आणि बीज जे शाळेतच रोवलं जातं ना आपल्यामध्ये, ते याच गोष्टीने रोवलं जातं. आणि
0: त्याच्या पाहण्याचा कॉन्फिडन्स,
1: हा, करून पाहण्याचा कॉन्फिडन्स, आणि तो जो एक स्वभाव आहे तो नंतरच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडतो.
0: नक्कीच पडतो,
1: अगदी खरंय.
0: व्यवसायाच्या दृष्टीने बोलायचं झालं तर लहानपणापासून मी घरात व्यवसायच पाहिलेला आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे माझे आजोबा जे होते त्यांचं पाक्षिक होतं, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातलं एकमेव पाक्षिक संदेश नावाचं.
1: बरं,
0: ते आमच्या वाड्यामधनं प्रकाशित व्हायचं.
1: बरं,
0: त्यानंतर माझे बाबा कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये होते, प्रायव्हेट बंगलोज मंदिर हे त्यांची खासियत होती. माझा काका, आम्ही एकत्र कुटुंबात मोठी झाली आहे मी. माझ्या काकाचा वॉटर फाउंटन्स आणि रोड सिग्नल्सचा व्यवसाय होता.
1: अच्छा,
0: त्यामुळे मी लहानपणापासून व्यवसायच बघत आले आहे घरामध्ये. आणि माझं शिक्षण म्हणाल तर माझं इंजिनिअरिंग झालं आहे मेकॅनिकल फील्डमध्ये. आणि त्यानंतर मग मी काही वर्ष नोकरी करून मग माझ्या व्यवसायाकडे वळले.
1: अच्छा, व्यवसाय तुम्ही सुरू केलात, पण मग याच फील्ड मधला जॉब केलात का मग सुरुवातीला तुम्ही?
0: मुळामध्ये जॉब करण्याचं कारण असं होतं की घरात बऱ्याचशा अडचणी होत्या, काही मोठे प्रॉब्लेम्स चालू होते घरामध्ये, त्यामुळे मी पास आउट झाल्यानंतर जवळपास 8 वर्ष मी या फील्ड पासून लांब होते, मेकॅनिकल फील्ड पासून.
1: बरं,
0: आणि मधल्या काळामध्ये माझे वडील गेले, त्यांचा व्यवसाय मला 3 ते 4 वर्ष सांभाळावा लागला.
1: बरं,
0: त्यामुळे झालं काय की मेकॅनिकल फील्डशी माझा तसा संपर्क तुटला होता. आणि अशी परिस्थिती होती की आता मी पैसे कमावणं, घर चालवणं खूप गरजेचं होतं. तर एकदम ह्या फील्डकडे कसं यायचं किंवा काय करायचं ह्यासाठी मी खूप संभ्रम होता माझ्या मनात की नेमकं मी काय करायचंय आता.
1: बरोबर आहे,
0: तर कुठंतरी सुरुवात व्हायला पाहिजे आणि परत या फील्डकडे वळता यावं म्हणून त्या दृष्टीने मी थोडस जॉब पाहिले, नोकरी पाहिली. तर मला बेंगलोरची एक थर्ड पार्टी इन्स्पेक्शनची MNC आहे, क्वेस्ट नावाची, तर तिथं मला ऍज अ सर्वेअर जॉब मिळाला. सर्वेअर म्हणजे कसं असं की एखाद्या ठिकाणाहून जॉबची ऑर्डर दुसऱ्या ठिकाणी आलेली असते. एक उदाहरण देते की समजा MP मधनं एखाद्या माणसांनी नगरच्या एखाद्या कंपनीला ऑर्डर दिले की तू अमुक अमुक प्रोडक्ट मला बनवून हवंय, तर ऍज पर नॉर्म्स ते झालंय की नाही तर ते मी जाऊन चेक करायचं, आणि ते त्या पद्धतीने झालं असेल तरच ते डिस्पॅच होईल.
1: तर
0: त्या पद्धतीचं काम माझ्याकडे होतं. तर मी नगर जिल्ह्यासाठी सर्वेअर म्हणून काम केलं 1.5 वर्ष. आणि ह्या नोकरीचा मला फायदा असा झाला की मला नगर जिल्ह्यात सगळीकडे फिरता आलं.
1: बरोबर,
0: अनेक प्रकारच्या कंपनी पाहता आल्या. आणि मी सर्वेअर असल्यामुळे मला बिनदिक्कत कुठेही एंट्री होती. मी विचारेल त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला समोरचा बांधील असायचा, त्यामुळे मला माहिती घेता आली, नेमकं मार्केटमध्ये काय चालू आहे काय नाहीये हे बघता आलं, माझे स्वतःचे कॉन्टॅक्ट डेव्हलप झाले आणि त्याचा उपयोग मला पुढे मग
1: व्यवसायात झाला. म्हणजे जे काय काम तुम्ही केलं 1.5 वर्ष, त्या 1.5 वर्षाचा तुम्हाला पुढे अजूनही फायदा होतोय. वा, आणि मग स्वतःची कंपनी टाकावी असं केव्हा वाटलं त्याच्यानंतर?
0: मी जसं मगाशी सांगितलं की घरातनं मी पहिल्यापासून व्यवसायच बघत आलेली आहे, त्यामुळं एक मानसिकताच व्यवसायाचीच झाली होती. करायचं तर स्वतःच काहीतरी करायचं हे डोक्यात एकदम फिट होत. पण जसं मी म्हटलं की खूप कन्फ्युज होते काय करायचं, आणि एक ठरवलं होतं, आता वडील तर गेले होते आणि आई करायची, तिचं मेडिकल शॉप होतं.
1: अच्छा,
0: पण मला असं वाटायचं की आईनी घर चालवण्यासाठी नाही काम केलं पाहिजे, तिने तिचा वेळ जाण्यापुरतं करावं, तेव्हा मला खूप गिल्टी वाटायचं खरं.
1: तुम्ही किती वर्षाची होते वडील?
0: मी 25 वर्षाची होते.
1: अच्छा,
0: आणि त्यामुळे मी हे तर ठरवलं होतं की घरनं एक पैसाही घ्यायचा नाहीये, जे करायचंय ते स्वतःच्या हिमतीवर करायचंय. हे जॉब मधनं थोडेफार बाजूला टाकलेले पैसे आणि थोडंफार लोन करून किंवा ह्या पद्धतीने मी माझा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू करणं पण तसं सोपं नव्हतं. मी सर्च करत होते नेमकं काय करायचंय, कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट करायचे, प्रोडक्शनला जायचे की नाही हे पण मला माहीत नव्हतं.
1: बरोबर,
0: पण अचानक एक अपॉर्च्युनिटी

0: आली.
1: हां
0: दोन मशीन्स विकायला होत्या, बेसिक मशीन्स ज्या असतात MIDC मध्ये, लेथ मशीन आणि ड्रिल मशीन, की ज्या अगदी बेसिक मशीन मानल्या जातात. तर तो सेटअप विकायला होता एका ठिकाणी. एक मुलगा असंच तो ते विकून त्याला जायचं होतं गावी. तर त्याला म्हटलं की मी तुझ्याच जागी, भाड्याचीच जागा होती, अगदी 8x10 पत्र्याची खोली होती.
1: बरं,
0: म्हटलं मी तुझ्याच जागेमध्ये हा कंटिन्यू करते आणि मला तर काही विकत घेणं शक्य नाहीये, तर मी तुला ह्याचं भाडं देईल.
1: बरं, मशीनचं पण?
0: मशीनचं.
1: अच्छा.
0: आणि जसे जसे माझ्याकडे पैसे येतील तसे जसे मी तुला देत जाईल.
1: बरोबर आहे.
0: आणि मग मी परचेस करेन.
1: बरोबर आहे.
0: तर तो तयार झाला लकीली. आणि अशा पद्धतीने निदान माझ्याकडे सेटअप आला होता.
1: बरोबर आहे.
0: की ह्याच्यावर आपल्याला पुढे काहीतरी करायचंय, इथपर्यंत मी आले होते.
1: आणि साधारण काय साल होतं ते, कधी सुरू झाली तुमची कंपनी?
0: साधारण 2010 आसपास.
1: अच्छा. बरोबर. नाते संबंध, करिअरची चिंता, मानसिक ताणतणाव किंवा नैराश्य यांनी ग्रस्त आहात
2: तर जरूर संपर्क साधा मानसोपचार तज्ञ सुकन्या फणसळकर यांच्या मनस्पर्श या समुपदेशन आणि प्रशिक्षण केंद्राशी.
1: पत्ता: सारसनगर, अहिल्यानगर. संपर्क: 94-22-23-41-17. पण मग तुम्ही अगदीच नवीन होता ते मेडिसिन मध्ये, काम कशी मिळवली तुम्ही?
0: काम मिळवणं खूप कठीण गेलं. मुळामध्ये MIDC ला किंवा मेकॅनिकल फील्डला किंवा टेक्निकल फील्डला म्हणूया आपण, मुली पाहायची सवयच नाही.
1: हो, अगदी खरं.
0: तर पहिला लढा माझा तिथंच होता, जेंडरशीच होता. म्हणजे शॉप फ्लोअर वर जायचे तर सगळे बघायचे की अरे ही मुलगी कस काय आली, किंवा काम मागायला जायचे तर मुलींना टेक्निकल काय नॉलेज आहे, मुलींना कुठे इंजिनिअरिंग ड्रॉइंग कळतं, मुलींना कुठं मशीन ड्रॉइंग कळतं, तुला एवढं हेवी काम जमणार आहे का, तुला हे उचलता तरी येणार आहे का, अशा पद्धतीचे प्रश्न मला विचारले जायचे. त्या ह्याच्यामध्ये मी जसं मी ठरवलं होतं की घरनं पैसे घ्यायचे नाही, तसं मी अजून एक गोष्ट ठरवली होती की कुठेही वडिलांचं नाव वापरायचं नाही.
1: अच्छा.
0: म्हणजे मला काम मिळायचं असेल तर माझ्या कॅलिबरवर मिळायला पाहिजे. मी सुधाकर निसळांची मुलगी म्हणून मला काम मिळावं ते मला अमान्यच होतं. त्यामुळे कोणी मला एखाद्या कंपनीत गेले आणि विचारलं की तू सुधाची मुलगी का, तर मी परत तिथं गेलेच नाही.
1: अच्छा.
0: कधीच गेले नाही.
1: बरोबर.
0: आणि माझ्या हिमतीवर जेवढी कामं मिळतील तेवढीच घ्यायची आणि त्या पद्धतीनेच पुढे जायचं हे मी ठरवलं होतं. मला पहिलं काम मिळायला जवळपास 6 महिने गेले.
1: बरं.
0: 6 महिन्यांनी मला पहिली ऑर्डर मिळाली.
1: अच्छा. पण मग त्या 6 महिन्यामध्ये तुम्ही काय करत होतात?
0: 6 महिने कसं होतं ना की MIDC जाऊन तर बसायचे, काम नव्हतं हातात. बरं, काम नाहीये किंवा कामाची अनिश्चितता होती.
1: बरोबर.
0: त्यामुळं वर्कर ठेवता येत नव्हतं कारण त्यांना पगार गुंड देणार.
1: बरोबर.
0: त्यामुळे स्वतःनीच मशीनवर उभं राहायचं हे माहीत होतं. त्यामुळे थोडीशी प्रॅक्टिस करणं किंवा काम शोधत फिरणं.
1: बरोबर.
0: हेच मी करत राहिले.
1: बरं.
0: आणि जी मला 6 महिन्यांनी ऑर्डर मिळाली ते एक स्पेसर, म्हणजे आपली बांगडी कशी असते तसे स्पेसर होते.
1: बरं.
0: तर ते 16 स्पेसर्सची ऑर्डर मिळाली फक्त 32 रुपयांची.
1: बरं.
0: पण त्यांनी पण मी इतकी खुश झाले.
1: बरोबर.
0: आणि मला स्वतःला प्रूव्ह करता येणार की मला हे जमत.
1: बरोबर.
0: मग ते स्वतःनीच लेथवर ते तयार करून देणं.
1: बरं.
0: असंही नाहीये की म्हणजे मला एकटीला क्रेडिट घ्यायचं नाही, माझे खूप मित्रमैत्रिणी मला
1: सपोर्टला
0: होते. खूप जणांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे मला मदत केलेली आहे.
1: बरं.
0: कित्येक जण माझ्या बरोबर थांबायचे पण.
1: अच्छा.
0: असं पण झालेलं आहे. म्हणजे असं नाही की एकटं तर कुणीच काही करू शकत नाही. त्यामुळं त्या त्या वेळेस मला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचं तर क्रेडिट आहेच.
1: बरोबर आहे. पण मग पहिलं काम मिळालं ते कोणाचं मिळालं?
0: मयूर इंडस्ट्रीज म्हणून होते MIDC मध्ये, त्यांनी दिलं मला पहिलं.
1: अरे वा. आणि मग त्याच्यानंतर काम मिळतच गेली?
0: मिळत गेली.
1: अच्छा.
0: हो. मग नंतर हळूहळू कसं झालं की शाफ्ट म्हणून एक जॉब असतो, म्हणजे आपल्या रोटेटिंग कंपोनंटच्या मधला जो रॉड असतो तो.
1: बर.
0: तर मग त्याचं सेंटरिंग फेसिंग असतं, म्हणजे अगदी इनिशियल लेवलला जे मशीनिंग असतं तर तेवढंच काम मिळायचं मला. म्हणजे एका जॉब मागे 50 पैसे मिळायचे.
1: बरं.
0: पण मग असं वाटायचं चला सुरू तर झालं, त्यामुळे तेवढं सेंटरिंग फेसिंग करून माझ्याकडनं जायचे. मग हळूहळू मग तू हे पण करशील का त्याच्यात, मग तू ते पण करशील का त्याच्यात, असं करत करत करत मग मला एक चॅनलाइज झालं की आपल्याला आता शाफ्ट जमत आहेत आणि आपण ते करू शकतो आणि त्याचं काम आपल्याला मिळू शकतंय. त्यामुळं मग बेसिकली माझे शाफ्ट

0: चं प्रोडक्शन सुरू झालं.
1: अच्छा.
0: आणि मग बऱ्यापैकी मशीनिंगला यायला लागली काम. एक लेथ वरन दुसरं लेथ घेतलं.
1: तेच विचारणार होते. आता किती लेथ मशीन आहेत?
0: नाही, लेथ मशीन तर खूप बेसिक झालं. त्यानंतर मग पहिली तर अगदी मी जसं म्हटलं 8x10 भाड्याची खोली होती पत्र्याची. मग तिथून मी 1000 स्क्वेअर फूटच्या भाड्याच्या जागेत शिफ्ट झाले. पण इतके लिमिटेशन यायचे की जसं म्हटलं वातावरणच नव्हतं
1: एमआरडीसी.
0: मग रात्री थांबणं, उशिरापर्यंत काम करणं थोडस अनसेफ वाटायचं. मग असं वाटायला लागलं की नाही, आता स्वतःची जागा असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू झाले.
1: अच्छा.
0: लकीली तशी जागा मिळूनही गेली. त्याचं पण श्रेय मी माझ्या फ्रेंड्सनाच देईल.
1: बरं.
0: त्यांच्या मदतीने मला खूप चांगली जागा मिळाली. आज जी माझी स्वतःची जागा आहे तीच. आणि मग मी एक एक सेटअप वाढवत गेले. मग सीएनसी मशीन्स आल्या.
1: बरं.
0: सीएनसी ग्राइंडिंग मशीन्स आल्या, सीएनसी मिलिंग मशीन आल्या, जे ऑटोमाइज्ड असतात.
1: अच्छा.
0: कारण लेथ मशीन हे टोटली मॅन्युअली करण्याचं.
1: बरोबर आहे.
0: असं म्हणजे आज तसं परिपूर्ण म्हणावा असा सेटअप आहे माझा.
1: अरे वा. आणि आता किती वर्ष झाली तुम्ही कंपनी सुरू करून?
0: आता साधारण 2010 साली काम सुरू केलं. म्हणजे 15 वर्ष म्हणायला हरकत नाही.
1: वा. पण आता मग सीएनसी मशीन वगैरे पण घेतली आहेत तुम्ही की कसं?
0: हो, सीएनसी आहेत.
1: आहेतच.
0: येस.
1: बरं. आणि लेथ पण आहेत?
0: आहेत.
1: दोन्हीची कामं चालू आहेत.
0: हो. कसं होतं, सीएनसी मशीन हे टोटली सेकंदावर चालणारं मशीन आहे. म्हणजे तुम्ही किती कमी वेळात त्याच्यात काम काढता.
1: बरोबर.
0: मग त्याच्यावर जॉब लावण्याआधी जे जास्तीचं मटेरियल आहे की जे सीएनसी वरनं उडवणं परवडणारं नसतं, मग अशा वेळेस लेथ मशीनवर ते मशीन कॉम्पोनंट थोडेसे काढले जातात. आधी त्याच्यावर आधी काही प्रमाणात मशीनिंग केलं जातं आणि मग ते सीएनसी वर शिफ्ट होतात.
1: अच्छा. शाफ्ट बनवायच्या आधी तुम्ही पहिले सर्वे केला असेल की कोणाकोणाकडे आपल्याला काम मिळेल?
0: सर्वे म्हणण्यापेक्षा मी नेमकं मालक कुठल्या प्रकारचे करायचे हेच माहित नव्हतं. जसं म्हटलं की शाफ्ट करायचे हे मला मला पहिले तर हव मिळेल ते काम करायचं होतं.
1: बरोबर आहे. हा.
0: की जे मला आज करायला मिळेल ते मी करणार.
1: बरोबर.
0: त्याचा फायदा पण असं झाला की मला बरेचसे जॉब्स करून बघता आले. फोर्जिंग मध्ये करता आले, कास्टिंग मध्ये करता आले.
1: अच्छा.
0: रॉ मटेरियल मध्ये. त्यामुळं झालं काय की मला हे कळत होतं की काय करायचं आणि काय करायचं नाही.
1: बरोबर आहे. पण मग त्याच्यासाठी तुमच्याकडे लागणारं जे मटेरियल आहे ते कुठून येतं? त्या त्या कंपनीकडून येतं का तुम्हालाही काही?
0: नाही, दोन पद्धतीने काम चालतं. एक तर लेबर वर्क म्हणून म्हणतो, म्हणजे कंपनी इटसेल्फ आपल्याला रॉ मटेरियल प्रोव्हाइड करते, देते. त्याचं आपण मशीनिंग करायचं आणि त्यांचं त्यांना परत देऊन टाकायचं.
1: बरोबर.
0: आणि दुसरं असं असतं की कंपनी फक्त आपल्याला ऑर्डर सांगते.
1: बर.
0: या या मटेरियल मध्ये या या पद्धतीने शाफ्ट हवेत, मग त्या अकॉर्डिंग आपण रॉ मटेरियल परचेस करायचं.
1: बर.
0: आणि त्यांना बनवून द्यायचं. असं दोन्ही पद्धतीने चालतं काम.
1: बर.
0: तर माझ्याकडे दोन्ही पद्धतीने आहे.
1: अच्छा.
0: काही कंपन्यांकडनं मटेरियल येतं, काही कंपन्यांसाठी मी स्वतः परचेस करते.
1: अच्छा. नातेसंबंध, करिअरची चिंता, मानसिक ताणतणाव किंवा नैराश्य यांनी ग्रस्त आहात
2: तर जरूर संपर्क साधा मानसोपचार तज्ञ सुकन्या फणसळकर यांच्या मनस्पर्श या समुपदेशन आणि प्रशिक्षण केंद्राशी.
1: पत्ता: सारसनगर, अहिल्यानगर. संपर्क: 94-22-23-41-17. पण मग ते जे परचेस करायचं असतं ते कुठून करायचं असतं, ते कसं तुम्ही शोधून काढलं?
0: नाही, हे तर म्हणजे ट्रायल अँड एररच असतं.
1: अच्छा.
0: मग आणि एकदा हे व्यवसाय ह्या गोष्टीत आपण उतरलो ना की आपण चार गोष्टी शोधतच
1: राहतो. बरोबर.
0: मग कुठं क्वालिटेटिव्हली कसं मिळतंय, कॉस्ट वाईज कुठं फरक पडतोय, ट्रान्सपोर्टेशन कुठं वाचतंय, किती ऑर्डर दिली तर किती वाचतायत, हे सगळं एकदा
1: कॅल्क्युलेशन अभ्यास
0: करा. किंवा बऱ्याचदा असं होतं की काही ग्रेड असतात त्या काही ठराविक ठिकाणीच मिळतात, सगळीकडे मिळतही नाही.
1: बरोबर.
0: मग त्या पद्धतीने सर्च केलं जातं. आता गुगल आणि ह्याच्यामुळे खूप सोपं पण झालेलं आहे.
1: बरोबर. खरं.
0: त्यामुळे मिळून जातात.
1: हा. आणि आता इतकी वर्ष झाल्यानंतर अनुभव कसा आहे तुमचा लोकांकडचा, किंवा आज तुम्ही किती लोकांना रोजगार देत आहात तिथे?
0: अनुभव खूप वेगवेगळ्या स्तरावर नाही खरं. म्हणजे जसं मी म्हणेल, जसं मी एक मुलगी म्हणून काम सुरू केलं, तर पहिला लढा माझा जसं मगाशी सांगितलं जेंडरशीच होता. आणि मला खूप फाईट करावं लागलं लोकांना ही मानसिकता तयार करणं. मी हेवी मटेरियल माझं उचलून मशीनला लावणं, लोडिंग अनलोडिंग केलं.
1: बरं.
0: टेम्पो मधनं

0: माल उतरवणं, टेम्पोत भरणं ही कामं केली, टेम्पो स्वतः चालवत नेले, म्हणजे मी कुठंच बाऊ केला नाही या गोष्टीचा. जेव्हा आपण स्वतःला त्यातनं बाजूला करू तेव्हाच आपण लोकांना सांगू शकणार.
1: अगदी खरं.
0: त्यामुळे पहिले तर तोच लढा होता, पण काही काही गोष्टी ज्या अजूनही खूप बदलली परिस्थिती अशी नाही वाटत. तेव्हा मुलीच नसायच्या, त्यामुळं सगळ्यात मोठा मला जो बेसिक प्रॉब्लेम आला की टॉयलेट्सच नसायचे.
1: हो बरोबर.
0: म्हणजे मी माझी जिथं भाड्याने जागा होती मी जवळपास 3 वर्ष त्या जागेत होते आणि मी पहिल्या दिवसापासून त्या मालकाला म्हणत होते की मला एक फक्त टॉयलेट
1: सोय करा,
0: सोय करा. त्यांनी ती शेवटपर्यंत केली नाही आणि असं व्हायचं की मग आता जायचं कुठं.
1: बरोबर आहे.
0: मग मी कुठं पोस्टातच जा, कुठं बँकेतच जा, एखाद्या हॉटेलमध्ये जा असं, आणि लाज वाटायची सारखं कसं जाणार ना. त्यामुळे मग वेगवेगळे शोधायचे.
1: अच्छा.
0: हे ह्या गोष्टी खूप झाल्या. नंतर कामाच्या बाबतीत पण असंच झालं की लोकांना सवय नव्हती, हळूहळू लोकांना सवय होत गेली. लकीली असं झालं की माझ्याकडे काम करणारी मुलांनी मला खूप छान स्वीकारलं. म्हणजे मला त्यांच्या मधनं वावरताना कधी असं ऑड वाटलं नाही. त्यांनी मला खूप छान स्वीकारलं आणि मलाही त्यांना खूप छान स्वीकारता आलं. त्यामुळे हा जर्नी खूप स्मूथ राहिलाय माझ्या स्वतःच्या कंपनीचा.
1: अगदी खरं.
0: म्हणजे त्यांना कधी वाटलं नाही की एक मुलगी आपल्याला काही सांगते किंवा टेक्निकली काही सांगते.
1: बरोबर आहे.
0: असं कधी झालं नाही. कदाचित त्यांना 2 गोष्टी जास्त माहीत असतील ऍज अ वर्कर, कारण ते प्रॅक्टिकली काम करत असतात, पण ते तसं कधी झालं नाही. आता समजा बरेच जण फोन करतात मार्केटिंगसाठी.
1: बरोबर.
0: समजा एखादा मटेरियल वाला आहे की तुम्हाला मटेरियल हवे काय, आता ते काय करतात गुगलवर माहिती घेतात आणि फोन करतात.
1: बरोबर.
0: तर माझा आवाज ऐकला मी, हॅलो, अरे निसर सर नाही आहे क्या? तर मला तर तिडकच जाते.
1: बरोबर आहे.
0: तुम्ही ओनरचा नंबर बघून फोन केलेला
1: आणि तरी तुम्ही सर नाही का विचारता.
0: मी विचारते की तुमची ही मानसिकताच नाही आहे का की एखादी मुलगी ओनर असू शकते.
1: प्रश्नच नाही.
0: एखाद्या मेकॅनिकल कंपनीची.
1: बरोबर आहे.
0: तर मग बरेच जण नाही नाही सॉरी सॉरी ध्यान मी नाही आया वगैरे असं, पण मानसिकता अजून खूप जेवढी बदलायला हवी ना तेवढी
1: नाहीये बदललेली. अगदी खरे. एक मुलगी आणि MIDC स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे हा विचार ठेवून जेव्हा MIDC गेली तेव्हापासून आलेले खरं म्हणजे अनुभव तुम्ही सांगता आहात. आणि खरंच ही मानसिकता बदलण्याची खूप गरज आहे. किंवा तुम्ही जी अडचण सांगितली की टॉयलेट्सच नसतात, त्यामुळे ह्या ज्या अडचणी येत नाही या आज तुमच्या मुलाखतीतून कळतील आणि यातूनही पुढे जाण्याचे मार्ग कसे आपण स्वतः सापडवायचे असतात तेही कळेल. तुमच्या कंपनीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत.
0: धन्यवाद.
1: खूप छान वाटलं तुम्हाला भेटून भूपालीताई.
0: धन्यवाद.
1: पुढच्या तुमच्या सगळ्या व्यवसायासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि आज पहिल्याच कार्यक्रमात येऊन तुम्ही इतकी छान तुमची मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद.
2: अहिल्यानगर इथल्या महिला उद्योजिका भूपाली निसळ यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली मनस्पर्श उद्योग विश्व या कार्यक्रमात. सादरकर्ते होते सुदाम बटोळे.
3: नाते संबंध, करिअरची चिंता, मानसिक ताणतणाव किंवा नैराश्य यांनी ग्रस्त आहात
4: तर जरूर संपर्क साधा मानसोपचार तज्ञ सुकन्या फणसळकर यांच्या मनस्पर्श या समुपदेशन आणि प्रशिक्षण केंद्राशी.
3: पत्ता सारसनगर अहिल्यानगर. संपर्क 94 22 23 41 17.
4: मनस्पर्श उद्योग विश्व या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मनस्पर्श समुपदेशन आणि प्रशिक्षण केंद्र सारसनगर अहिल्यानगर.

0: मनस्पर्श उद्योग विश्व हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. थोड्याच वेळात
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना.

0: सतर्क रहा।
1: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत राज या चित्रपटातलं समीर यांचं गीत। स्वर आहे अलका याज्ञिक यांचा, तर या गीतासाठी संगीत आहे नदीम श्रवण यांचं।

0: अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता राज, तर या गीतासाठी संगीत होत नदीम श्रवण यांचं.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत। सडक या चित्रपटातल्या गीताला संगीत आहे नदीम श्रवण यांचं।

कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. सडक या चित्रपटातल्या गीतासाठी संगीत होतं नदीम श्रवण यांचं. रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. स्वर आहे आशा भोसले आणि अभिजित भट्टाचार्य यांचा, तर या गीतासाठी संगीत आहे जतीन ललित यांचं.

0: कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं, तर चित्रपट होता एक रिश्ता. आणि या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
2: श्रोतेहो, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहित आहे,
3: पण याच चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्या गोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
0: श्रोते हो, ऐकूया एक निवेदन. हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी हे निवेदन आहे. श्रोते हो, येत्या बुधवारच्या अर्थात उद्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 17 जून 2026 विषय आहे मणक्यांचे आजार आणि वातविकार. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य आनंद नांदेडकर. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-71 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं.
4: श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेली 35 वर्ष आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र.
5: अचूक वेळ आणि विश्वासार्ह माहितीचा खजिना घेऊन आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत सर्वांना हवी हवीशी वाटणारी आपली आकाशवाणी.
4: श्रोते हो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे नव्या जोमात नवीन कार्यक्रम.
5: मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी.
4: तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र
5: जगभरात कुठेही.
6: ज्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती असे आपल्या दमदार खलनायकी भूमिकांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये प्रसिद्ध असलेले अभिनेते म्हणजे अमरीश पुरी. भेदक नजर, भारदस्त आवाज, दमदार संवाद फेक यामुळे ते चित्रपटातील हिरोपेक्षाही जास्त लक्षात राहत अशा या दिग्गज कलाकाराचा 22 जून हा जन्मदिवस. आणि त्याच अनुषंगाने ऐकूयात अमरीश पुरी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणी आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी फोन गाणी या कार्यक्रमात.
7: जा सिमरन, जा जीले अपनी जिंदगी, जा बेटा जा.
6: तेव्हा ध्वनी मुद्रणासाठी जरूर फोन करा बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 8:15. आपली आवडती गाणी कळविण्यासाठी संपर्क करा 02-241-42-34-71 आणि 2-42-36-72 या संपर्क क्रमांकावर.

0: वाणी
1: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
0: आकाशवाणी
1: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
0: आकाशवाणी
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, आता यानंतर सकाळी ठीक 10 वाजेपर्यंत विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
3: आज के फनकार कार्यक्रम आप सुनेंगे कुछ ही पलों के बाद.

श्रोते हो, मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केलेत. 100.1 MHz एफ एम बँड आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम. या प्रसारणात आपल्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत चायना गेट या चित्रपटातलं समीर यांचं गीत. हरिहरन, सोनू निगम आणि विनोद राठोड यांच्या स्वरातल्या या गीतासाठी संगीत आहे अनु मलिक यांचं. ऐकूया.

हरिहरन सोनू निगम आणि विनोद राठोड यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. चायना गेट या चित्रपटातल्या गीतासाठी संगीत होतं अनु मलिक यांचं.

प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कॉकटेल या चित्रपटातलं इर्शाद कामिल यांचं गीत। स्वर आहे नीरज श्रीधर आणि कविता सेठ यांचा, तर या गीतासाठी संगीत आहे प्रीतम यांचं।

धूम या चित्रपटातलं अभिजित भट्टाचार्य यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत होतं प्रीतम यांचं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ये जवानी है दिवानी या चित्रपटातलं अभिजित भट्टाचार्य यांनी लिहिलेलं आणि प्रीतम यांच्या संगीत नियोजनातलं हे गीत. स्वर आहे बेनी दयाल आणि शेफाली अल्वारीस यांचा.

बेनी दयाल आणि शेफाली अल्वारीस यांच्या स्वरातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत आपण ऐकलं. ये जवानी है दिवानी या चित्रपटातल्या गीतासाठी संगीत होतं प्रीतम यांचं. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी एक आठवण. आज सकाळी 10:30 एक फिल्म हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन किरण डहाळे यांचं. आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत हम दिल दे चुके सनम या चित्रपटातलं महबूब यांचं गीत. इस्माईल दरबार यांच्या संगीत नियोजनातलं हे गीत गायलंय के यांनी. ऐकूया.

के के यांच्या स्वरातलं मेहबूब यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता हम दिल दे चुके सनम. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

0: 100° एकमेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक फिल्म. आजचा चित्रपट आहे बावरची. संकलन आणि निवेदन किरण डहाळे यांचं.
1: श्रोत्यांनो नमस्कार. एक फिल्म कार्यक्रमात मी किरण डहाळे आपलं स्वागत करतो. या कार्यक्रमाचा उद्देश फक्त गाणी ऐकणं हा नसून एखाद्या चित्रपटाबद्दल श्रोत्यांना जास्तीत जास्त माहिती कशी देता येईल त्या चित्रपटासंदर्भातल्या आठवणी किस्से सांगणं हा आहे. आजच्या कार्यक्रमात आम्ही असाच एक सुंदर चित्रपट घेऊन आलो आहोत ज्याचं नाव आहे बावरची, अर्थात मराठीमध्ये स्वयंपाकी. हा चित्रपट 1966 आलेल्या गाल्पा होलिओ सात्ती या बंगाली चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. या चित्रपटाचं एक वैशिष्ट्य सांगायला हवं. चित्रपटाच्या सुरुवातीला किंवा शेवटी कलाकारांची नावं अर्थात क्रेडिट्स दाखवण्याची पारंपरिक पद्धत इथं वापरली नाही. त्याऐवजी अमिताभ बच्चन यांच्या आवाजात बॅकग्राऊंडला सगळे कलाकार आणि तंत्रज्ञांची ओळख करून दिली गेली. आजच्या एक फिल्म कार्यक्रमात या चित्रपटातल्या गाण्यांसोबत आपण काही संवाद सुद्धा ऐकणार आहोत.
2: अपना काम तो सभी करते हैं लेकिन दूसरों का काम करने में जो सुख मिलता है वो आप नहीं जानती. मेरे काम की तो तनख्वाह मिल जाएगी. यहाँ काम किया वहाँ तनख्वाह मिल गई, लिया दिया बराबर. पुण्य की कमाई वो है जो दूसरों को सुख दे के मिले, उसका कोई मोल नहीं.

श्रोते हो, शांती निवास या घरातल्या शर्मा कुटुंबाभोवती या चित्रपटाचं कथानक फिरतं. कामाचा आळस हे कुटुंबातल्या सदस्यांचं स्वभाव वैशिष्ट्य. किटकिट्या स्वभावामुळं आणि घरात सतत चालणाऱ्या भांडणामुळं त्यांच्या घरात कोणताही स्वयंपाकी जास्त काळ टिकत नाही आणि ही बदनामी इतकी पसरते की त्यांच्या घरात काम करायला कुणीही तयार होत नाही. पण राजेश खन्नानं साकारलेला रघु नावाचा तरुण स्वयंपाकी अर्थात बावर्ची म्हणून त्यांच्या घरी नोकरी स्वीकारतो आणि इथून खरा चित्रपट सुरू होतो. राजेश खन्नासोबत या चित्रपटात जया भादुरी, असराणी, हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय, ए के हंगल, दुर्गा खोटे यांच्या सहाय्यक भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत ऋषिकेश मुखर्जी, संगीत मदन मोहन यांनी दिलं असून गीतकार आहेत कैफी आझमी. या चित्रपटात लता मंगेशकर, मन्नाडे, किशोर कुमार या मुख्य पार्श्वगायकांसह लक्ष्मीशंकर, निर्मला अरुण, हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय, कुमारी फैयाज यांनी देखील गायन साथ दिली आहे.

0: श्रोते हो, बावरची गाजला तो गाण्यांमुळं नाही तर तपन सिन्हा यांच्या कथानकामुळं, गुलजार साहेबांनी लिहिलेल्या संवादांमुळं. स्वयंपाकी म्हणून घरात प्रवेश केलेला रघु आपल्या स्वभावामुळं घरातल्या सगळ्यांची मनं जिंकतो. एकत्र कुटुंबात चालणारी धुसफूस दिग्दर्शकानं अतिशय प्रभावीपणे मांडली आहे. या घरगुती प्रसंगांवर बावरची रघुनं काढलेले तोडगे दर्शकांना चित्रपटाशी बांधून ठेवतात. सगळ्या कुटुंबामध्ये प्रेम राहावं, जिव्हाळा राहावा यासाठी झटणारा रघु बावरचीचं काम करता करता सगळ्यांच्या प्रेमामधला धागा होतो. रघुचे छोट्या छोट्या प्रसंगातले संवाद जीवनाचं मोठं तत्वज्ञान सांगून जातात.
1: मैं महाकवी हरिंद्रनाथ के पास काम किया करता था. वो अक्सर कहा करते थे, रघु, इट इज सो सिंपल टू बी हैप्पी बट इट इज सो डिफिकल्ट टू बी सिंपल. हैप्पी का मतलब खुशी ना?
2: नहीं, खुश.
1: पूरे जुमले का मतलब क्या है
2: तुम्हें मालूम नहीं? इसका मतलब खुश रहना एक सीधी सादी बात है, लेकिन सीधा साधा रहना बहुत मुश्किल है.
1: वाह वाह, कितनी सुंदर बात है.

श्रोते हो, बावरची चित्रपटात अभिनेते असरानी यांनी विश्वनाथ शर्मा अर्थात बाबूची भूमिका साकारली आहे. त्यांना एक यशस्वी संगीतकार व्हायचं असतं, पण त्यासाठी ते स्वनिर्मिती करण्याचं सोडून प्रसिद्ध इंग्रजी गाण्यांच्या चाली चोरून हिंदी गाणी बनवण्याचा प्रयत्न करतात. या भूमिकेच्या माध्यमातून त्या काळात चालणाऱ्या संगीत चोरीच्या बाबीकडं दिग्दर्शकानं विनोदी अंगानं

0: श्रोते हो, ऋषिकेश मुखर्जी यांनी अतिशय कमी बजेटमध्ये आणि एकाच घरात हा संपूर्ण चित्रपट शूट करून दिग्दर्शनाचा उत्तम नमुना पेश केला आहे. 1971 काळ हा बऱ्यापैकी रोमॅन्टिक सिनेमांचा काळ होता. त्या काळात बावरचीसारखा वेगळा विषय घेऊन चित्रपट काढणं थोडं धाडसाचं होतं. त्यातही राजेश खन्ना यांची इमेज त्या काळात रोमॅन्टिक हिरो अशीच होती आणि या चित्रपटात या हिरोला हिरोईनच नव्हती. जया भादुरी या सहाय्यक भूमिकेत होत्या. ऋषिकेश मुखर्जी यांचं दिग्दर्शन आणि गुलजार यांनी लिहिलेले अर्थपूर्ण संवाद हे चित्रपटाचं मुख्य आकर्षण. या चित्रपटातला हा प्रसिद्ध संवाद जीवनाचं महत्व सांगतो.
1: ये छोटी छोटी बातें हैं जो जिंदगी में असल मायना रखती हैं. किसी बड़ी खुशी के इंतजार में हम ये छोटे छोटे खुशियों के मौके खो देते हैं. अरे बड़ी खुशी के मौके 10-20 होते हैं, लेकिन ये जो हजारों लाखों छोटे छोटे खुशियों के पल हैं, उसे हम गवा देते हैं.
0: जीवनाचं तत्वज्ञान सांगणाऱ्या या संवादासह आजच्या एक फिल्म कार्यक्रमात इथंच थांबूया. श्रोते हो, मी किरण ढाळे आपली रजा घेतो.

0: श्रोते हो, एक फिल्म हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आजचा चित्रपट होता बावरची. संकलन आणि निवेदन होतं किरण डहाळे यांचं.
1: श्रोते हो, हा आवाज ऐकला की आपल्याला आठवते आपल्या बालपणीची साक्षीदार आपली शाळा.
2: आणि शाळा म्हटलं ना की काय काय आठवतं ना,
3: म्हणजे प्रार्थनेच्या वेळी एकमेकांच्या काढलेल्या खोड्या
2: किंवा मधल्या सुट्टीमध्ये डब्याची केलेली वाटावाटी
4: आणि उठा बशा वर्गात सर्वांसमोर काढलेल्या
1: किंवा लाकडी पट्टीनं खाल्लेला मारही.
2: आणि या सगळ्या सोबत आठवतो तो शाळेतला निरोप समारंभाचा दिवस देखील.
1: श्रोतो हो, शाळेविषयीच्या आपल्या आठवणी आम्हाला जरूर लिहून कळवा.
5: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर 23 जून पासून नव्यानं सुरू होणाऱ्या स्नेह संवाद या कार्यक्रमात
4: माझी शाळा या विषयावर आपल्या आठवणी
2: अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सावेडी, अहिल्यानगर. टपाल सूची क्रमांक 414003.
5: आमचा ईमेल आयडी beautyroomahilyanagar@gmail.com.
1: तेव्हा श्रोते हो, लेखनाच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा स्नेह संवाद या नवीन कार्यक्रमात
6: माझी शाळा
1: या विषयावर.

शंभरांश एक मेगाहर्ट्झ एफ एम बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 11 वाजले आहेत. आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत नाते जडले दोन जीवांचे या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. स्वर आहे चंद्रशेखर गाडगीळ यांचा, तर या गीतासाठी संगीत दिलंय राम कदम यांनी.

श्रोतेहो, आताच आपण अनोळखी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकलं. स्वर होता जयवंत कुलकर्णी यांचा, तर या गीतासाठी संगीत होतं सुधीर फडके यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं, तर या गीतासाठी स्वर आहे सुरेश वाडकर आणि सचिन यांचा. ऐकूया.

0: सुरेश मळकर आणि सचिन यांच्या स्वरातलं अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं, तर या गीतासाठी संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. श्रोते हो, आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100% एकमेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. ऐकणार आहोत एक निवेदन. आयसीसी महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 14, 21, 25, 28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही, याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं.
1: श्रोते हो, काही व्यक्तिमत्वच उत्साहानी भारलेली असतात, त्यामुळं वयाचे अडसर त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अडवू शकत नाही.
2: कोणत्याही कामात ते कायम टवटवीत असतात आणि आपल्या बरोबर इतरांनाही कार्य संजीवनी देत असतात.
1: अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटूया व्यक्तिवेध या कार्यक्रमात. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सकाळी 8:40
2: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, 100% 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

0: शंभरांश एक मेगाहर्ट्स आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोते हो आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 11:15 वाजले आहेत. आनंद घेणार आहोत आपली गाणी या कार्यक्रमाचा थोड्याच वेळात.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: वणक्कम.
3: नमस्कार.
4: नमस्कार.
2: राम राम.
3: अस्सलाम वालेकुम.
4: सत श्री अकाल जी.
5: या सर्वांचा अर्थ एकच.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो आपली गाणी कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरातलं नितीन आखवे यांचं हे गीत. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: श्रोतेओ, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहित आहे,
2: पण याच चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्या गोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला.
3: श्रोतेहो, आपली गाणी कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया एक निवेदन. हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी हे निवेदन आहे. श्रोतेहो, उद्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 17 जून 2026 विषय आहे मणक्यांचे आजार आणि वातविकार. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य आनंद नांदेडकर. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02-41-242-3471 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं. आपली गाणी कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत स्वर, गीत आणि संगीत संदीप खरे यांचं.

श्रुतेहो हे सुंदरसं गीत आपण ऐकलं. स्वर, गीत आणि संगीत होतं संदीप खरे यांचं. आणि या गीताबरोबरच आपली गाणी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

101.1 MHz आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो, एक निवेदन ऐकूया. चिन्मय मिशन अहिल्यानगर यांच्या वतीनं स्वामी अद्वैतानंद सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत तुलसी रामायण कथा सुंदरकांड या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 20 ते 25 जून 2026 रोजी. वेळ आहे 6 ते 8 दरम्यान. ठिकाण माऊली सभागृह, सावेडी, अहिल्यानगर. सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. तरी जास्तीत जास्त संख्येनं श्रोत्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात येत आहे. निवेदन संपलं.

शंभरांश एक मेगाहर्ट्झ एफएम बँड आणि न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम. श्रोते हो, आता दुपारचे 12 वाजतायत. यानंतर सुरुवातीला वनिता मंडळ हा आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आणि त्यानंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा या प्रसारणसभेतून प्रज्ञा अस्निकरला निरोप द्या. नमस्कार.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: खरं तर जेवढ्याच तेवढा गुळ किंवा साखर घातलं तरी चालतं का? थोडी जास्त घेऊ? मुरंबा थोडा गोडच बरा वाटतो.
1: सुखदा, अगं जून महिना निम्मा संपला, अजून तुझा आंबा पुराण संपला नाही का?
0: जूनचं काय घेऊन बसलायस? अरे आंबा पुराण तर पार ऑगस्ट पर्यंत चालू राहणार आहे.
1: हो, तुझं ते काय तर म्हणे उशिरा येणार आहे ते दशहरा चौसा लंगडा वगैरे ऑगस्ट पर्यंत चालू असत. मी तर बाबा फक्त हापूस आंबा खाणारा माणूस.
0: आणि मी तर फक्त आंबा खाणारी बाई माणूस आहे. मग तर कोणताही आंबा असो, आंबा इज आंबा, फळांचा राजा.
1: मी तुला आज का ओळखतोय? आपण नाही का कोकणात मामांकडे जायचो, तेव्हा सुद्धा तू सकाळी लवकर उठून आधी वाडीत जायचीस
0: आणि टोपलाभर बिटके आंबे गोळा करून आणत असे. रोहित बाबू तुम क्या जानो बिटके आंबे का स्वाद.
1: हा, वी आर क्लास अपार्ट, ओनली अँड ओनली हापूस बस.
0: हाय कंबक, तूने असली आंबा खाया ही नाही, केवल हापूस को कवटाळ कर बैठे हो. रोहित तुला आठवतंय का, सधू मामाने त्याच्या वाडीतला केशर आणि राजापुरी पाठवला होता.
1: हो तर, त्या राजापुरीचे तू केवढे प्रकार बनवलेस आणि काही आंबे पिकत घालून रस सुद्धा काढला होतास.
0: हो, पण तू त्याला हातही लावला नाहीस. जाऊ दे, पण तू फार मोठ्या आनंदाला मुकतोयस हे मात्र खरंय.
1: असू दे ग.
0: हे डायलॉग आपण गेली अनेक वर्ष असेच मारत आलो.
1: आणि त्या गावाकडच्या आंब्यांची नावं सुद्धा काय तर म्हणे खोबऱ्या आणि काय तर म्हणे शेंदऱ्या, बोरशा, बैंगनपल्ली.
0: नको जाऊस मोजायला, आपल्याकडे आंब्याच्या 1300 जाती आहेत.
1: काय?
0: हो, म्हणजे व्यापारी दृष्ट्या असतील 31 जाती जास्त ओळखीच्या.
1: खरं सांगू का सुखदा, तूच हल्ली म्हणजे मला ओरडत असतेस की वजन वाढलंय वजन वाढलंय म्हणून. आता आंबा खायला घालून आणखी वजन कशाला वाढवतेस माझ?
0: अरे रे रे, नका रे बदनाम करू बिचारा त्या फळांच्या राजाला. कोणतीही गोष्ट प्रमाणात आणि नियमानुसार खाल्ली तर काही बिघडत नाही.
1: हे तुझं काही पण हा, अगं खाताना कसले नियम आणि अटी आहे काय?
0: जाऊ दे, आपण विक्रम आणि वेताळ आहोत, कुणीच आपला हट्ट सोडणार.
1: हे बघ हे बघ, हट्टीपणा तू करतेस, मी करत नाहीये.
0: हा,
1: मी कसं म्हणजे एकूण सर्व बाबतीत एकदम फ्लेक्सिबल.
0: बाहेरच्या कुणालाही सांग हे तुझं कौतुक म्हणे फ्लेक्झिबल. रोहित, तुझ्या त्या फ्लेक्झिबल शब्दावरून आठवलं.
1: झालं, मला माहितीये आता तू ते मंगळागौरीचे खेळ आणि फ्लेक्झिबिलिटी वगैरे सांगायला घेणार. काय ते गाठोड गोफ आणि काय बस फुगडी?
0: अरे काय हे, नाही रे यातलं काहीच नाही. काल बातम्यांमध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिक दाखवत होते. अचाट अफाट आणि अद्भुत म्हणावं असं कौशल्य.
1: आमच्या शिवमची मुलगी ती तर थेट राष्ट्रीय पातळीवर खेळते बरं का मल्लखांब.
0: वा,
1: आणि तो या खेळाचं एवढं कौतुक करत असतो की बस.
0: खरंय रे, मुळात मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यासाठी म्हणून मल्लखांबाचा वापर सुरू केला. म्हणजेच कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून हा प्रकार प्रसिद्ध झाला.
1: हो ना, कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एकमेव क्रीडा प्रकार असं मल्लखांब खेळाचं वर्णन केलं जात.
0: काल 15 तारखेला मला वाटतं आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस होता, आणि म्हणूनच एका चॅनलवरती याची माहिती कुणी सांगत होतो. कुणी म्हणे रामायण काळापासून हा खेळ खेळला जातो.
1: हो, आणि कोणी म्हणतं याची सुरुवात म्हणे महाराष्ट्रात झाली, कोणी म्हणतं ओडिशामध्ये झाली. ते जे काही असेल, पण हा खेळ किंवा व्यायाम प्रकार कमाल आहे. ट्राय करून बघायला पाहिजे एकदा.
0: पडला उजेड पडला
1: कशाला?
0: अरे रोज घरात सुद्धा व्यायाम करायला जो माणूस काचकुच करत असतो, ते म्हणे मल्लखांब ट्राय करणार. वा रे वा, वाजवा रे वाजवा, टाळ्या

0: बघ सुखदा, तुझ्याशिवाय कोण इथे टाळ्या वाजवायला? हा सांग बरं, कशाला टाळ्या वाजवा?
1: बरे आणखी कोणी इथे तिसरं नाहीये, नाहीतर
0: नाहीतर काय काय काय सांग सांग, नाहीतर काय झालं असतं?
1: अरे नाहीतर तुझ्या या विनोदावर तिसरी व्यक्ती मनमुराद हसली असती.
0: अजिबात नाही, नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर हसायची, टीका करायची तुम्हा बायको लोकांची सवयच असते. बाहेरचं कोणी अजिबात हसलं नसतं तुला सांगतो.
1: अच्छा.
0: हो, उलट माझ्या या जोशपूर्ण वक्तव्यावर माझं कौतुक केलं असतं.
1: नको रे नको, एवढे विनोद एका पटपट एक नको करू.
0: विनोद नाही करत आहे.
1: यापेक्षा मला एका कामात थोडी मदत कर.
0: अरे बापरे, नाही नाही, आज मला म्हणजे संध्याकाळी काय माहिती,
1: काहीही कारण सांगू नकोस. आज तुला कुठेही जायचं नाहीये आणि ऑनलाईन मिटिंग किंवा प्रत्यक्ष सुद्धा काहीही नाहीये.
0: अच्छा, म्हणजे माझ्या शेड्यूलची पूर्ण माहिती गुप्तहेरांनी आधीच काढून ठेवलेली दिसते. अच्छा अच्छा अच्छा, बरं आज्ञा करा बाई साहेब, या दासाने काय करणे अपेक्षित आहे?
1: दासाने एकट्याने काहीही करायचं नाहीये, तर आपण दोघांनी मिळून थोडीशी झाडलोट करायची आहे.
0: का तुझ्या माहेरचं कोणी येणार आहे की काय? हा, दया मामी किंवा अविनाश आजोबा?
1: एक मिनिट, ना माझ्या माहेरचं ना सासरचं कोणी येणार आहे. स्वच्छता काय फक्त कोणी येणार असेल तरच करतात का रे?
0: अगं तसं नाही ग, पण म्हणजे कोणी येणार म्हटल्यावर तुझ्या अचानक अंगामध्ये येतं हे घास, ते धू, हे झटक, ते पटक सुरू होतं आणि मग काय, मला बापड्याला यासाठी वेठीला धरतेस तू म्हणून म्हटलं.
1: अतिरेक करू नकोस रोहित, खर तर या रोज करायच्या गोष्टी आहेत आणि बऱ्याचशा मी करत असते, पण कुणी येणार म्हटल्यावर घर कसं 100% टक्काटक दिसलं पाहिजे.
0: अगं मग तुझ्या त्या लाडक्या रेखाला घे की हाताशी आणि कर तुझी साफसफाई काय करायची ती.
1: वाटलंच मला, स्वतःवर आलेली चिमूट भर जबाबदारी सुद्धा सहजपणे झटकली जाणार आणि ती गेली.
0: सुखदा, मी तुला मदत करणार नाही असं अजिबात म्हटलेलं नाही.
1: हा हा हा, तुझ्या या वाक्यावर माझं ऑब्जेक्शन आहे.
0: का?
1: तू मला मदत कर असं मी म्हटलं नाहीये, तर आपल्या घरातलं काम आपण दोघं मिळून करूया असं म्हटलं मी.
0: अच्छा अच्छा, म्हणजे तुला मदत नकोय? तर
1: मला मदत नकोय, मला सहकार हवाय.
0: अच्छा.
1: माझं किंवा तुझं असं हे काम नसून घरातलं आपलं काम आहे, इतकंच म्हणायचंय मला.
0: वा वा वा वा, वो खूब लड़ी मर्दानी थी, वो झासी वाली राणी थी.
1: अरे हे काय मध्येच,
0: तुझा आवेश बघून ना मला झाशीची राणी लक्ष्मीबाई आठवली. फक्त ती शत्रूंविरुद्ध लढली आणि तू मात्र नवऱ्याविरुद्ध लढली.
1: मी अजिबात लढत वगैरे नाहीये, मी कोणत्याही सर्वसामान्य स्त्रीच्या मनातली भावना मांडली इतकंच.
0: हो हो हो हो,
1: स्त्री पुरुष समानता वगैरे आपण बाहेर तावातावाने बोलतो, पण घरात मात्र.
0: पण सुखदा मला एक सांग, म्हणजे प्रामाणिकपणे सांग की मी तुला मदत करतच नाही का? सॉरी सॉरी, म्हणजे आपण दोघे मिळून घरात काम करतच नाही का असं मला विचारायचं होतं.
1: करतोस रे, पण हे असं झाशीची राणी आठवली वगैरे म्हणून माझी थट्टा करतोय.
0: तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी.
1: अरे नाही, झाशीची राणी खूप ग्रेट.
0: काय माहिती का, समोर ते कॅलेंडर वरती मोठं कॅलेंडर आहे की नाही, तिथे लक्ष्मीबाई हे नाव मला दिसलं आणि तेवढ्यात तू जोश मध्ये काहीतरी बोललीस आणि म्हणून या दोन गोष्टी आपल्या एक झाल्या आपसुकपणे.
1: कॅलेंडर मध्ये काय? अच्छा.
0: अगं बघ ना, तू पण बघ.
1: रोहित, उद्याचा दिवस बघ किती भारी आहे.
0: काय?
1: उद्या 17 जूनला महाराणा प्रताप जयंती आहे आणि गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी.
0: जिजाऊ साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ज्यावरून आपली मिनी चकमक झडली ती झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी सुद्धा आहे म्हटलं.
1: ही अशी सगळी नावं वाचली ना की मन झरकन त्या काळात फिरून येतं. ही माणसं नसती तर आपला देश, आपलं राष्ट्र आपल्याला इतकं सुंदर मिळालं नसतं रे.
0: खरे, म्हणजे हे सगळे थोर लोक आपल्या देशासाठी, देशातल्या लोकांसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढले आणि म्हणून आज आपण सुखाचे दिवस बघतोय, नाही का? या सगळ्या थोर व्यक्तिमत्वांमुळे आज आपण आहोत.
1: मला असं वाटतं की आपल्या देशाचा इतिहास मुळातून वाचावा. त्या त्या काळात ते काय म्हणतात ते टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका मारून यावं.
0: अच्छा, म्हणजे तू चाललीस की काय?
1: चालले, मी कुठे चालले?
0: अगं तूच म्हणालीस ना टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका वगैरे, म्हणून म्हटलं म्हणजे आजचा आपला भेद रद्द असणार.
1: कसला भेद आणि काय रद्द?
0: घ्या, स्वतःच म्हणायचं साफसफाई करायची आणि स्वतःच विसरून जायचं. कठीण आहे तुझं सुखदा.
1: ते ना, नाही नाही नाही छे छे, अजिबात रद्द वगैरे काही नाही. तर आज किचन आवरायचंय, उद्या हॉल आणि रविवारी दोन्ही बेडरूम. बाकी बाल्कनीज मी माझ्या माझ्या करून घेईन.
0: चालतंय चालतंय, आपण मस्तपैकी दुपारसाठी छोले वगैरे मागवूया बाहेरून आणि संध्याकाळी

0: काम आवरलं की मग मस्तपैकी डोसा खायला जाऊया.
1: देवा परमेश्वरा, सफाई मधलं काय कधी करायचं हे राहिलं बाजूला, आणि या माणसाला छोले पुरी आणि डोशाची स्वप्न पडायला सुरुवात झाली.
2: आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे.
0: अग शर्वरी शर्वरी, कोणी मागे लागले की काय तुझ्या? नाही, जमाना है पीछे म्हणतेस म्हणून विचारलं.
2: अरे त्याचं काय झालं, रिक्षासाठी आम्ही तीन जण एकदम पुढे आलो, पण मी बाजी मारली, ते राहिले मागे, म्हणून म्हटलं आज मैं आगे.
1: ए बाई, असं ढकला ढकली करून वगैरे रिक्षेत घुसायला, तू काय शाळेतली मुलगी आहेस का ग?
0: पण मला ऐकून मजा आली. करायचा का असा, म्हणजे चावटपणा अधून मधून करायचा, मी तुझ्या बाजूनी आहे.
2: वा वा वा, अग पण सुखदा, म्हणजे मी अशी ढकला ढकली वगैरे अजिबात केली नाही बर का.
0: हे बघ, ते जाऊ दे. मला सांग शर्वरी, तुला छोले पुरी चालेल की आणखी काय सांगायचंय?
2: अरे वा, छोले पुरी ही तर माझी फेवरेट, पण आमच्या बाबांना छोले आवडत नाही म्हणून आमच्याकडे कधी होतच नाहीत. मला चालतील छोले.
1: उंदराला मांदर साक्ष. विषय काय चाललाय हे सगळं जाणून घेण्याऐवजी डायरेक्ट हो मला छोले चालतील असं म्हणते मुलगी.
2: रोहित दादाने विचारलं, मी माझा चॉईस सांगितला, एवढंच. काय रे रोहित दादा, बरोबर आहे ना?
0: 100% बरोबर आहे. आणि संध्याकाळी डोसा खायला जायचंय, त्याच्याबद्दल काय म्हणतेस? व्हाट्स आहे
2: क्या बात, आजचे दोन्ही बेत एकदम माझ्यासाठीच केल्यासारखे वाटतंय.
1: एक एक मिनिट, या दोन्ही बेतांच्या मधला बेत सुद्धा ऐका, त्याप्रमाणे काम करा आणि मग छोले खा डोसे खा.
2: आई शपथ, याच्यामध्ये आणखीन तिसरा भेद. वा वा वा, काही चाट आयटम वगैरे
0: हो हो हो शर्वरी, आता मात्र फटके मिळणार बर का. शांत बस जरा आता.
1: बस बीस काही नाही, कामाला लागायचंय. किचन ट्रॉलीज बाहेर काढून साफ करायचे आहेत. आणि रोहित, तू ओट्यावर चढून.
0: सुखदा, तुला माहिती आहे ना मला उंचीचा फोबिया आहे, तेव्हा ते काम तेवढं तू मला सांगू नकोस. तू आपलं त्या सर्व्हिसेस वाल्यांना बोलावून घे सरळ.
1: तुला उंचीचा नाही तर कामाचा फोबिया आहे रोहित.
0: अगं असं नाही ग.
1: बरं, आज काम टाळण्यासाठी दुसरी काही सबबही नाहीये तुझ्याकडे.
2: अगं पण सुखदा, खरंच त्या सर्व्हिस वाल्यांना बोलव, मस्त काम करून देतात. तू म्हणशील ते साफ करून देतात.
1: उद्या साबण लावायला, आंघोळ घालायला सुद्धा येतील माणसं. काय एक एक नवीन नवीन फॅड काढतील ना.
0: पण मला सांग सुखदा, काय हरकत आहे अशी, म्हणजे छोटी मोठी कामं असतात ती अशी प्रोफेशनल लोकांकडून करून घ्यायला काय हरकत आहे? आयुष्यभर आपण करतच होतो की हजार कामं.
2: खरंच सुखदा, अधून मधून करून घ्यावीत कामं त्यांच्याकडून. फार तर आपण त्यांच्या आसपास थांबून काय हवंय काय नकोय ते सांगावं. आणि खरं सांगू का, त्याची सुद्धा गरज भासत नाही.
0: आणि शारीरिक आरामापेक्षा ना मानसिक शांतता महत्वाची असते हो की नाही? होतं काय की मदत करायला मी तयार असतो, पण या सगळ्या गोष्टी तू डोक्यात घेऊन बसतेस.
1: अरे रोहित,
2: मग सगळं प्लॅनिंग तूच करणार, साफसफाई तूच करणार, रोजची कामं, स्वयंपाक सगळं तूच करणार.
0: आणि हे सगळं होता होता दमून जाणार, मग चिडचिड होणार, मूड खराब होणार.
1: एवढं काही नाही, पण संध्याकाळपर्यंत थोडीशी चिडचिड होते खरी काम झाल्यावर.
2: एकदा हा, फक्त एकदा ट्रायल म्हणून बोलावून बघ त्यांना. सगळं घर नको करून घेऊस, फक्त सोफे खुर्च्या टेबल पंखे एवढं साफ करून घे.
1: ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर बघेन एकदा बोलावून.
0: तूच म्हणतेस ना की कुठल्याही गोष्टी टोक नको, करेनच किंवा करणार नाहीच असंही नको.
2: सुखदाचं आवडतं वाक्य, कुठल्याही गोष्टीत च नको. मग इथे सुद्धा तुझा च बाजूला ठेव. आणि
1: अगं हो, मी म्हटलं ना की बोलावते एकदा.
0: एकदा नाही, आजच फोन करूया. टुमारो नेव्हर कम्स, तुझ्या बाबांचं वाक्य.
2: हा दादा, हा घे नंबर, ठरवूनच टाकाच. सुखदा, सतत खूप काम करून आपण काही सिद्ध करत नाही, फक्त स्वतःला त्रास करून घेतो.
0: हो ना, आणि प्रत्येक गोष्ट माझ्या पद्धतीने माझ्या नियमांनुसार व्हायला हवी. हा हट्ट सुद्धा थोडा बाजूला ठेवला ना की बघ कशी मजा येते.
1: अरे हट्ट म्हणून नाही, पण स्वच्छता, शिस्त, नीटनेटकेपणा असं काही असतं ना.
0: तुला सांगतो शर्वरी, मध्ये पाट दुखत होती हा, तेव्हा उषा वहिनींच्या ओळखीनं एक मावशी स्वयंपाकासाठी ठरवल्या.
2: माहितीये ना सविता मावशी ना, छान स्वयंपाक करतात त्या.
0: अरे पण आमच्याकडे उलटच व्हायचं,
2: म्हणजे
0: त्या येणाऱ्याचं सुखदाला कोण टेन्शन. मग ही भाज्या धुवून चिरून ठेवणार, कुकर

0: ची तयारी करून ठेवणार आणि काय काय.
1: अरे पण स्वयंपाक मावशी करतात की सगळं.
0: अगं काय तुला सांगायचं.
2: पण काय रे रोहित, तू म्हणतोयस खरं, पण त्यांच्या भाज्या आमट्या रोज एकाच चवीच्या असतात असं तुलाच लक्षात आलं होतं नाही का.
1: पण मी काय म्हणते, आपण आपल्या पद्धतीचं त्यांना करायला सांगायचं किंवा वेगवेगळे मसाले वापरायला सांगायचं झालं.
0: छे छे छे, हे तर भलतच बोलतीयस तू शर्वरी. अगं सुखदाचं म्हणणं असतं, आलेल्या बायकांना शिकवत बसायला मी काय इथं ट्रेनिंग स्कूल उघडलेलं नाहीये.
1: पण सुखदा मी काय म्हणते, बदलत्या काळाबरोबर आणि वाढत्या वयाबरोबर आपण थोडं बदलायला हवं की नको.
2: कळलं मला, पण थोडा अवधी द्या हे सगळं पचवण्यासाठी.
0: पचवण्यासाठी तू ना सुखदा फ्रूट सॉल्ट घेऊन टाक एकदा हे सगळं पचवायला.
1: हो ना, आणि छोले पुरी पचवायला सुद्धा थोडा सोडा लागेलच मला, लेमन फ्रेश. हा
2: पुरे झाला तुमचा दोघांचा पांचटपणा, कधीतरी सिरियसली घ्या रे. मी काय म्हणते ते
0: घेऊ ग घेऊ ग, पण आज तू आम्हाला सिरियसली. बरं मला सांग, घरात सोडा आहे का.
2: सोडा हा आहे, आहे थोडासा.
0: ठीक आहे, थोडा तर थोडा आपण मस्त सोडा पिऊया. थोडा थोडा सगळ्यांसाठी झक्कास वाला मोहितो बनवतो मी.
2: मोहितो की मोजितो, जाऊ दे काय असेल ते. हा हे घे सरबतासाठीच सगळं साहित्य टेबलवरती ठेवलं होतं. साखर, पुदिना, लिंबाच्या फोडी 3 ग्लासांमध्ये घालून रवीने जरासे रगडलेत.
0: हा मी घातला बर्फ. ये बात. आणि हा होतला शुद्ध सोडा. आहा, आणि ही पुदिन्याची पानं हे पण घालूया.
1: वा वा वा, मी काहीच बोलू शकत नाहीये, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय, भन्नाट झालंय हे प्रकरण. बाबो
2: प्या आणि गारे गार भा.
3: श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी, आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो नमस्कार. लहानपणी आपल्याला सूर्य नमस्कार घालायला सांगितले जात असत. 12 नमस्कार त्या वयात पटापट घालून होत. मुलगे आणि मुली सर्वांसाठीच हा व्यायाम असायचा. त्याचप्रमाणे खेळसुद्धा लंगडी, डॉजबॉल, बॅडमिंटन, दोरीच्या उड्या, आट्यापाट्या असे सगळे खेळ असायचे. घरातली मोठी माणसं म्हणजे स्त्री पुरुषसुद्धा काही प्रमाणात का होईना शारीरिक श्रमाची कामं करत असत. परंतु आता अभ्यास, जेवण, ऑफिसचं काम सगळंच खुर्ची टेबलवर आलंय. यामुळे शारीरिक कष्ट कमी झालेत. तसंच आपल्या आहारातसुद्धा बदल झाले आहेत. आपल्याला दीर्घकाळ कार्यरत राहायचं असेल तर योगमार्ग तर सर्वात उत्तम. याशिवाय कुणी जिम लावतं, कुणी एखाद्या खेळाचं प्रशिक्षण घेतं, त्याचा सराव करत असतं. एकूण काय तर आपला आहार आणि विहार याचा विचार व्हायला हवा. यापैकी विहार हा मुद्दा लक्षात घेऊन कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार आज आपण करणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केलंय योग शिक्षिका, योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित यांना. गेली 10 वर्ष त्या योग मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्वतः योगशास्त्राचं 4 वर्षांचं औपचारिक शिक्षण पूर्ण केलंय आणि सगळ्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करतात, अगदी 9 वर्षापासून ते 70-72 वर्षापर्यंत. 2015 पासून ऑनलाईन तसंच प्रत्यक्ष योग वर्ग आणि योग थेरपिस्ट म्हणून सुद्धा त्यांना अनुभव आहे. योग विद्या निकेतन तर्फे आयोजित योग प्रशिक्षकांच्या वर्गामध्ये त्यांनी योग शिक्षण विषयक जो डिप्लोमा केला त्यात शुद्धिक्रिया विषयात उत्कृष्ट कामगिरी, डिप्लोमामध्ये 2 क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या आणि योगशास्त्रामध्ये सर्वाधिक गुण तसंच शरीर रचना आणि शरीर क्रियाशास्त्रामध्ये सुद्धा सर्वाधिक गुण त्यांना मिळालेले आहेत. वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यशाळा आणि कार्यसत्र ही योग विषयक घेत असतात, त्याबद्दलच मार्गदर्शन करत असतात. वर्षाते नमस्कार.
1: नमस्कार
0: वर्षाते. कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांच्या आरोग्य रक्षणासाठी योग कसा उपयुक्त आहे?
1: कुटुंबाच्या सगळ्यांचं स्वास्थ्य, आरोग्य रक्षण हा जो मुद्दा आहे आपला, त्याच्यासाठी की आहार, विहार, आचार आणि विचार हे 4 मुद्दे येतात जेव्हा आपण कुटुंबाच्या स्वास्थ्याचा विचार करतो. पण आता योगशास्त्रामध्ये या 4 मुद्द्यांवर काय दिलंय ते आपण पाहू. त्याच्यात सुद्धा तुम्ही म्हणता

0: जसं विहार या मुद्द्यावर काय आहे हा मुद्दा लक्षात घेऊन योगशास्त्रात काय काय सांगितलंय पण त्याचा विचार करू. तर विहार हा शब्द सर्वात पहिल्यांदा आपमनात काय येतं, तर जैन मुनी आणि बुद्ध धर्माचे गुरु हे जेव्हा विहार म्हणजे जेव्हा एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जातात, स्थलांतर करतात, तेव्हा तिथे विहार हा शब्द वापरला जातो.
1: बरोबर.
0: ते स्थलांतर का करतात की एका जागी राहून त्यांच्या साधनेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, कारण त्या जागेत त्यांचं मन गुंतू शकतं. मन गुंतलं की क्लेश आले, क्लेश आले की साधनेत अडथळे आले,
1: म्हणून आसक्ती सोडायची.
0: आसक्ती सोडायची. तर ह्यासाठी ही जी धर्मगुरु आहेत हे स्थलांतर करीत असतात. तर ह्याला आपण विहार म्हणतो ऍक्च्युली. आता आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये हा विहार म्हणजे काय आहे, तर इथे फिरणं होऊ शकतं, दिनचर्या होऊ शकते. आणि अजून एक खूप महत्वाचा मुद्दा जो कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी शिकण्यासारखा या धर्मगुरूंच्या कडून, की कुटुंबाचा चेहरा मोहरा हा जसा काळ पुढे जाईल तसा बदलत जातो. आपलं वय वाढतं, रंगरूप बदलतं, तसं कुटुंबाचा पण चेहरा बदलत असतो.
1: बरं.

0: की एका जागी राहून त्यांच्या साधनेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, कारण त्या जागेत त्यांचं मन गुंतू शकतं. मन गुंतलं की क्लेश आले, क्लेश आले की साधनेत अडथळे आले, म्हणून
1: आसक्ती सोडायची,
0: आसक्ती सोडायची. तर ह्यासाठी ही जी धर्मगुरु आहेत हे स्थलांतर करीत असतात. तर ह्याला आपण विहार म्हणतो ऍक्च्युली. आता आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये हा विहार म्हणजे काय आहे, तर इथे फिरणं होऊ शकतं, दिनचर्या होऊ शकते. आणि अजून एक खूप महत्वाचा मुद्दा जो कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी शिकण्यासारखा या धर्मगुरूंच्या कडून, की कुटुंबाचा चेहरा मोहरा हा जसा काळ पुढे जाईल तसा बदलत जातो. आपलं वय वाढतं, रंगरूप बदलतं, तसं कुटुंबाचा पण चेहरा बदलत असतो.
1: बरं,
0: मग तेव्हा आपल्या ड्युटीज बदलत असतात, आपली कर्तव्य बदलत असतात, आपली आपल्या कुटुंबियांबरोबरचे जे संबंध आहेत त्याच्यातही फरक पडत असतो. आणि आपण ज्या घरामध्ये खूप साऱ्या वस्तू हौसे मोजेने घेऊन ठेवलेल्या असतात त्याच्यामध्ये आपलं मन अडकलेलं असतं, तर अशा वेळेला हे जे बदल घडत असतात ह्या बदलांना अतिशय आनंदाने स्वीकारणं, आणि हे जे वस्तू आपण जमा करून ठेवल्यात त्याच्यामध्ये न अडकता आपला उपभोग घेऊन झाल्यावर इतरांनीही त्याचा उपभोग घ्यावा म्हणून त्या वस्तू सोडता आल्या पाहिजेत. हे आपण या धर्मगुरूंकडनं शिकण्यासारखं आहे की जे एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जाताना काहीही न घेता पुढे जातात. तर ही जर वृत्ती आपल्यामध्ये आली तर हा पुढे यमनियम आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यात हा मुद्दा येणारच आहे. पण हे आपण जर प्रत्येक कुटुंबातला सदस्य शिकला तर आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समाधान राहील, आणि तेच आरोग्याची मुख्य गुरु किल्ली असं मला वाटतं.
1: अरे वा, हा किती विशाल दृष्टिकोन आहे भारतीय संस्कृतीने दिलेला असं म्हणायला हवं, नाही का? मुळात योग ही जगाला भारताने दिलेली देणगी आहे आणि त्याच्यामध्ये इतक्या सूक्ष्म गोष्टींचा विचार केलेला दिसतो आपल्याला.
0: यामध्ये अजून काही गोष्टी अशा आपल्याला सांगता येतील विहार या मुद्द्या अंतर्गत, की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये शतपावलीचा उल्लेख केलाय. की ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की तुम्ही जेवण झाल्यावर 100 पावलं संथ गतीने चाला, म्हणजे तुमचं पचन चांगलं होईल. पचन चांगलं असेल तर आरोग्याच्या बऱ्याचशा तक्रारी तशाच दूर होतात. तर ही एक साधी गोष्ट आहे जी आपण आपल्या कौटुंबिक जीवनात सामावून घेतली तर सगळ्यांचं पचन चांगलं होऊ शकतं घरामध्ये,
1: आणि सहज
0: करण्यासारखं आहे. आता कोरोना नंतर आपण बरेच जण वर्क फ्रॉम होम, बरीच मुलं करतायत, मोठी माणसंही करतायत,
1: बरेच
0: वेळा बैठी जीवनशैली आहे आणि बरेच वेळा असं दिसतं की बाजूला डबा ठेवला, चमच्यानी खातो, इकडे काम चालू आहे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे. तर मग अशा वेळेला आपल्याला ही गोष्ट कटाक्षाने केली पाहिजे की अर्धा तास जो आपल्याला ऑफिसमध्ये जेवणासाठी दिलेला आहे त्यातला 15 मिनिटं जेवण आणि 15 मिनिटं फेरफटका मारून या. तशी जागा नसेल तर जिन्यामध्ये चढ उतार करा सावकाश. याच्यामध्ये तुमच्या जे चलनवलन होईल त्याच्यामुळे तुमचं पचन चांगलं होईल. म्हणजे दिवसा काम करताना सुद्धा हे आपण सामावून घेऊ शकतो, ही एक छोटीशी गोष्ट. मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्यापुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे. करुणा म्हणजे आपल्यापेक्षा जे दुःखात आहेत, जास्त कष्ट करणारे लोक आहेत आपल्या आजूबाजूला, त्यांच्याबद्दल आपल्याला करुणा वाटली पाहिजे, ती भावना आपण जोपासली पाहिजे. त्यानंतर मैत्री करुणा मुदितोपेक्षाणा, मुदिता म्हणजे काय, तर आपल्यापेक्षा जेव्हा सक्सेसफुल लोक आपल्या बरोबर असतात तेव्हा त्यांच्याकडनं शिकण्याची आपली भावना असली पाहिजे. पुढे येतं उपेक्षा, म्हणजे अतिशय मनाला त्रास देणारा प्रसंग समजा आपण पाहिला तर एक तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जाणं हा एक मार्ग असतो, किंवा तिथे तो जो काही प्रसंग आहे तिथनं मार्ग काढणे हे आपण करू शकतो. तर हा मार्ग जेव्हा आपण काढतो तेव्हा भावना त्याच्यात गुंतवायच्या नाहीत, मार्ग काढून पुढे जायचं, भावनेने गुंतायचं नाही. तर हे महर्षी पतंजलीने आपल्याला सांगितलंय समाजात वावरताना.
1: हे खूप छान सांगितलं, म्हणजे आपल्या दिनचर्येमध्ये छोटासा बदल केला तरी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.
0: त्यानंतर दिनचर्या म्हटलं की आजकाल असं दिसतं की सकाळी बरेच आपल्या घरात पण असा एखाद दुसरा मेंबर असतो जो 9 ऑफिस असेल तर 8 उठणार, घाईघाईनी तयार होणार आणि 9 ऑफिसमध्ये पोहोचणार सुद्धा, वेळेवर पोहोचेल. पण 8 ते 9 मध्ये सगळे सकाळचे सोपस्कार पूर्ण करून सकाळचा ब्रेकफास्ट जो आपला खूप महत्वाचा असतो, कारण आपण 8-10 तासांनी खात असतो, तर तेव्हा आपण तरुण मुलं पण बघत असू की कॉफीचे मग घेऊन गाडीत बसतात, मुली हातामध्ये सँडविच घेऊन खात खात ट्रेन पकडतात, ऍपल खात ट्रेन पकडतात.

0: आपण हे सगळं बघतो तेव्हा लक्षात येतं की ही मुलं सकाळची सुरुवातच किती ताणात करतायत आणि हा सुद्धा अनावश्यक ताण. म्हणजे इथेच थोडस घरातल्या मोठ्यांनी लक्ष देऊन की जी काही वेळ आहे थोडा अर्धा तास अजून आधी उठलं तर हेच सगळं सकाळचं आवरण खाणं हे जर वेळेवर झालं तर सकाळची सुरुवात चांगली होईल आणि हा जो अनावश्यक ताण आहे हा आपल्याला टाळता येईल. कारण ताणामुळे सुद्धा अनेक आरोग्याच्या तक्रारी सध्या आपल्याला दिसत आहेत.
1: खरे. आणि हे आपलं निसर्ग चक्राच्या विरुद्ध वर्तन होत आहे की रात्रीची जागरण खूप जास्त आणि त्यामुळे सकाळी उठायला उशीर हा जीवनाचा भाग झालेला आहे, विशेषतः नव्या पिढीचा असं म्हणता येईल. त्यात हा बदल करता
0: येऊ शकतो. अजून एक तुम्हाला दोन छान उदाहरणं सांगते. एक अनुभवी योग शिक्षक आहेत, त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे की त्यांच्या योग वर्गामध्ये एक व्यावसायिक गृहस्थ, ज्यांचा व्यवसाय आहे असे गृहस्थ, नियमितपणे आसन आणि प्राणायामाच्या प्रॅक्टिसला यायचे. तीन चार महिने ते आले आणि नियमित यायचे. तीन चार महिन्यांनी त्यांनी योग शिक्षकांना सांगितलं की मला छान वाटतं आसनं प्राणायाम करून, पण माझी बद्धकोष्ठ त्याची जी समस्या आहे ती काही दूर होत नाहीये.
1: बरं.
0: मग मार्गदर्शक त्यांना बसवतात आणि त्यांच्याशी बोलतात, पूर्ण त्यांची दिनचर्या जाणून घेतात, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतात आणि नंतर त्यांना एक सल्ला देतात की तुम्ही रोज अर्धा तास आपल्या कुटुंबियांसमवेत पत्ते खेळा.
1: अच्छा.
0: अर्धा तास वेळ काढा तुमच्या सगळ्या बिझी दिनक्रमातून आणि अर्धा तास तुम्ही पत्ते खेळा. आता कसं असतं, योग वर्गात येणाऱ्या साधारण मंडळींचा आपल्या शिक्षकावर विश्वास असतो, तेव्हाच ते एवढे येऊ शकतात. त्यामुळे त्यांनी ऐकलं आणि त्यांनी ते केलं की ते अर्धा तास आपले कधी पत्नी बरोबर कधी घरातल्या मुलांबरोबर ते पत्ते खेळायला लागले. आणि दोन महिन्यांनी त्यांनी मार्गदर्शकांना सांगितलं की माझी बद्धकोष्ठ त्याची समस्या संपली, आता मला नाहीये त्रास.
1: काय संबंध या गोष्टींचा?
0: तर आसन आणि प्राणायाम करून उपयोग झाला नाही, पण ह्यानी का उपयोग झाला, कारण की त्यांना पत्ते खेळायची आवड आहे हे मार्गदर्शकांना कळलं.
1: बर.
0: तर आपल्या दिनचर्येमध्ये आपला असा अर्धा तासाचा तरी वेळ असावा, काही मिनिटांचा, की जो फक्त स्वतःसाठी असेल.
1: अरे वा.
0: की ज्याची आपल्याला आवड आहे ते जेव्हा आपण करतो तेव्हा आपण बाकीच्या सगळ्या समस्या विसरून जातो आणि मग आपल्या मनावरचा ताण निघून जातो. आता योगशास्त्रामध्ये काय सांगितलंय की शरीरातल्या व्याधी या सर्वप्रथम तुमच्या मनातल्या ज्या चिंता असतात, समस्या असतात, जे नकारात्मक विचार असतात, तेच शरीरावर प्रतिबिंबित होतं आणि मग आजार होतात. तर मग आता तिथेच पहिल्यांदा आपल्याला दुरुस्ती करायची. मग त्या माणसाला जशी सवय लागली की आपण आपल्यासाठी अर्धा तास काढायचा आणि एवढ्या छोट्या बदलांनी त्याचा मोठा प्रॉब्लेम जो तो त्याला त्रास होत होता तो सुटला,
1: दूर होऊ शकला.
0: आणि बद्धकोष्ठता ह्या एका गोष्टीमुळे किती आजार होतात ते साधारण आता आपल्याला माहितीये.
1: बरोबर.
0: तर हे असं उदाहरण आहे की ज्याच्यावरनं लक्षात येतं की आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला अनेक लेबल लागलेली असतात, कोणी शिक्षक आहे, कोणी डॉक्टर आहे, वकील आहेत. तर ह्या लेबलांबरोबर आपल्याला अहंकार असतो. जसे आपण घरी येतो तसे आपण ही लेबल काढून ठेवली पाहिजेत, म्हणजे त्याच्याबरोबर आपला अहंकार आपोआप कमी होतो. आणि एक वेळ असा पाहिजे की जिथे लहान मुलांबरोबर घरातल्या व्यक्तींबरोबर आपण एक फक्त कुटुंबातला सदस्य बनून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायचा. तुमचा काय छंद आहे तो जोपासा, कुटुंबियांबरोबर कुठल्याही प्रकारचा छोटासा खेळ खेळा, जेणेकरून तुमचं मन फक्त तुमचंच नाही घरातलं सगळंच वातावरण निवळेल आणि एक छान हलका वेळ जाईल तुमचा, आनंदी वेळ जाईल आणि सगळ्यांचा ताण कमी होईल.
1: म्हणजे असं म्हणतात तसं की ऑफिस मधला कोट आहे तर ऑफिस मध्ये तिथे उतरवून मग गेटच्या बाहेर पडा.
0: अगदी बरोबर.
1: तुम्ही कुटुंबात आल्यानंतर घरात आल्यानंतर तुम्ही त्या घरातले एक आहात, तर हे जमलं पाहिजे.
0: हे जमलं पाहिजे किंवा ह्या गोष्टीचा प्रयत्न केला पाहिजे की प्रत्येक जण घरातलं हे करेल. त्यानंतर अजून एक छान उपाय असा आहे की योग वर्गामध्ये जर तुम्ही जात असाल किंवा गेला असाल किंवा माहिती असेल की सुरुवात ही ओंकारानी आणि प्रार्थनेनी होते. तर ही जी प्रार्थना आहे ही सामूहिक प्रार्थना असते जी सगळ्यांच्या कल्याणासाठी दिलेली असते, पण सामूहिक प्रार्थना केली जाते योगामध्ये, योगाच्या वर्गामध्ये. तर तशीच सामूहिक प्रार्थना समजा आपण घरी केली, जेव्हा संध्याकाळी सगळे सदस्य घरी येतात तेव्हा एक वेळ ठरवून त्या वेळेमध्ये सगळ्यांनी बसून डोळे मिटून ओंकाराचा उच्चार आणि प्रार्थना केली तर त्याची एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरातल्या वातावरणात निर्माण होते आणि त्याचाही आपल्या शरीर आणि मनावर खूप चांगला परिणाम होतो.
1: म्हणजे सगळं कुटुंब टीव्हीच्या समोर जसं एकत्रितरित्या बसतं
0: हो,
1: तर त्याऐवजी बाकीच्या आपल्या दिनक्रमात सुद्धा आपण एकमेकांना साथ देणं हे खूप गरजेचं आहे. जसं की जेवायला सुद्धा एकत्र सगळे बसले तर दोन घास अधिक जाऊ शकतात आणि टीव्ही बंद असेल त्यावेळेला

0: तर तुम्ही पूर्णपणे जेवणामध्ये त्याचा आनंद घेऊन घेऊ शकतात. अष्टांग योगामध्ये आसन प्राणायाम याच्या बरोबरच यम नियम सांगितलेले आहेत, तर हा भाग जरा स्पष्ट करून सांगाल का मला?
1: असं आहे की महर्षी पतंजलींनी अष्टांग योग जो सांगितलाय तो आपल्या गृहस्थांसाठी जे कुटुंबात राहतात त्यांच्यासाठी सांगितलंय. आता आसन प्राणायाम हे आपण दिवसातील किती वेळ करू, जास्तीत जास्त एक किंवा दीड तास, आणि मग उरलेले 22 तास जर आपण कसेही वागत असू, आपल्या वागण्यामध्ये अनुशासन नसेल आणि परत बाहेरच्या जगात वेगवेगळे अनुभव येतात त्याच्यामुळे आपलं मन दूषित होत असतं, नकारात्मक गोष्टी मनात येत असतात, मग या 1 तासाच्या आसन प्राणायामाचा आपल्याला उपयोग खूप कमी होतो. कारण उरलेले 22 तास वेगळ्याच विषयांचा भडीमार आपल्या मनावर होत असतो. म्हणून अशा वेळेला स्वतःला कसं वाचवायचं किंवा ह्या गोष्टींना सामोरं कसं जायचं, 22 तास जगाला सामोरं कसं जायचं, याच्यासाठी त्यांनी यमनियम दिलेत.
0: अच्छा,
1: तर यमनियमांचं पालन केलं की आपलं कौटुंबिक स्वास्थ्यही चांगलं राहणार, आपली प्रगती पण होणार, वैयक्तिक प्रगती पण होणार, आणि ओव्हरऑल आपल्या घरातलं वातावरण सुख शांती समाधानात राहीलच, पण समाजातही ते वातावरण निर्माण होईल, म्हणून त्यांनी यमनियम दिलेले आहेत. तर हे यम काय आहेत, तर 5 यम सांगितलेत, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. हे 5 यमांचं पालन करून आपण समाजात कसं वागायचं ते शिकतो. आणि 5 नियम दिलेत, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रेरण. हे 5 नियम हे आपल्या समाजात राहून वैयक्तिक प्रगतीसाठी त्यांनी दिले. तर ह्याचं पालन केलं की सगळ्या समाजाचं कल्याण, त्याबरोबर आपलं स्वतःचंही कल्याण.
0: मला वाटतं पहिला भाग अहिंसा ना, तर अहिंसा म्हणजे कशा प्रकारची?
1: तर अहिंसा हा पहिला यम आहे, तर त्याचं पालन कसं करायचं? तर अहिंसा 3 प्रकारची होऊ शकते, शारीरिक, मानसिक आणि वाचिक. आता आपण कुटुंबात राहणाऱ्या व्यक्ती एकमेकांशी शारीरिक हिंसा करण्याची शक्यता फार कमी, एकमेकांना मारणं वगैरे, पण मानसिक आणि वाचिक हिंसा आपल्याकडनं होऊ शकते.
0: म्हणजे एखादा अपशब्द बोलणं,
1: अपशब्द बोलणं,
0: रागावणं.
1: वाचिक हिंसा म्हणजे रागवणं, पालक मुलांना रागवतात काही वेळेला, पटकन ओरडतात. तर कसं आहे की शारीरिक ज्या जखमा होतात त्या बऱ्या होतात, पण मानसिक हिंसा जी होते म्हणजे आपण काहीतरी कोणाला वाईट शब्द बोललो घरात की तो लक्षात राहतो, ते विसरणं फार कठीण आहे. त्याचबरोबर मानसिक हिंसा म्हणजे कसं की वाईट विचार मनात येणं. बरे आपण बोलणार नाही, घरातले काही सदस्य असतात आदराने आपण त्यांच्या म्हणजे आपण वाईट शब्द काढणार नाही, पण मनात काही वाईट विचार समजा आला तर कसं असतं? पतंजलीने सांगितलंय की तुम्ही मनामध्ये काय विचार करता ते जास्त पॉवरफुल आहेत. तर ते जेव्हा त्या विचारांची स्पंदनं ही वातावरणात निर्माण झाली की मी भले तुमच्याशी आता खूप छान गोड बोलते, पण माझ्या मनात जर तुमच्याबद्दल वाईट विचार आहेत की ह्या म्हणजे जे काही वाईट विचार असतील तेच तसेच विचार मी अट्रॅक्ट करते.
0: बरं,
1: म्हणजे समोरची व्यक्ती पण तसेच वाईट विचार मनात आपल्यासाठी तिच्या मनात पण
0: द्यावं तसं घ्यावं,
1: द्यावं तसं घ्यावं. त्यामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक आणि वाचिक सर्व प्रकारची हिंसा टाळायची आहे, जेणेकरून आपण जी काही प्रयत्न करतोय चांगलं आयुष्य काहीतरी आयुष्यात घडवायचं त्याच्यात कमीत कमी अडथळे निर्माण व्हावे.
0: बरोबर,
1: अशा तऱ्हेने त्यांनी अहिंसेचं पालन करायला द्यायचं. दुसरा यम दिला त्यांनी सत्य. सत्य म्हणजे काय? एक संस्कृत म्हण आहे, त्याचा मराठीत अर्थ आहे की सत्य आणि प्रिय आहे ते लगेच बोला, पण सत्य आणि ऐकायला अप्रिय आहे ते बोलू नका. तिथे शक्यतो मौन पाळा, आणि दरवेळेला काही मौन पाळून आपण पुढे नाही जाऊ शकत, मग मार्ग शोधा, पण भावनिकरित्या गुंतायचं नाही त्याच्यात. अशा तऱ्हेने तुम्ही सत्याचं पालन करा. तर हे 2 यम झाले, अहिंसा, सत्य. तिसरं आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे नॉन स्टिलिंग, म्हणजे चोरी न करणे. आता ऍक्च्युअल फिजिकल चोरी घरात तर होऊ नाही शकत, पण कोणी काही चांगलं काम केलं तर त्याचं क्रेडिट त्याला लगेच द्यायचं, ह्याला अस्तेय म्हणतात.
0: ज्याचं श्रेय त्याला द्या,
1: त्याचं श्रेय त्याला, आणि ते ताबडतोब द्या. तेव्हा आपण तो मोठेपणा दाखवून घरातल्या सदस्यांनी ताबडतोब त्याला ते श्रेय दिलं पाहिजे.
0: व्यक्त होत नाही,
1: व्यक्त होत नाही काही वेळेला, मुद्दामून पालक व्यक्त होत नाहीत की नाही थांब त्याला अजून करू देत चांगलं काहीतरी. तर हे महर्षीने सांगितलंय की तुम्ही अस्तेयाचं पालन करा, त्याच्यामुळे एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण बरेच वेळा पाहतो की ऑफिसेसमध्ये असं खूप होतं की एक जण काम करतो श्रेय दुसरा घेऊन जातो. तर हे जर नाही झालं तर जास्त चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं ऑफिसमध्ये सुद्धा. साधी गोष्ट म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतेय, मी काहीतरी विवेकानंदांच्या पुस्तकातलं काहीतरी वाचलंय योगाबद्दल, तर मी जेव्हा त्याचं उदाहरण तुम्हाला देईन सांगेन तेव्हा मी विवेकानंद असं म्हणतात असं म्हटलं पाहिजे.
0: बरोबर,
1: तर हे अशा तऱ्हेने आपण अस्तेयाचं पालन केलं पाहिजे. तर हा तिसरा

0: ब्रह्मचर्य झाला अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य तर ब्रह्मचर्य म्हणजे काय की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करायचा नाही आता आपल्याकडे पैसे आहेत आपल्याकडे वेगवेगळी ऍप्स आहेत तर आपण वाटेल तेव्हा वाटेल ते मागून खाऊ शकतो
1: म्हणजे
0: पण मग
1: अगदी खरं अलीकडे एक उदाहरण पाहिलं होतं की रात्रीच्या वेळेला विशेषतः 1:30-2 पोटॅटो चिप्स बटाट्याचे वेफर्स वगैरे मागवले जातात आणि याच्यामध्ये तरुण मुली
0: तर ह्या सगळ्या अतिरेकामुळे काय होणारे तब्येतीवर फार वाईट परिणाम ह्याचे होतात आणि ते झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करतो तर हेच महर्षीने सांगितले की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करू नका तुम्हाला काही गोष्टी आवडतात तर त्या वेळेला खा योग आपल्याला अनुशासन शिकवतो म्हणजे एक वेळा ठरवा जेवणाच्या खाण्याच्या आणि तेव्हा तुम्हाला काय हवंय ते कधीतरी मागवून खाल्लं तर ठीक आहे
1: बरोबर
0: पण जो हा सध्या अतिरेक दिसतोय तो आपल्याला टाळायला
1: त्याची सवय नाही होता
0: सवय होता कमाने त्याचबरोबर ब्रह्मचर्याचा असाही अर्थ होतो की कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यामध्ये ब्रह्माचा अंश आहे ह्याची जाणीव जर आपण ठेवली तर आपण त्या माणसाला जास्त चांगल्या रीतीने समजून घ्यायचा प्रयत्न करू आणि मग घरामधलं वातावरण जास्त चांगलं राहील
1: म्हणजे प्रत्येकामध्ये
0: ईश्वराचा अंश आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे वागताना बोलताना तर हा एक ब्रह्मचर्याचा अर्थ आपण कुटुंबाशी संबंधित घेऊ
1: शकतो
0: आणि त्याच्यानंतरचा यम आहे ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह अपरिग्रह हा खूप महत्वाचा विषय आहे जसं की आपल्याकडे खूप साड्या असतात कपाटात जेवढ्या रिक्वायर्ड आहेत त्याच्यापेक्षा थोड्या जास्तच असतात पण तरी सुद्धा आपण काही सण आला काही एक्झिबिशन आली की आपण अजून दोन घेऊन येतो आणि घरात साठवून ठेवतो तर ह्याच्यामुळे आपल्या घरात खूप संग्रह झालेला असतो तो संग्रह झाला की तिथे आपलं मन अडकतं मग आपण आपला स्वतःचा व्यक्तिविकास बाजूला राहतो आणि घरातल्या या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो महर्षी सांगतात की हे करू नका अपरिग्रह म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं जवळ ठेवा तरच तुमचं लक्ष पुढे कुठल्या तरी दुसऱ्या चांगल्या गोष्टीमध्ये लागेल तर असे त्यांनी 5 यम आपल्याला सांगितलेत
1: म्हणजे आजकाल मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल म्हणतात तिथपर्यंत पोहोचणं तर कठीण आहे पण निदान आपल्या गरजा काही प्रमाणात आपण कमी करू शकतो तरी उपयोग होऊ शकतो खरंच आहे हा हे झाले यम
0: हे 5 यम झाले अशा तऱ्हेने जर आपण हे यम पालन केलं ऍटलीस्ट जाणीव ठेवली की हे असं असं आपल्याला वागायला हवं तरी सुद्धा आपल्या वागण्यात बराच फरक पडेल घरातल्या सगळ्यांच्या वागण्यात फरक पडेल आणि घरातलं वातावरण चांगलं राहील आता याच्याच बरोबर आपला स्वतःचा व्यक्तिशः विकास होण्यासाठी पण महर्षींनी काही गोष्टी सांगितल्या त्याला नियम म्हणतात असे 5 नियम दिलेत त्यात पहिला नियम आहे शौच शौच म्हणजे स्वच्छता शारीरिक स्वच्छता तर आपण करतोच आंघोळ करतो साबण लावतो आंतरिक स्वच्छतेसाठी काही क्रिया दिलेल्या आहेत त्या क्रिया केल्यामुळे आपलं शरीर आतूनही आपण स्वच्छ करू शकतो त्या क्रिया योगामध्ये शिकवलेल्या आहेत
1: आणि त्या मार्गदर्शकांकडून
0: आपण शिकू शकतो इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन शिकू शकतो योगाच्या इन्स्टिट्यूट्समध्ये तर त्याच्यामुळे शरीराची आंतरिक स्वच्छता होईल हे झालं शरीराच्या स्वच्छतेबद्दल मनाच्या स्वच्छतेबद्दल त्याच्यासाठी जागरूक राहणं जास्त गरजेचं आहे कारण आपण काय बघतो काय ऐकतो दिवसभर त्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो त्यामुळे ते पण त्या बाबतीत पण सजग राहायला पाहिजे की आपण आपली मुलं काय ऐकतायत काय बघतायत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतोय तर हे शौचामध्ये येतं दुसरं झालं संतोष संतोष म्हणजे कसं की आपण सगळेच जण काहीतरी आपल्याला मिळवायचं असतं त्यासाठी कष्ट करत असतो प्रयत्न करत असतो ते केल्यानंतर जेव्हा आपल्याला फळ मिळतं तर ते फळ जे काही असतं त्याचा आनंदाने स्वीकार करता आला पाहिजे हे आपल्याला शिकायला प्रयत्नपूर्वक शिकावं लागतं संतोष
1: बरोबर म्हणजे कधी अपेक्षे इतकं यश मिळेल कधी त्यापेक्षा कमी मिळेल
0: बरोबर
1: त्याचा सुद्धा स्वीकार करता
0: यार तर तो स्वीकार केल्यानंतरच आपला अडथळा दूर होईल मनामध्ये जे द्वंद्व सुरू होतं की अरे असं का झालं त्यातनं बाहेर पडण्यासाठी संतोषाचं पालन करणं जरुरी तरच आपण पुढे अजून प्रयत्न करू शकतो तर हे झालं शौच संतोष त्याच्या पुढे तप हा नियम दिलाय महर्षींनी तप म्हणजे काय की खूप थंडी आणि खूप उष्णता दोन्ही आपल्याला सहन करता आलं पाहिजे तर सध्या आपण मुंबईत पाहतोय किती उष्णता आहे तर ह्या अशा भयंकर उष्णतेमध्ये सुद्धा आपली सगळी कार्य कर्तव्य आपण शांतपणे करू शकतो का तर इथे हे तपाचं पालन करायला आपल्याला सांगितलं त्याबरोबर अति सुख आणि अति दुःख ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा आपल्याला पेलता आल्या पाहिजेत तेव्हाच आपला भावनिक समतोल ढळणार नाही तोही कुटुंब स्वास्थ्यासाठी खूप गरजेचा असतो हे तपस

0: झालं. त्याचबरोबर असं म्हणतात ना की रिकामं डोकं म्हणजे सैतानाचं घर. तर ते न होण्यासाठी आपल्याला हे मनुष्य जीवन जे मिळालंय त्याच्यामध्ये आपण काही ध्येय निश्चित केली पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ते साध्य होईपर्यंत. यालाही आपण तप म्हणतो. तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एक ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हे त्यांनी तपामध्ये सांगितलंय. तर शौच संतोष तप त्यानंतर येतं स्वाध्याय. हे पण कौटुंबिक स्वास्थ्यासाठी फार गरजेचं. कसं दिवसभर तुम्ही काम करून आलात, जेवण झालं, आता तुम्ही झोपायला गेलात तर तिथे गादीवर बसून डोळे मिटून तुम्ही सगळ्या घडामोडी आठवाला सकाळपासून
1: दिवसभरात घडलं ते.
0: चांगल्या घटना घडल्या तेव्हा तुम्ही असं अनालिसिस करू शकता की याहून चांगलं होण्यासाठी मी काय करू शकलो असतो आणि वाईट घटनांना सामोरं जाऊ तेव्हा इथे माझं काय चुकलं की काय केलं असतं तर ही घटना टाळता आली पाहिजे याचा आपण विचार करू शकतो. हा स्वाध्याय झाला. त्याचबरोबर एखादा चांगला ग्रंथ
1: आत्मपरीक्षण
0: करणं बरोबर. त्यानंतर एखादा चांगला ग्रंथ जसं भगवद्गीता घ्या, आपलं ज्ञानेश्वरी घ्या, भागवत घ्या, अशा ग्रंथांचं एक दोन पानं का होईना वाचन करा. त्याच्यामुळे तुमच्या मनावर सतत चांगले संस्कार होत राहतील ज्याच्यामुळे आपल्याला वाईट काय चांगलं काय बरेच वेळा आपण असं द्विधा मनस्थितीत असतो की हे करू की हे करू नको. तर ह्याच्यामधनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला या स्वाध्यायाचा उपयोग होईल. त्याच्यानंतर ईश्वर प्रणिधान अजून एक नियम दिलाय तो असा की आपण ईश्वराचं अस्तित्व मानून आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडत आहेत त्या ईश्वराच्या इच्छेने घडत आहेत असं जर आपण मनात भावना ठेवली तर दुःख येतं त्याचीही तीव्रता कमी होईल आणि सुख येतं तेव्हा आपला अहंकार वाढणार नाही. तर ह्याच्यासाठी आपल्याला ईश्वर प्रणिधान मी जे काही करतोय ते ईश्वर चरणी अर्पण करण्याची आपल्याला सवय असली पाहिजे.
1: श्रीकृष्णार्पण असतो
0: बरोबर. कारण की काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे फार मोठे कठीण असे पेपर आपल्याला आयुष्याने दिले तर ते जेव्हा आपण संतुलित ठेवू तेव्हा आपली प्रगती होईल हे आपल्याला योगशास्त्र सांगतं.
1: कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार करताना यम नियम असं आधी वाटायचं की हे फार कठीण काहीतरी आहे पण तुम्ही आता ते खूप सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितलं की अगदी छोटे छोटे बदल हे निश्चितच घरातलं वातावरण बदलण्यासाठी आणि व्यक्तीचा विकास करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. योगशास्त्रामध्ये अर्थातच सातत्य ह्याला खूप महत्त्व आहे आणि तुम्ही म्हणालात तसं शिस्तबद्ध जीवन जगणं. तर आजकाल तर एकूण सगळी दिनचर्या जी आहे ती खूप बिघडलेली आहे की बरेच जण परदेशातल्या काही वेळा त्यानुसार आपल्या वेळा आपल्याला ॲडजस्ट करायला लागतात नोकरी व्यवसायाच्या विशेषतः तरुणांच्या बाबतीत. तर त्यांना सुद्धा सांभाळून घेणं ही घरातल्या इतरांची जबाबदारी असते तर हे स्वास्थ्य अधिक राखणं सोयीचं होईल का.
0: खरं आहे बरोबर आहे. आता हे जे बदल घडत आहेत म्हणजे कालानुरूप बदल घडत आहेत तर हे आपल्याला आनंदाने स्वीकार करून त्यांच्याप्रमाणे थोडीशी आपल्या आयुष्यात बदल घडवून त्यांनाही आपल्याला पुढे घेऊन जायचंय. पूर्ण रात्रभर काम करणारी माझी मुलगी आहे ती सकाळी झोपणारच आहे तिथे आपण काही करू शकत नाही. मग ती माझी मुलगी संध्याकाळी योग करू शकेल, धावणं चालणं करू शकेल तिच्या आरोग्यासाठी
1: कुठच्याही पद्धतीचा व्यायाम
0: कुठच्याही पद्धतीने
1: म्हणजे आजकाल मुलं जिममध्येही
0: जाऊ शकतात. तर ते आता हा अपरिहार्य बदल आहे ह्याच्यात आपण काही करू शकत नाही. तेव्हा घरातल्या कुटुंबियांना ते सगळं सामावून घेतलंच पाहिजे त्या सगळ्या गोष्टींना
1: बरोबर. आणि अर्थातच त्या अशा दिनक्रमामुळे मानसिक आरोग्यावरती सुद्धा परिणाम होत असतो ते सुद्धा सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेणं फार गरजेचं ठरतं नाही का.
0: इथे योगाचा खूप चांगला उपयोग होतो तो म्हणजे मानसिक आरोग्य. तुम्ही जे म्हणालात की मुली खूप अवेळी काम करतात किंवा सगळेच जण तर तेव्हा हार्मोन्स असंतुलन होतं आणि त्याच्यामुळे खूप शरीरामध्ये फेरफार होत असतात. तर इथे आपल्याला योगाची आसनं आणि प्राणायाम खूप मदत करतात.
1: बरं
0: की तुमचं असं म्हटलंय की पहाटेच्या वेळेला तुम्ही आसनं प्राणायामाचा सराव करा पण आता ते शक्य नाहीये तर 4 तास पोट रिकामं ठेवून करा. तर संध्याकाळच्या वेळेला जरी अशा वेळेला जे अशा रुटीनमधनं जात आहेत रात्री काम पहाटेपर्यंत काम त्यांनी जेवण झाल्यानंतर 4 तासांनी जर सराव केला तरी सुद्धा हार्मोन्सचं संतुलन राहील त्यांच्या शरीरात आणि आरोग्य चांगलं ठेवायला त्यांना मदत होईल. तर इथे योगाचा खूप मोठा भाग आहे.
1: आजकाल मधुमेह ब्लड प्रेशर असे विकारही खूप वाढलेले दिसतात जे जीवनशैलीशी निगडित

0: आहेत. ताणतणावाचा भाग तर निश्चितच आहे त्यामागचं एक कारण, परंतु त्यावरचा उपाय म्हणून चालण्यावरती खूप भर दिला जातो. तर असं खूप मैलोन मैल चालत राहणं किंवा धावणं पळणं हे आणि योग मार्ग याची सांगड काही घालता येऊ शकते का?
1: चालणं धावणं याचे एक योगाचे वेगळे फायदे आहेत, जिमचे वेगळे फायदे आहेत, हे सगळं एकमेकाला पूरकच आहे. तुम्ही चालता धावता तेव्हा काय होतं, मेंदूचा एक भाग हायपोथॅलमस तिथून एंडॉर्फिन्स नावाचे हार्मोन्स रिलीज होतात चालण्याने धावण्याने. आणि एंडॉर्फिन हे नॅचरल वेदनाशामक आहे, नैसर्गिक वेदनाशामक.
0: अच्छा.
1: त्यामुळे चालण्या धावण्याचा हा एक मोठा फायदा आहे की आपल्याला आनंदी वाटायला लागतं ते केल्यानंतर. तर फक्त एवढंच नाही, हृदय फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या यांचं कार्यक्षमता सुधारण्यासाठी चालणं धावणं खूप चांगलंच, ते तर करायलाच हवं. त्याबरोबर जिममध्ये जाणाऱ्या मंडळींचं स्नायूंची मजबूती, हाडांची बळकटी हे फायदे आहेत. आणि तुम्ही योग जेव्हा करता तेव्हा तुम्हाला स्थिरता, आत्मविश्वास, अनुशासन, शिथिलता ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ होतो. त्यामुळे हे सगळं एकमेकाला पूरक आहे, कुठेही काही ओव्हरलॅप होत नाहीये.
0: बरं,
1: फक्त असं आहे की तुम्ही चालत असाल तर तुम्ही सकाळी चाला आणि योगाचा सराव संध्याकाळी करा. तुम्हाला फक्त सकाळीच वेळ आहे तर तुम्ही सकाळी धावून आल्यानंतर 30 मिनिटं थांबा, अर्धा तास कमीत कमी, आणि मग योगासनं करायला लागा. अशा तऱ्हेने तुम्ही सगळे प्रकार करू शकता.
0: शेड्यूल बसवावं लागेल. आपल्या अवतीभोवती खरं तर खूप प्रदूषण आहे किंवा इतरही वेगवेगळे आजार ऐकायला येत आहेत, त्या आजारांवर उपचार उपायही आहेत आणि त्यामुळे एकूणच माणसाचं आयुर्मान हे खूप वाढलेलं आहे. तर हे आजार येऊ नयेत आणि आपला फिटनेस दीर्घकाळ चांगला राहावा याच्यासाठी कोणत्या वयात आणि कसे प्रयत्न सुरू करायला हवेत? कारण आता साधारण 90 पर्यंत आयुष्य हे सर्रास झालेलं आहे.
1: जसं आपण आता म्हणालो की आयुर्मान वाढलंय, तर मग ह्याचा आयुर्मान वाढलाय म्हणजे आपल्याला सर्वात पहिल्यांदा घरातली वरिष्ठ मंडळी डोळ्यासमोर येतात आणि एक साधारण समज असतो की एका ठराविक वयानंतर व्यायाम नको, आता सांभाळून राहायला पाहिजे, आता मी पडलो तर काय होईल, माझा हाड मोडेल, हातपाय दुखायला लागतील, अशी भीती वाटत असते. अशांसाठी योगशास्त्रामध्ये सूक्ष्म व्यायाम दिलेले आहेत. तर हे सूक्ष्म व्यायाम जेव्हा नियमितपणे सराव करतील वरिष्ठ मंडळी घरातली, तेव्हा त्यांचे सांध्यांचं आरोग्य चांगलं टिकवणं अगदी सहज शक्य आहे. तर सांध्यांचं आरोग्य नीट राहिलं की तुमचे हातपाय दुखत नाहीत, स्नायूंवर ताण येत नाही आणि त्यामुळे आपलं चालणं फिरणं
0: हिंट फिरतं राहू शकतं
1: माणूस, आणि त्यामुळे तो माणूस आनंदी राहू शकतो. नाही तर मुख्य कारण हेच होतं की माझे गुडघे दुखत आहेत, मी आता कुठे जात नाही, मग एका जागी बसणं सुरू होतं आणि त्याच्यामध्ये जीवनातला आनंद हळूहळू कमी व्हायला लागतो. साठीच्या अलीकडचे लोक असे जे मध्यम वयीन असतात त्यांनी जरूर सूक्ष्म व्यायाम शिकून घ्यावेत. सूक्ष्म व्यायाम, सूर्य नमस्कार, काही आसनं, काही प्राणायाम असा सगळा सराव करावा. साठीपर्यंत अगदी सगळ्या योग मार्गामध्ये तुम्हाला जे काही शिकवलंय, जेवढी काही तुम्ही तंत्र शिकलात, सगळ्यांचा सराव तुम्ही करू शकता. आणि लहान मुलं आहेत त्यांनी सूर्यनमस्कार करावे, ज्यामुळे त्यांची एनर्जी वापरली जाईल आणि मग अभ्यासात लक्ष लागेल.
0: घरामधल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या मंडळींसाठी म्हणजे लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठीच्या ह्या खूप महत्वाच्या टिप्स आता तुम्ही आम्हाला दिल्या.
1: तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते की माझ्या क्लासमध्ये एक मुलगा येत होता, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होता. तो आसनं प्राणायाम छान करायचा. मी त्याला 2-3 दिवस ऑब्झर्व केलं आणि मग त्याला विचारलं की तू क्लासमध्ये आलायस, त्याच्या मागे तुझी काही विशेष अपेक्षा आहे का, की का तू योग शिकायला आलायस? तर तो म्हणाला माझा अभ्यासात लक्ष लागत नाही.
0: बरं,
1: मी 15-20 मिनिटं अभ्यास करू शकतो, नंतर माझं लक्ष विचलित होतं. हा माझा नेहमीचा प्रॉब्लेम आहे. तर मला डॉक्टर म्हणाले की तू योगासनाच्या क्लासला जा, कारण बाकी सगळं तो खूप छान करायचा, सूर्यनमस्कार छान घालायचा, त्याचं शरीर लवचिक होतं. मग आम्ही त्याला त्राटक करायला बसवलं. तर त्राटक ही एक क्रिया योगशास्त्रात दिलेली आहे की जिथे तुम्ही एका ज्योतीकडे जास्तीत जास्त वेळ लक्ष केंद्रित करून पाहता. ते टेक्निक आहे आणि ती पद्धती आम्ही त्याच्याकडनं करून घेऊ लागलो. अर्धा तास त्याला त्राटक करायला आम्ही बसवू लागलो आणि त्याला त्या त्राटकाचा इतका चांगला फायदा झाला की परीक्षेच्या दिवशी पण तो सकाळी आधी क्लासला आला होता. नाहीतर अगदी शाळेतली मुलं घ्या, कॉलेजमधली मुलं घ्या, परीक्षा असली की 10-15 दिवस ते येत नाहीत. आता परीक्षा आहे, आता परीक्षा झाल्यावर आम्ही येणार. पण हा मुलगा परीक्षेच्या दिवशी पण सकाळी त्राटक करून गेला,
0: कारण त्याला त्याचा
1: इतका चांगला फायदा त्याला झाला होता की फक्त

0: कॉन्सन्ट्रेशन नाही तर आत्मविश्वास पण वाढतो. तर अशाही काही अनेक पद्धती योगामध्ये दिल्यात जिथे आपला आत्मविश्वास वाढू शकतो त्या पद्धती केल्यामुळे, सराव केल्यामुळे.
1: वर्षाते तुम्ही स्वतः या योग मार्गाकडे कशा वळला?
0: ऍक्च्युली माझी बॅकग्राऊंड, मी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनिअरिंग केलेलं आहे.
1: बरं.
0: तर मी डिझायनर होते, पीसीबी डिझायनिंग करायचे मी.
1: अच्छा.
0: तासन तास बसून कॉम्प्युटरवर डिझायनिंगचं काम करायचे, अनेक तास म्हणजे. त्यामुळे मला पाठदुखीचं दुखणं सुरू झालं आणि पाठ भयंकर दुखायचे. तर डॉक्टर तात्पुरतं पेनकिलर द्यायचे आणि मग सांगितलं की आता तू स्कूटर चालवू नकोस, पाठीला पट्टा लावून तू किचनच्या प्लॅटफॉर्मवरच्या तिथे थांब आणि स्वयंपाक कर वगैरे अशी लिमिटेशन्स यायला लागली. तेव्हा माझ्या परिचितांपैकी एकाने मला सांगितलं की तू योगासनाच्या वर्गाला जाऊन बघ. तर अशा रीतीने मी योगासनाला गेले आणि तिथे एका वर्षात माझी पाठदुखी पूर्ण बरी झाली. त्याच्या पुढे मी 10 वर्ष स्कूटरही चालवली आणि सर्व तऱ्हेचे आसनं मी करत होते. आणि जे पूर्वी प्रॉब्लेम बारीक बारीक जे माझ्या शरीरात होते, मला मायग्रेनचा त्रास व्हायचा कॉम्प्युटरवर सतत काम करून, तोही असाच म्हणजे माझ्या नकळत निघून गेला. तेव्हा मी ठरवलं की आता हे शास्त्र जास्त नीट शिकायचं आणि मग मी त्याच्या थिअरीकडे वळले आणि मग पूर्ण खोलात जाऊन तो विषय शिकायला घेतला. अजूनही शिकण्यासारखं खूप आहे.
1: हा विषय फार मोठा आहे, म्हणजे आज आपण त्यातल्या फक्त काही मुद्द्यांना स्पर्श करू शकलो इतकंच म्हणता येईल. पण अर्थातच तुम्ही स्वतः जे शारीरिक कष्ट, शारीरिक त्रास सहन केला, त्यातून तुम्ही या मार्गाकडे वळलात आणि इतरांचेही त्रास कमी व्हावे या प्रकारचे, यासाठी तुम्ही योगविषयक मार्गदर्शन करत असता. वर्षा दीक्षित, आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: श्रोत्या, कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग, वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी मधुलिका, दीप्ती आणि सुहिता यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: अगर आपका पेट स्वस्थ नहीं है तो बहुत सारी बीमारियों का आगमन आपके शरीर में होता है।
1: परेशान हूं मैं।
0: फैटी लिवर, इन्फेक्शन, एसिडिटी जैसी पेट की समस्याएं इन दिनों बहुत कॉमन है।
2: वेरी इंपॉर्टेंट पिलर ऑफ एनी जीआई प्रॉब्लम इज एजुकेशन, न्यूट्रिशन, एक्सरसाइज एंड व्हेन डू यू गेट सेल्फ टेस्टेड एंड सी अ डॉक्टर। ये तीन चीज अगर हम कर पाए ना तो काफी हद तक हमारी बीमारियां कम हो जाएंगी।
0: पेट की बहुत सारी बीमारियों पर प्रकाश डाला है हेपेटोलॉजिस्ट और गैस्ट्रोएंट्रियोलॉजिस्ट डॉक्टर।
3: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी। नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध। अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू। आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान करण्यात आला आहे। स्लोवाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या पुरस्काराबद्दल स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष, सरकार आणि तिथल्या जनतेचे आभार मानले आहेत। हा पुरस्कार 140 कोटी भारतीयांच्या प्रती असलेल्या आदराचं आणि भारत स्लोवाकिया यांच्यातल्या मैत्रीच्या बंधाचं प्रतीक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। स्लोवाकियाचा दौरा पूर्ण करून प्रधानमंत्री फ्रान्सच्या दिशेनं रवाना झाले आहेत। फ्रान्समध्ये ते G7 देशांच्या बैठकीत भाग घेणार आहेत। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे। द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळं त्याची आता थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे। निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय

घेण्यात आला आहे केंद्र सरकारने 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाइटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट यूजी 2026 ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्याने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ॲपवर झळकत आहेत अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानंही काही जणांना अटक केली आहे विविध टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे त्यामुळे NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती तसंच विविध तपास संस्थांना या अशा प्रकारच्या संदेशांची चौकशी करण्याची विनंतीही केली आहे आगामी नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं NTA यापूर्वीच स्पष्ट केलं आहे नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली केंद्र सरकारनं डिझेलच्या आणि हवाई इंधनाच्या निर्यातीवरच्या विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात वाढ केली आहे डिझेलवरचं हे शुल्क प्रतिलिटर 50 पैशांनी वाढून 14 रुपये प्रतिलिटर तर विमान इंधनावरचं शुल्क प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढून 12.5 रुपये प्रतिलिटर झालं आहे देशांतर्गत वापराच्या पेट्रोल डिझेलच्या किमतीत मात्र सरकारनं काहीही बदल केलेला नाही अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आरोप अनेक दिवसांपासून केले जात होते त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे या प्रकरणी 7 दिवसात प्राथमिक अहवाल आणि 15 दिवसात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश पथकाला देण्यात आले आहेत दरम्यान तपास पथकाला संपूर्ण सहकार्य केलं जाईल असं राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देण्याचा निर्णय विशेष न्यायालयानं आज दिला निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका CBI ठेवला होता या प्रकरणात त्यांना 2009 अटक करण्यात आली होती त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनीवर सुटका केली होती पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सह आरोपी आहेत शिकागो येथील भारतीय दूतावासाच्या प्रांगणात आज स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं या पुतळ्याचं अनावरण करताना भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा म्हणाले की स्वामी विवेकानंद यांच्या जागतिक बंधुत्वाचा आणि सेवेचा संदेश आजही मनामनात असून त्यांनी जगभरात वेद आणि योगाचा प्रसार केला ओमानच्या किनारी भागात हल्ल्यात सापडलेल्या MT सेटबेल्लो जहाजातले 21 भारतीय खलाशी सुखरूप मायदेशी परतले आहेत ओमानच्या किनारी भागात या जहाजावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता या 3 खलाशांना आपले प्राण गमवावे लागले हल्ला होताच ओमान सागरी सुरक्षा केंद्राला याची माहिती देण्यात आली त्यानंतर लगेच बचाव आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली यातल्या 21 खलाशांना वाचवण्यात यश आलं हे सर्व खलाशी आता भारतात परतले आहेत भारतात परतण्यापूर्वी ओमानमधल्या भारतीय दूतावासानं या खलाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं अफगाणिस्तान सरकारनं महिलांवरील

0: कारवाई मागे घ्यावी तसंच देशातल्या विविध उपद्रवी गटांचा बंदोबस्त करावा असा ठराव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आला आहे. अफगाणिस्तानमधल्या हेरत इथं वेशभूषेचे नियम मोडल्याप्रकरणी सरकारनं 30 महिलांना अटक केली. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रात हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. FIH हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 गोलनं पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लाल रेमसियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर जपानसाठी हिरामित्सू आईने 1 गोल केला. भारतीय संघ आत्तापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनीबरोबर होणार आहे. स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारताला नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला हॉकी संघाची मिडफिल्डर ज्योतीनं मंगळवारी FIH महिला स्पर्धेत जपानविरुद्ध आपला 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हॉकी इंडियानं याप्रसंगी तिचं अभिनंदन करत तिच्या योगदानाची दखल घेतली. मूळची हरियाणाची रहिवासी असलेल्या ज्योतीनं 2019 मलेशियाविरुद्धच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ज्योतीनं अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2022 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ती एक भाग होती. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत केप वर्दे या लहानशा देशानं अतुलनीय खेळाचं प्रदर्शन करत स्पेनसारख्या बलाढ्य संघाविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला. दोन्ही संघांना या सामन्यात एकही गोल करता आला नाही. केप वर्देचा 40 गोलकीपर वोझिम्पा यांना स्पेनला एकही गोल करण्याची संधी दिली नाही. इराण आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना देखील 2-2 असा बरोबरीत सुटला. बेल्जियम आणि इजिप्त यांच्यातला सामनासुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांच्यातला सामनासुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू. आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आज भी इनके लिए यादगार विरासत की तरह है.

चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळे त्याची थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे. या योजने

अंतर्गत बचत गटांना चारा पिकं नेपियर गवत बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच सराऊ जमीन विकासाकरता 1 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. बचत गटांना उपलब्ध करून दिलेल्या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नात शासनाचा कोणताही वाटा नसेल. संपूर्ण उत्पन्न महिला बचत गटांनाच मिळणार आहे. महसूल विभागाच्या पडीत जमिनींचा उत्पादक वापर व्हावा आणि त्यावरचं अतिक्रमण रोखलं जावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं ग्रामीण पेयजल धोरण जाहीर केलं आहे. त्याअंतर्गत ग्रामीण भागातल्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं नियोजन आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हे धोरण जाहीर झालं. यात पाणी पुरवठ्याच्या विविध योजना एकत्र करून स्वच्छ, निर्जंतुक आणि दर्जेदार पाणी पुरवण्यात येणार आहे. विकसित भारत जी रामजी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात बदल करणारा अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ राज्य सरकारनं दिली आहे. याशिवाय ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या निर्मितीच्या धोरणाला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. 5 जुलैपर्यंत राज्यातल्या सर्व आदिवासी आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातील असं आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी काल नाशिकमध्ये सांगितलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत परिचारिकेची नियुक्ती करण्यात आली आहे असं उईके म्हणाले. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देण्याचा निर्णय मुंबईतल्या विशेष CBI न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईत कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका CBIनं ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009ला अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये अलिबाग सत्र न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. सभापतींच्या कार्यालयाकडून तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना काल बोलावणं आलं होतं. मात्र त्याचवेळी बॅनर्जी यांची ED चौकशी सुरू होती, त्यामुळे त्यांना चौकशीला बॅनर्जी यांना बोलावल्याची माहिती सभापतींच्या कार्यालयाने तृणमूलचे खासदार कीर्ती आझाद यांना दिली तेव्हा बॅनर्जी ED चौकशीला सामोरं जात असल्याने येऊ शकत नसल्याचं आझाद यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी NEET UG 2026 ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ॲपवर झळकत आहेत. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानं काही जणांना अटक केली आहे. टेलिग्राम चॅनलच्या विविध माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते. गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे NTA टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. नागपुरात वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. तरुणांच्या प्रश्नावर काँग्रेस जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्यास

राहणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकाने सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराची आवाराची पाहणी केली. कोल्हापूर अन्न औषध प्रशासनानं गेल्या महिनाभरात जिल्ह्यात 17 ठिकाणी कारवाई करत 22 लाख रुपयांचे भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत पामतेल किंवा इतर वनस्पती तेल, स्टार्च, सोया प्रोटीन यांच्या मिश्रणातून तयार करण्यात आलेलं पनीरही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले आणि उपाध्यक्षपदावर धनाजी यमकर आणि आनंद शिंदे यांची निवड करण्यात आली. मुख्य कार्यवाह पदावर अभिनेता सुशांत शेलार याची निवड झाली आहे. खजिनदारपदी सुनील महाजन यांची निवड झाली आहे, तर सहखजिनदारपदाची जबाबदारी शरद चव्हाण यांच्याकडे आली आहे. बीड शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बळीराजा ट्रॅक्टर गर्जना मोर्चा काढण्यात आला. कर्जमाफी नको, कर्जमुक्ती द्या अशी घोषणा यावेळी देण्यात आली. वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी डहाणू तालुक्यातल्या बावडा गावातून कालपासून जमिनीचा ताबा घेण्याला सुरुवात झाली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात कारवाई सुरू झाली आहे. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीनं कारवाईला तीव्र विरोध केला, त्यावेळी पोलिसांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. FIH हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताने जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामीनं प्रत्येकी 1 केला. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनी बरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 जमीन 5 लीजवर मिळणार. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल CBIचे विशेष न्यायालय शनिवारी जाहीर करणार. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Där.
1: इस कार्यक्रम की प्रस्तुतकर्ता अनुश्री पाठक
2: सखी सहेली।

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. या धोरणाच्या माध्यमातून ग्रामीण पेयजल योजनांचा शाश्वत विकास केला जाणार असून विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर द्यायचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं, नेपियर गवत, बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच चराऊ जमीन विकासाकरता 1 लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार आहे. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट UG 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 544 अंकांची वाढ झाली आणि तो 76,808 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 135 अंकांची वाढ नोंदवत 23,989 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या सायंकालीन प्रसारणात मी निकिता रसाळ मनपूर्वक स्वागत करते. सायंकाळची 5:02 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत मिक्स मसाला हा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: श्रोते हो, मिक्स मसाला या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातली ही पदरचना. गीत आणि संगीत दिले गोविंद बल्लाळ देवल यांनी आणि नाटक आहे संशय कल्लोळ.

श्रोते हो मिक्स मसाला कार्यक्रमात संशय कल्लोळ या नाटकातलं पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातली ही पदरचना आपण ऐकलीत. रचना आणि संगीत होतं गोविंद बल्लाळ देवल यांचं.

0: विधि सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: श्रोते हो, आपण ऐकता आहात मिक्स मसाला हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता ऐकूयात डिस्को डान्सर या चित्रपटातली अंजान यांची रचना. संगीत दिलंय बाप्पी लहरी यांनी आणि स्वर आहे विजय बेनेडिक्ट यांचा.

श्रोतेहो, आज मिथुन चक्रवर्ती या आपल्या लाडक्या अभिनेत्र्याचा आज जन्मदिन आहे आणि त्यानिमित्ताने आपण त्यांनी अभिनय केलेल्या या डिस्कोच्या डान्सर या चित्रपटातलं हे गीत ऐकलं. गीतरचना होती अंजानी यांची, गायली होती विजय बेनेडिक्ट यांनी आणि संगीत दिलं होतं बप्पी लहरी यांनी.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूयात चंदन दास यांच्या स्वरातली बशीर बद्र यांची गझल रचना.

बशीर बत्र यांच्या रचनेसाठी चंदन दास यांचा स्वर आपण ऐकलात. कार्यक्रमात आता ऐकूयात सी रामचंद्र यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली कुसुमाग्रज यांची ही रचना.

कुसुमाग्रज यांच्या रचनेसाठी स्वर आणि संगीत आहे सी रामचंद्र यांचं. या गीताबरोबरच मिक्स मसाला हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मंडळी, आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत इंटरनेट स्लँग्स, आपल्या पिढीची भाषा या विषयावर. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात आपण ज्या वेगाने जगतोय त्या वेगानेच आपली भाषा देखील बदलते. एकेकाळी संवादासाठी पत्र, नंतर दूरध्वनी आणि त्यानंतर मोबाईलचा वापर झाला. पण गेल्या 2 दशकांमध्ये इंटरनेटनं आपल्या संवादाच्या पद्धतीत अशी क्रांती घडवून आणली आहे की आजच्या तरुण पिढीची एक स्वतंत्र भाषा निर्माण झाली आहे. या भाषेला आपण इंटरनेट स्लँग किंवा डिजिटल स्लँग म्हणतो. ही केवळ काही शब्दांची यादी नाही आहे, तर ती एका संपूर्ण पिढीची अभिव्यक्ती, विचार करण्याची पद्धत आणि जगाशी जोडून घेण्याचे माध्यम बनली आहे. म्हणजे आज जर एखाद्या तरुणानं LOL, OMG, BRB, BTW, IDK, GOAT, FOMO, YOLO असे शब्द वापरले तर त्यामागे केवळ संक्षिप्त रूप नसतं, तर त्या शब्दांमध्ये संपूर्ण भावना दडलेली असते. काय आहे ना, इंटरनेट स्लँग म्हणजे कमी शब्दांमध्ये जास्त अर्थ व्यक्त करण्याची कला. ही भाषा जलद, प्रभावी आणि डिजिटल जगाच्या गतीशी सुसंगत आहे.

मित्रांनो, इंटरनेट स्लँगचा जन्म हा इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळात झाला, जेव्हा चॅटरूम्स, मेसेज बोर्ड्स आणि SMS यांचा वापर वाढू लागला, तेव्हा अक्षरांची मर्यादा आणि टायपिंगसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी लोकांनी शब्दांचं संक्षिप्त रूप वापरण्यास सुरुवात केली. म्हणजेच लाफिंग आउट लाऊडचं LOL, ओ माय गॉडचं OMG आणि बी राईट बॅकचं BRB अशा स्वरूपातील शब्द सर्वप्रथम लोकप्रिय झाले. त्यानंतर सोशल मीडिया, मीम संस्कृती आणि स्मार्टफोनच्या प्रसारामुळे या भाषेचा वेगाने विस्तार झाला. विशेष म्हणजे इंटरनेट स्लँग्स केवळ इंग्रजी शब्दांपुरता मर्यादित राहिली नाही. भारतातही तरुणांनी हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली आणि इतर अनेक भाषांमध्ये डिजिटल स्लँग तयार केली. झकास, भारी, सॉलिड, वाईब, फील यासारखे शब्द आजच्या ऑनलाईन संवादाचा भाग बनलेत. अनेकदा इंग्रजी आणि स्थानिक भाषेचं मिश्रण करून तयार होणारी ही भाषा आपल्या सांस्कृतिक बदलांचंही प्रतिबिंब दाखवते. बऱ्याचदा इंटरनेट स्लँगकडे भाषेचा ऱ्हास म्हणून पाहिलं जातं. संक्षिप्त शब्दांमुळे व्याकरण मागे पडलंय की काय असं वाटू लागतं. परंतु भाषाशास्त्रज्ञ मात्र याबद्दल वेगळं मत मांडतात. त्यांच्या मते भाषा ही सतत बदलणारी आणि विकसित होणारी गोष्ट आहे. प्रत्येक पिढी ही आपल्या स्वतःची शब्दसंपत्ती तयार करते. जसं पूर्वीच्या काळात विविध बोलीभाषा विकसित झाल्या, तसंच आजच्या डिजिटल युगात

इंटरनेट स्लँग विकसित होत आहेत. इंटरनेट स्लँगचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असतं की ते लोकांना एकमेकांशी जोडतं. एखादा तरुण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी काही विशिष्ट स्लँगचा अर्थ त्याला लगेच समजू शकतो. त्यामुळे जागतिक पातळीवर संवाद हा अधिक सुलभ होतो. ही भाषा डिजिटल समुदायाची ओळख बनते आणि लोकांना एका मोठ्या नेटवर्कचा भाग असल्याची जाणीव करून देते. मात्र याचा अर्थ असा नाहीये की पारंपरिक भाषेचं महत्व कमी झालंय. इंटरनेट स्लँग आणि औपचारिक भाषा या दोन्हींचं आपलं आपलं असं स्थान आहे. मित्रांशी गप्पा मारताना किंवा सोशल मीडियावर पोस्ट करताना स्लँग उपयोगी पडते, परंतु नोकरीसाठी अर्ज करताना, अधिकृत ईमेल लिहिताना किंवा शैक्षणिक लेखन करताना प्रमाण भाषेचा वापर हा आवश्यक असतो. त्यामुळे खरं कौशल्य म्हणजे कोणत्या प्रसंगी कोणती भाषा वापरायची हे समजणं.

0: What's happening, baby?
1: आज अनेक तरुण इंटरनेट स्लँगचा वापर करून सर्जनशीलतेची नवीन उदाहरण निर्माण करतायत. डिजिटल कॉन्टेंटच्या माध्यमातून ते आपल्या कल्पना जगापर्यंत पोहोचवतायत. इंटरनेट स्लँग ही केवळ संवादाची पद्धत नसून ती आधुनिक सर्जनशीलतेचं साधन बनलीय. या भाषेच्या माध्यमातून विनोद, भावना, अनुभव आणि सामाजिक निरीक्षणं अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केली जातात. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की इंटरनेट स्लँगचा वापर करताना जबाबदारी देखील तितकीच महत्त्वाची असते. एखादा शब्द विनोद म्हणून वापरला गेला तरी दुसऱ्याला दुखावू शकतो. त्यामुळे ऑनलाईन संवाद करताना संवेदनशीलता, आदर आणि सकारात्मकता जपणं हे आवश्यक आहे. तंत्रज्ञान जितकं शक्तिशाली आहे तितकंच त्याच्या वापराची जबाबदारीही मोठी आहे. आजची पिढी इतिहासातील पहिली अशी पिढी आहे जी पूर्णपणे डिजिटल वातावरणात वाढतीये. त्यामुळे इंटरनेट स्लँग ही त्यांची नैसर्गिक भाषा बनली आहे. ही भाषा त्यांची ओळख, त्यांची संस्कृती आणि त्यांचा काळ प्रतिबिंबित करते. उद्या कदाचित नवीन तंत्रज्ञान येईल, नवे प्लॅटफॉर्म्स तयार होतील आणि नवीन स्लँग शब्दही जन्माला येतील. पण संवाद अधिक वेगवान, अधिक सर्जनशील आणि अधिक जागतिक बनविण्यात इंटरनेट स्लँगचं योगदान कायम स्मरणात राहील. मित्रांनो, भाषा बदलते, समाज बदलतो आणि तंत्रज्ञानही बदलतं. परंतु प्रत्येक बदलामध्ये शिकण्याची आणि प्रगती करण्याची संधी दडलेली असते. इंटरनेट स्लँगकडे केवळ नवीन शब्दांच्या संग्रहाप्रमाणे न पाहता एका संपूर्ण पिढीच्या अभिव्यक्तीच्या माध्यमाप्रमाणे पाहिलं पाहिजे. कारण ही केवळ इंटरनेटची भाषा नाहीये, तर ती आपल्या काळाची, आपल्या अनुभवांची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पिढीची भाषा आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: 100° 1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरच्या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या सायंकालीन प्रसारणात पुन्हा एकदा स्वागत. संध्याकाळचे 6 वाजतायत. त्यापूर्वी काही संदेश.
2: ज्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती असे आपल्या दमदार खलनायकी भूमिकांमुळे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रसिद्ध असलेले अभिनेते म्हणजे अमरीश पुरी. भेदक नजर, भारदस्त आवाज, दमदार संवाद फेक यामुळे ते चित्रपटातील हिरोपेक्षाही जास्त लक्षात राहत. अशा या दिग्गज कलाकाराचा 22 जून हा जन्मदिवस आणि त्याच अनुषंगाने ऐकूयात अमरीश पुरी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणी आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी फोन गाणी या कार्यक्रमात.
3: जा सिमरन, जा जी रे अपनी जिंदगी, जा बेटा जा.
2: तेव्हा ध्वनिमुद्रणासाठी जरूर फोन करा बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 8:15. आपली आवडती गाणी कळविण्यासाठी संपर्क करा 02-41-242-34-71 आणि 242-36-72 या संपर्क क्रमांकावर.
4: लंडन देखा, पॅरिस देखा.
1: श्रोते हो, हे एक निवेदन आहे. चिन्मय मिशन अहिल्यानगर यांच्या वतीने स्वामी अद्वैतानंद सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थित तुलसी रामायण कथा सुंदरकांड कार्यक्रमाचं 20 ते 25 जून 2026 या दरम्यान आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठीची वेळ आहे 6 ते 8 वाजेदरम्यान आणि ठिकाण आहे माऊली सभागृह सावेडी अहिल्यानगर. यात सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे, तरी जास्तीत जास्त संख्येने श्रोत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे. निवेदन संपले.
5: श्रोत्यांच्या प्रश्नोत्तरांवर आधारित लाइव्ह फोन इन कार्यक्रम नक्की ऐका. हॅलो डॉक्टर दर बुधवारी रात्री 9 वाजता.
6: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम.
7: ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत
6: लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून. नमस्कार अहिल्यानगर.
7: रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी,
6: शब्द

0: रंग, स्नेह संवाद, आहार विहार, अर्थ जगत, सखी विशेष, आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी आणि उद्योग जगत अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला.
1: तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र,
0: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून.
2: श्रोतः आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात ती मी नव्हेच या चित्रपटातली रमेश अणावकर यांची गीतरचना, गायली आहे शारदा आणि सहकाऱ्यांनी, तर संगीतकार आहेत सूरज कुमार. ऐकूयात.

0: श्रोते हो, जयवंत कुलकर्णी, शारदा आणि सहकाऱ्यांनी गायलेली रमेश अणावकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीतकार होते सूरज कुमार आणि चित्रपट ती मी नवेच.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन

0: ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
1: पण कुठे?
0: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
2: श्रोतो हो, हा आवाज ऐकला की आपल्याला आठवते आपल्या बालपणीची साक्षीदार आपली शाळा.
3: आणि शाळा म्हटलं ना की काय काय आठवत ना,
4: म्हणजे प्रार्थनेच्या वेळी एकमेकांच्या काढलेल्या खोड्या
3: किंवा मधल्या सुट्टीमध्ये डब्याची केलेली वाटावाटी
5: आणि उठा बशा वर्गात सर्वांसमोर काढलेल्या
2: किंवा लाकडी पट्टीनं खाल्लेला मारही.
3: आणि या सगळ्या सोबत आठवतो तो शाळेतला निरोप समारंभाचा दिवस देखील.
2: श्रोतो हो, शाळेविषयीच्या आपल्या आठवणी आम्हाला जरूर लिहून कळवा.
6: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर 23 जून पासून नव्यानं सुरू होणाऱ्या स्नेह संवाद या कार्यक्रमात
5: माझी शाळा या विषयावर आपल्या आठवणी
3: अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र सावेडी अहिल्यानगर, टपाल सूची क्रमांक 414003.
6: आमचा ईमेल आय डी duty room ahilyanagar@gmail.com.
2: तेव्हा श्रोते हो, लेखनाच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा स्नेह संवाद या नवीन कार्यक्रमात माझी शाळा या विषयावर.
7: श्रोते हो, आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. आज हेमंत कुमार यांचा जन्मदिवस आहे, त्यानिमित्त ऐकूयात हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं हेमंत कुमार आणि आशा भोसले यांच्या युगल स्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. ऐकूयात.

श्रोतेहो, आशा भोसले आणि हेमंत कुमार यांच्या स्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि चित्रपट होता हा खेळ सावल्यांचा. कार्यक्रमात आता ऐकूयात मन्ना डे आणि आशा भोसले यांच्या स्वरातली ही गीतरचना. गीतरचना आहे जगदीश खेबोडकर यांची, तर संगीत दिलं सुधीर फडके यांनी. चित्रपट आहे धाकटी बहीण.

श्रोतेहो मन्नाडे, आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीतकार होते सुधीर फडके आणि चित्रपट होता धाकटी बहीण.

श्रोतेहो, संगीत आणि वादन एकाच नाण्याच्या दोन बाजू. शास्त्रीय संगीतातील वादन आणि वाद्यातील संगीत याची गुंफण ऐकूया साज संगीत या कार्यक्रमात. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी रात्री 9:30 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून जगभरात

श्रोते हो, आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमांचा. कार्यक्रमात आता ऐकूयात ह्योच नवरा पाहिजे या चित्रपटातल्या राम लक्ष्मण यांच्या संगीत नियोजनातल्या दादा कोंडके यांचं हे गीत. याच्यासाठी स्वर आहे महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांचा. ऐकूयात.

राम लक्ष्मण यांच्या संगीत नियोजनातल्या दादा कोंडके यांच्या गीतरचनेसाठी महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांचा स्वर आपण ऐकलात. चित्रपट होता ह्योच नवरा पाहिजे.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम. ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत
1: लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून. नमस्कार अहिल्यानगर.
0: रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी,
1: शब्द तरंग,
0: स्नेह संवाद,
1: आहार विहार,
0: अर्थ जगत,
1: सखी विशेष,
0: आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी
1: आणि उद्योग जगत,
0: अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला.
1: तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपच्या माध्यमातून.

कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली ग. दि. माडगुळकर यांची रचना. मोलकरीण या चित्रपटातल्या गीतासाठी संगीत दिलंय वसंत देसाई यांनी. ऐकूयात.

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मोलकरीण या चित्रपटातली गीतरचना ऐकलीत. स्वर होता आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा, संगीतकार होते वसंत देसाई. या गीताची रचना केली होती गदी माडगुळकर यांनी. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातली जगदीश खेपूडकर यांची गीतरचना. संगीत दिलंय सुधीर फडके यांनी.

0: श्रोते हो, आम्ही जातो अमुच्या गावा या चित्रपटातली जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. स्वर होता आशा भोसले यांचा, तर संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. ऐकूयात काही निवेदनं.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या

0: संधिवा क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
0: संपर्क 232-29-29.
2: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: अस्थिरोग, हृदयविकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
3: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
5: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999-84-165.
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
6: शेतकरी श्रोते, ऐकूयात एक निवेदन. हे निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 18 जून 2026 विषय आहे कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यायची काळजी. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले बियाणे तंत्रज्ञान योजना विभागाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक MP करजुले, कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आणि मुकाम पोस्ट जेऊर कुंभारी तालुका कोपरगाव इथले प्रगतशील शेतकरी दिलीप दत्तात्रय शिंदे. प्रसारणाची वेळ आहे सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-37-71 आणि 02-246-36-72. निवेदन संपलं. यानंतरचं हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. श्रोते हो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 17 जून 2026 विषय आहे मणक्यांचे आजार आणि वातविकार. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य आनंद नांदेडकर. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे 9-10 आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-34-71 आणि 02-246-36-72. निवेदन संपले.
7: ज्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती असे आपल्या दमदार खलनायकी भूमिकांमुळे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रसिद्ध असलेले अभिनेते म्हणजे अमरीश पुरी. भेदक नजर, भारदस्त आवाज, दमदार संवाद फेक यामुळे ते चित्रपटातील हिरोपेक्षाही जास्त लक्षात राहत अशा या दिग्गज कलाकाराचा 22 जून हा जन्मदिवस. आणि त्याच अनुषंगाने ऐकूयात अमरीश पुरी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणी आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी फोन गाणी या कार्यक्रमात.
8: जा सिमरन, जा जीले अपनी जिंदगी, जा बेटा, जा.
7: तेव्हा ध्वनी मुद्रणासाठी जरूर फोन करा बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 8:15. आपली आवडती गाणी कळविण्यासाठी संपर्क करा 02-241-42-34-71 आणि 02-246-36-72 या संपर्क क्रमांकावर.
9: लंडन देखा, पॅरिस देखा.
6: श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात हे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:35 झालेली आहेत. आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आता जाणून घेऊयात. आजच्या प्रसारणात आपल्यासोबत मी आहे निकिता रसाळ. या रूपरेषेनंतर 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात

लहानोबाई महादेव तरकसे यांनी सादर केलेली देवीची गाणी 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. संध्याकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी यात उत्पादकता वाढीसाठी सघन पद्धतीनं कपाशी लागवड याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कापूस सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर भाऊसाहेब पवार यांची मुलाखत. सादर करते आहेत सुदाम बटुळे. उद्योग विश्व हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 7:15. यात अहिल्यानगर इथल्या महिला उद्योजिका भूपाली निसळ यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादर करते आहेत सुदाम बटुळे. सुगम संगीत 8:35. आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम रात्री 9:00. 9:30 एक फिल्म कार्यक्रमात बावरची या चित्रपटाविषयी संकलन आणि निवेदन आहे किरण ढाळे यांचं. रजनीगंधा रात्री 10:00. रात्री 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका आतंकवाद आपण ऐकू शकाल. आता उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी श्रोते हो, आमची उद्याची प्रसारण सभा सुरू होईल 5:51. मंगल प्रभात 6:05. 6:25 दिनविशेष 6:30 चिंतन या कार्यक्रमात गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथीनिमित्त डॉक्टर बाबूराव उपाध्याय यांचे लेखन आपण ऐकू शकाल. 6:35 आणि 6:20 कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकू शकाल. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात एकात्मिक पद्धतीचा वापर करून जमिनीची उत्पादन क्षमता याविषयीची माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयी योग शिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती. निर्मिती आहे आकाशवाणी जळगाव केंद्राची आणि सादर करते आहेत नरेंद्र कुमार ठाकूर. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती. निर्मिती आहे आकाशवाणी जळगाव केंद्राची, सादर करते आहेत विजय भुयार. मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक 6:55 संकलन आहे नवनाथ खराडे यांचं. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. नाट्यसंगीत 8:15. 8:40 गोपाळ गणेश आगरकर स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रुपेरी गाणी सोनेरी आठवणी 9:00. 9:30 ते 10:00 आणि 1 ते 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:00 मराठी चित्रपट संगीत, मिश्र संगीत 10:30, हिंदी चित्रपट संगीत 11:00 आणि 6:00. आपली गाणी 11:00. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. मिक्स मसाला 5:02. 5:30 युववाणी, सूत्रसंचलन आहे कोमल पाटील यांचं. सादर करते आहेत सुदाम बटुळे. 6:30 रात्री 8:00 आणि 10:00 ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत भारत आणि नेदरलँड यांच्यात लीड्स इथे खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून समालोचन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:15 अर्थविशेष. 7:30 आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात सुरुवातीला कांदा साठवण तंत्रज्ञान याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख विक्रम कड यांची मुलाखत. तसंच त्यानंतर कांदा बीजोत्पादन तंत्रज्ञान याविषयी कृषी महाविद्यालय लोणी इथले सहाय्यक प्राध्यापक संदीप मच्छिंद्र पठारे यांची मुलाखत. सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम रात्री 9:00. यात मणक्यांचे आजार आणि वातविकार याविषयी आयुर्वेदाचार्य आनंद नांदेडकर यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत आम्ही

प्रक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. संध्याकाळची 6:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत लहानुबाई महादेव तरकसे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली देवीची गाणी.

0: श्रोते हो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आज ऐकत आहोत लहानुबाई महादेव तरकसे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली काही देवीची गाणी. या पुढील गीत ऐकण्यापूर्वी घेऊया ही जाहिरातीसाठीची विश्रांती.
1: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकारतज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282 12225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
4: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
3: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
4: फोन नंबर 02412335315,
3: मोबाईल 960 44 988 36.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती,

0: समृद्धि भरघोस उत्पादनाची खपरी मर्यादित साठा आजच घ्या
1: आजच पेरा।
2: श्रोते हो, आपण आनंद घेत आहात लोकसंगीताच्या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून। यात आपण लहानुबाई, महादेव तर्कसे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली देवीची गाणी ऐकत आहात। आता आनंद घेऊया पुढील देवीच्या गाण्याचा।

आकाशवाणी मुंबई राजेश शर्मा ते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल

केला होता असा सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब आणि एफ आय एच चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्वच्छ निर्जंतुक तसंच दर्जेदार पाणी पुरवठा व्हावा यासाठी तसंच योजना चांगल्या रीतीनं राबवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन यानिमित्तानं केलं जाणार आहे. जलजीवन मिशनच्या अंतर्गत ग्रामीण भागात किमान 150 रुपये आणि कमाल 400 रुपये पाणीपट्टी सरकारनं निर्धारित केली आहे. विकसित भारत जी राम जी कायद्यातल्या तरतुदींशी सुसंगत बदल महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात केले जाणार आहेत. या तरतुदी तसंच अध्यादेश जारी करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारनं घेतला. त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासोबतच ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या उत्पादनासाठीच्या महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणालाही आजच्या बैठकीत मान्यता मिळाली. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर द्यायचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं नेपियर गवत बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच चराव जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णाच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सागरी सुरक्षा ड्रग्ज विरोधी मोहीम सायबर सुरक्षा AI तंत्रज्ञानाचा अधिक वापर नागरिकांची सुरक्षा आधुनिक शस्त्र वाहने यासारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संमतीनं किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार कुटुंबातल्या वाटणीच्या जमिनीची मोजणी करायची असेल तर केवळ 200 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जमीन मोजणीची प्रक्रिया जलद करून घेण्याची इच्छा असणाऱ्यांना आता अतिरिक्त शुल्क भरून ही सुविधा सरकारनं उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार नियमित मोजणी 3 महिन्यात तर जलद मोजणी महिनाभरात होईल. कॉक्रोच जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळे यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा जबाब सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या MP MLA न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्यकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही

0: त्यांना बंधनकारक नव्हतं त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता असंही सात्यकी सावरकर म्हणाले. राजगुरू बटुकेश्वर दत्त अशफाउल्ला खान यांनी अशा प्रकारचा दयेचा अर्ज केला नव्हता असंही ते जबाबात म्हणाले. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देणार असल्याचं मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज स्पष्ट केलं. 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांना 2009 अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनावर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सह आरोपी आहेत. FIH हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला, तर जपानसाठी हिरामित्सू आईनं 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. सागरी परिसंस्थेत महत्त्वाचा घटक असलेल्या समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी दरवर्षी 16 जूनला जागतिक समुद्री कासव दिन साजरा केला जातो. ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ कासवांच्या संवर्धनाविषयीची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या हंगामात कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद झाली. त्यातून 108,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,277 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1,044 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53,325 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. यंदा रत्नागिरीतल्या वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर कासवांची घरटी प्रथमच आढळली. कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि वनविभागाचा कांदळवन कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे यश प्राप्त झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाचा अंतिम अहवाल प्रसिद्ध करावा अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. राज्यपाल विष्णू देव वर्मा यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी म्हटलं आहे की न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल राज्य शासनाला मिळालेल्या 4 वर्ष उलटून गेली तरी अद्याप तो प्रसिद्ध केलेला नाही. हा पूर्ण अहवाल प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य शासनाला द्यावेत, तसंच अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी विलंब झाल्याची कारणंही जाहीर करावीत अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ॲपवर देखील तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल स्लोवाकिया या युरोपीय देशाला भेट दिली. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि द्विपक्षीय सहकार्याला नवी दिशा देणारा ठरला आहे. याच अनुषंगानं या दौऱ्याशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण

0: आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, स्लोवाकिया हा मध्य युरोपमधला एक छोटासा देश, पण बदलती जागतिक समीकरणं आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगानं युरोपीय महासंघाचा एक महत्त्वाचा सदस्य असलेला हा देश धोरणात्मकदृष्ट्या भारतासाठी महत्त्वाचा आहे. विशेषतः संरक्षण, वाहन उद्योग आणि प्रगत तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये स्लोवाकियाची क्षमता मोठी असून भारताला युरोपीय बाजारपेठेत आपलं स्थान अधिक मजबूत करण्यासाठी या देशाचं सहकार्य मोलाचं ठरणार आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्रसंघासारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या भूमिकेला आणि विविध मुद्द्यांना सकारात्मक पाठिंबा मिळण्याच्या दृष्टीनंही स्लोवाकिया महत्त्वाचा असणार आहे. म्हणूनच तर स्लोवाकियासोबत राजनैतिक चौकटीच्या पलीकडे जात दोन्ही देशांमध्ये दृढ आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्लोवाकियाला भेट दिली. या भेटीतून देशाच्या सर्वसमावेशक परराष्ट्र धोरणाचीच प्रचिती येते. याच अनुषंगानं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं भारतासाठी स्लोवाकियाचं महत्त्व समजावून सांगत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदेश सामंत.
1: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मध्य युरोपातल्या स्लोवाकिया या देशाचा सुद्धा दौरा केला. G7 साठी ते फ्रान्सला जात असतानाच त्यांनी स्लोवाकियाचा सुद्धा दौरा केला. स्लोवाकियाबद्दल एक गोष्ट म्हणायची म्हणजे 1993 मध्ये स्लोवाकिया हा देश स्वतंत्र झाला, म्हणजेच शीतयुद्धानंतर हा देश स्वतंत्र झाला. पण तेव्हापासून आज तागायत कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने स्लोवाकिया या देशाला भेट दिली नव्हती. आणि हे एक महत्त्वाचं कारण आपल्याला बघता येतं किंवा हे या दौऱ्याचं हायलाईट म्हणता येतं की पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानाने स्लोवाकिया या देशाला भेट दिली आहे. आता या भेटीचं महत्त्व काय, तर ही फक्त सिम्बॉलिक भेट आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, तर यात काही महत्त्वाचे मुद्देसुद्धा आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. एक म्हणजे मध्य युरोपात भारताची उपस्थिती फारशी आपल्याला दिसत नाही, कारण भारत आणि युरोप यांचे जर आपण संबंध पाहिले तर हे मुख्यत्वे करून इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स असे पारंपरिक मित्रांसोबत आहेत. पण आता भारताला पूर्व युरोप असेल किंवा मध्य युरोप असेल यांच्याशी सुद्धा आपले संबंध घनिष्ठ करणं महत्त्वाचं वाटू लागले. आणि त्याचसाठी स्लोवाकियासारखे लहान देश सुद्धा या भारताच्या प्रयत्नांमध्ये असले पाहिजे किंवा ते दिसले पाहिजे हा भारत सरकारचा प्रयत्न राहिलाय. या दौऱ्यादरम्यान आपल्या दोन्ही देशांनी एकमेकांचे संबंध हे कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप म्हणजे सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा देऊन वृद्धिंगत केलेत. याचा अर्थ असा की आता हे संबंध फक्त राजनैतिक संबंध नसतील तर व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण, एनर्जी म्हणजेच ऊर्जा किंवा आजकाल AI सारखी टेक्नॉलॉजी आहे यासारख्या विषयांमध्ये सुद्धा दोन्ही देश आपापलं सहकार्य वाढवतील अशा दृष्टीने हे संबंध वृद्धिंगत केलेले आहेत. या दौऱ्याचा पुढचा भाग किंवा या भेटीतला एक पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्लोवाकिया हा टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने म्हणजेच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रचंड ताकदवान देश आहे. खास करून आपण वाहन उद्योगाचा विचार केला तर स्लोवाकियाकडनं बऱ्याच प्रमाणात तंत्रज्ञान विकत घेणं, भारतात आणणं, वाहन निर्मिती उद्योगाला चालना देणं हे भारत करू शकतो. आणि सध्या जर आपण पाहिलं की आपल्याकडे स्टार्टअप्सला सरकार ज्या पद्धतीने प्रोत्साहन देते या सगळ्याचा विचार करता स्लोवाकियातनं येणारं हे तंत्रज्ञान भारताच्या स्टार्टअप इंडस्ट्रीला, वाहन उद्योगाला किंवा डिजिटल टेक्नॉलॉजी किंवा रेल्वे सारख्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना देऊ शकतं. या पलीकडे जाऊन भारत आणि स्लोवाकिया यापुढे संरक्षण क्षेत्रात सुद्धा भागीदारी करणार आहेत असा निर्णय घेण्यात आलाय. यात नुसतं संरक्षण तंत्रज्ञानाची देवाणघेवाण नाही तर तंत्रज्ञानाचं हस्तांतरण म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असेल, सायबर सुरक्षा असेल किंवा अँटी टेररिझम स्ट्रक्चर असेल, दहशतवाद विरोधी सहकार्य असेल या सगळ्यांवर सुद्धा भर दिला जाणार आहे. AI वगैरेचे मुद्दे आहेच, पण अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्लोवाकिया हा जसा युरोपीय महासंघाचा एक सदस्य देश आहे त्याचप्रमाणे तो संयुक्त राष्ट्रांचा सुद्धा एक सदस्य देश आहे. आणि स्लोवाकियाने भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल म्हणजेच संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषदेच्या भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला पाठिंबा दिलाय. आणि भारत गेल्या अनेक वर्षांपासून या 5 परमनंट मेंबरच्या व्यतिरिक्त 6वा परमनंट मेंबर होण्यासाठी प्रयत्नशील आहे, त्यामुळे स्लोवाकियाकडनं मिळालेला पाठिंबा सुद्धा फार

0: महत्त्वाचं आहे. स्लोवाकियाच्या माध्यमातूनच भारताला मध्य युरोप असेल किंवा पूर्वीकडचा युरोप असेल यामध्ये जाण्याचा एक प्रकारचा रस्ता तयार करण्याचं काम या पंतप्रधानांच्या भेटीने केलंय असं आपण म्हणू शकतो. आणि यातला सगळ्यात शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण भारताचं परराष्ट्र धोरण गेल्या काही काळात पाहिलं तर ते मल्टी अलाइनमेंट म्हणजेच बहुध्रुवीय धोरण झालेलं आपल्याला दिसतं किंवा बहुआयामी परराष्ट्र धोरण आपण कुठेतरी स्वीकारल्याचं दिसतं. यात एखादा देश फक्त मोठा आहे का किंवा तो फक्त श्रीमंत आहे का या सगळ्याचा विचार न करता श्रीमंत गरीब जागतिक उत्तरेतले देश जागतिक दक्षिणेतले देश आकाराने मोठे आकाराने लहान देश अशा सर्व देशांशी भारताचे संबंध प्रस्थापित करून विविध पातळींवर आणि विविध विषयांवर या देशांसोबत सहकार्य वाढवून भारताचा कुठेतरी जागतिक प्रभाव वाढवण्याचं किंवा भारताचा जागतिक राजकारणावर असलेला ठसा वाढवण्याचे प्रयत्न हे भारत सरकारतर्फे होताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणूनच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्लोवाकियाचा हा केलेला दौरा फार महत्त्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: श्रोत्यो, या दौऱ्याचं सर्वात मोठं ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे स्लोवाकिया या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच प्रधानमंत्री ठरले आहेत. या भेटीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यात अत्यंत सविस्तर आणि सकारात्मक द्विपक्षीय चर्चा पार पडली. दोन्ही नेत्यांनी आपापल्या शिष्टमंडळासह विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचार विनिमय केला. या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी लोकशाही मूल्ये आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाची तत्वही अधोरेखित केली. या ऐतिहासिक दौऱ्यातली फलनिष्पत्ती केवळ द्विपक्षीय चर्चेपुरती मर्यादित नव्हती. या दौऱ्यात दोन्ही देशांमधले झालेले विविध करार हे आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक भागीदारीला गती देणारे ठरले आहेत. या दौऱ्यात भारत आणि स्लोवाकिया दरम्यान प्रामुख्यानं व्यापार आणि गुंतवणूक प्रोत्साहन, सायबर सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या करारांवर शिक्कामोर्तब झालं. हे सर्व करार दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना एक नवी दिशा देणारे असून भारताला जागतिक पुरवठा साखळीत आणि आर्थिक क्षेत्रात बळकटी देणारे ठरतील. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्यात झालेले विविध करार आणि त्याचा दोन्ही देशांमधील संबंधांना होणाऱ्या लाभांविषयी अधिक सांगत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदेश सामंत.
0: या संपूर्ण दौऱ्यादरम्यान भारत आणि स्लोवाकिया यांच्यात काही करार झाले ज्याची खरं तर आपण माहिती घेणं गरजेचं आहे. आपण जसं पाहिलं की पहिला सर्वात महत्त्वाचा करार म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांचे राजनैतिक संबंध हे आता कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप या दर्जाचे झाले. याच्यामुळे यापुढे संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन या क्षेत्रांमध्ये सुद्धा स्लोवाकिया आणि भारत यांच्या दीर्घकालीन सहकार्य यापुढे शक्य होणार आहे. यानंतरचा एक महत्त्वाचा करार ज्यावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या तो म्हणजे लेटर ऑफ इंटेंट ऑन डिफेन्स कोऑपरेशन म्हणजेच संरक्षण सहकार्याबाबत एका उद्दिष्ट पत्रावर दोन्ही नेत्यांनी सह्या केल्या. आता हा करार मुळात काय आहे तर संरक्षण उद्योगात दोन्ही देशांनी एकमेकांचं सहकार्य करावं आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे संरक्षण सामग्रीचं संयुक्त उत्पादन करावं. शिवाय तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संशोधन किंवा विकास या क्षेत्रात दोन्ही देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे असं या करारातनं अपेक्षित आहे. यानंतरचा जो महत्त्वाचा करार झाला तो डिजिटल तंत्रज्ञान सहकार्यातला करार झाला. या अन्वये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ई गव्हर्नन्स असेल, सायबर सुरक्षा असेल किंवा येणारी नवीन नवीन डिजिटल तंत्रज्ञान असेल यामध्ये भारत आणि स्लोवाकिया यांची भागीदारी वाढत जावी असा दोन्ही देशांचा उद्देश आहे. यानंतरचा एक करार झाला तो म्हणजे कामगार स्थलांतर आणि कामगारांची गतिशीलता किंवा लेबर मायग्रेशन अँड मोबिलिटी ज्याला असं म्हटलं जातं. भारत हा कुशल कामगार निर्माण करणारा देश आहे आणि भारतात जे काही विविध कोर्सेस करून कामगारांची निर्मिती होते किंवा जे कामगार उदयाला येत आहेत यांना परदेशात आणि खास करून आता स्लोवाकियात आणि मध्य युरोपात विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने हा करार झालेला आपल्याला दिसतो. कुशल कामगार हे एका देशातनं दुसऱ्या देशात जावे त्याचप्रमाणे दोन

0: दोन्ही देशातल्या व्यावसायिकांना यातनं संधी प्राप्त व्हावी, म्हणजे चांगले कामगारही मिळावे, चांगलं तंत्रज्ञानही मिळावं या अनुषंगाने, आणि रोजगाराच्या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने हे करार झाले. या पुढचा जो करार होता तो म्हणजे उच्च शिक्षण आणि रिसर्च म्हणजे संशोधन सहकार्य करार. भारतातल्या विविध विद्यापीठातले विद्यार्थी आणि स्लोवाकियातल्या विविध विद्यापीठातले विद्यार्थी यांचे स्टुडंट एक्सचेंज असतील, किंवा अगदी प्राध्यापकांचे सुद्धा एक्सचेंज देवाणघेवाण असेल, किंवा दोन्ही देशातील रिसर्चर्सनी संशोधकांनी एकत्र येऊन संशोधन करावं, विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करावं आणि याला प्रोत्साहन दिलं जावं यासंबंधीचा हा करार होता. त्याचप्रमाणे इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि स्लोवाक अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्यात सुद्धा सहकार्याचा एक करार झाला, ज्यान्वये संयुक्त संशोधन असेल, वैज्ञानिकांची देवाणघेवाण असेल यासारख्या बाबींवर यापुढे काम केलं जाईल अशा पद्धतीचा तो करार आहे. आजकाल आपण AIचा जमाना म्हणतो, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा कृत्रिम प्रज्ञा असं ज्याला मराठीत म्हटलं जातं, त्या AI क्षेत्रातल्या सुद्धा सहकार्यावर करार झाला. स्लोवाकियातली टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ कोशित्से इथे इंडिया चेअर ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्थापन करण्याची दोन्ही देशांतर्फे संयुक्त घोषणा करण्यात आली. यातून AI संशोधन असेल, ज्ञान देवाणघेवाण असेल, किंवा तंत्रज्ञानाला मिळणाऱ्या चालना असतील, किंवा तंत्र या क्षेत्रातल्या नवीन कल्पना असतील, याविषयीचं सहकार्य वाढीस लागण्याची यातनं शक्यता आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक बाबतीत सुद्धा अनेक करार झाले. आपण जर पाहिलं तर भारतीय चित्रपटसृष्टीला नवीन नवीन लोकेशन्सची गरज भासत असते. स्लोवाकिया हा जसा देश तंत्रज्ञान किंवा इतर बाबतीत फार महत्त्वाचा आहे, तसाच नैसर्गिक सौंदर्य लाभलेला सुद्धा देश आहे. त्यामुळे चित्रपट निर्मिती असेल, सांस्कृतिक देवाणघेवाण असेल, अशा पातळींवर सुद्धा दोन्ही देशांमधलं सहकार्य वाढीस लागावं या अनुषंगाने हा करार करण्यात आला. दहशतवाद विरोधी एक संयुक्त कार्यगटाची स्थापना सुद्धा करण्याचा निर्णय घेतलाय, ज्याला इंग्रजीमध्ये जॉईंट वर्किंग ग्रुप ऑन काउंटर टेररिझम असं म्हटलं जातं. त्यामुळे इंटेलिजन्सची देवाणघेवाण असेल, सुरक्षा सहकार्य असेल, किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद विरोधी समन्वय साधण्याचं काम असेल, हे यात अन्वय केलं जाणार आहे. आणि पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी सुद्धा सहकार्य करण्याचं दोन्ही देशाने यापुढे निश्चित केलं आहे. ऊर्जा, डिजिटल नेटवर्क्स आणि राष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेसाठी दोन्ही देश आपापलं सहकार्य वाढवतील. आणि हा दौरा भारताच्या मल्टी अलाइनमेंट फॉरेन पॉलिसीशी कुठेतरी मेळ खाणारा दौरा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि 1993 नंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांनी स्लोवाकियाला दिलेली ही भेट ही केवळ सिम्बॉलिक नसून याचं महत्त्व येत्या काळात अजूनच अधोरेखित होईल असं आपल्याला म्हणता येईल.
1: श्रोतेहो, भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच स्लोवाकिया दौरा भारताला आत्मनिर्भरतेनं जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्त्वाचा ठरेल हे निश्चित. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर, आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

शंभर अंश एक मेगा हर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरूनही लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. यात उत्पादकता वाढीसाठी सघन पद्धतीने कपाशी लागवड याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कापूस सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर भाऊसाहेब पवार यांची मुलाखत आपण ऐकूयात.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 27 ज्येष्ठ शके 1948
1: अर्थात 16 जून 2026। आजच्या किसान वाणी कार्यक्रमात मी अंकुश जोशी
0: आणि मी संतोष मते आपलं स्वागत करतो। अंकुशजी, आपण आपल्या जिल्ह्याचा विचार करता, आपल्या राज्याचा विचार करता, आपल्या शेतकरी बांधवांनी काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं ते उत्पन्न घेत आहेत या संदर्भातली महत्त्वाची मार्गदर्शन असतील, म्हणजे कृषी विज्ञान केंद्र असेल, कृषी विद्यापीठ असेल, प्रगतीशील शेतकरी असतील, कृषी विभागाचे अधिकारी असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आपण आपले जे शेतकरी बांधव जे आहेत, जे रेडिओ घरबसल्या ऐकतायत आणि शेतामध्ये राबतायत, अशा शेतकरी बांधवांना जागरूक करण्याचं काम, अशा शेतकरी बांधवांना ते आहेत त्यापेक्षाही जास्त हुशार करण्याचं काम आपल्या कार्यक्रमातून करत असतो।
1: त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान, नवीन नवीन संशोधनाचे विषय, नवीन नवीन शेतीच्या पद्धती, पीक पद्धती, प्रक्रिया उद्योग, त्याचबरोबर प्रगतशील शेतकरी, प्रगत शेतकऱ्यांचेही अनुभव आपण आपल्या कार्यक्रमातून निश्चितच शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवतो।
0: नक्कीच। आता हे सगळं सहज शक्य कसं होतं माहिती आहे का अंकुशजी? की जेव्हा राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, हे त्या दृष्टीनं अनुकूल योगदान देत राहतं तेव्हा आणखी सोपं होतं। आणि जर का गेल्या 12 वर्षापासून भारत सरकारनं कृषी क्षेत्रामध्ये जे काही काम केलं त्या कामाचा जर विचार केला तर साहजिकच कृषी क्षेत्राची मोठी प्रगती झालेली आहे आणि त्या प्रगतीच्या विषयी थोडीशी चर्चा आपण आज करणार आहोत या कार्यक्रमामध्ये आपल्या।
1: नक्की संतोषजी, आता एकच हे बघा ना, 2017 पासूनचा जर विचार केला तर आपल्या कृषी क्षेत्राचा सरासरी वार्षिक वाढीचा दर हा सुमारे 5% राहिलेला आहे।
0: बरोबर आहे, बरोबर आहे।
1: त्याचबरोबर तांदूळ असेल, गहू असेल, डाळी असतील, फळभाज्या असतील, फळं असतील, याच्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे।
0: बरोबर आहे। आता दुसरं सांगायचं म्हणजे शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत खात्यावर पोहोच झालेली आहे, म्हणजे पीएम किसान योजना जी आहे या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकरी बांधवांना 6,000 रुपये थेट बँक खात्यामध्ये दिले जातात। सोबतच मध्यस्थ राहिले नाहीये, म्हणजे पैसे काढायला जायचंय, मग ती सही करायची आहे, मग त्याला प्रोसेस, अशी काहीच नाहीये। त्याची कागदपत्र एकदा करून दिली आहेत, दर 4 महिन्या मिळून आपल्याला 2,000 रुपये खात्यावर मिळून जातात।
1: हा एक अत्यंत महत्वाचा बदल आपल्या व्यवस्थेमध्ये झालेला आहे की मध्यस्थ सरकारी योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे होते ते दूर झालेले आहेत, शेतकऱ्यांपर्यंत आता थेट लाभ हस्तांतरण आता शक्य झालेलं आहे। त्याचबरोबर सिंचन आणि जलव्यवस्थापनामध्ये सुद्धा मला वाटतं खूप खूप सकारात्मक बदल या दरम्यान झालेला आहे। मग त्याच्यामध्ये सूक्ष्म सिंचन, ड्रीप आणि स्प्रिंकलरला प्रोत्साहन देण्याचं असेल, किंवा शासनाने काढलेली पर ड्रॉप मोअर क्रॉप या संकल्पना खूपच महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत आणि त्यामुळं पाण्यात बचत आणि ओलिताखालचं क्षेत्र वाढण्यामध्ये या योजनांचा मोठा हातभार लागलेला आहे। आणि त्याचबरोबर आपल्या शेतकरी बांधवांना पाण्याची उपयोगिता आणि मायक्रो इरिगेशनच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याचे इम्पॉर्टन्ससुद्धा आता कळून आलेले आहे।
0: बरोबर। आता जर आपण त्या पुढे गेलो तर डिजिटल झालंय कृषी क्षेत्र, म्हणजे बघा ई नाम प्लॅटफॉर्म जो आहे त्या माध्यमातून अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या आहेत त्या ऑनलाईन जोडल्या गेल्यात, सोबतच शेतकऱ्यांना अधिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे। आणि सोबतच नवीन जर विचार केलाय तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून शेती आणखी सोपी करण्याचा प्रयत्न होतो आहे।
1: नक्कीच नक्कीच संतोषजी, मला वाटतं या सगळ्यांचाच एक परिपाक किंवा या सगळ्यांचाच एक प्रतिबिंब म्हणलं तर आपली कृषी क्षेत्रातली निर्यात सुद्धा या कालावधीमध्ये 51.9 अब्ज डॉलर पर्यंत आता पोहोचलेली आहे, म्हणजे भारताची जागतिक प्रमुख कृषी निर्यातदार देशांमध्ये गणना व्हायला लागलेली आहे आणि आपण निर्यातक्षम कृषी उत्पादनांच्या बाबतीत आता आपण चांगल्या पद्धतीने झालेलो आहोत, एक महत्वाचा देश आता आपला ठरलेला आहे।
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर। आता सोबतच अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार झालाय, तो कसा? प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थाच्या निर्यातीचा वाटा जो आहे तो 2014-15 जर विचार केला तर 13.7 होता आणि 2023-24 विचार केला तर 23.4 तो वाढलेला आहे। आणि कृषी उत्पादनं जी आहेत त्याचं मूल्यवर्धन झालेलं आहे, म्हणजे आपल्याकडे

0: शेतीमाल तयार झाल्यानंतर त्यावर प्रक्रिया कशा पद्धतीने करता येईल आणि तो शेतकरी कशा पद्धतीने व्यावसायिक होऊ शकेल या दृष्टीनं सुद्धा काही योजना आहेत, आणि त्या योजनांमुळं आता शेतकरी व्यावसायिक झालाय, स्वतः माल तयार करतोय आणि स्वतः त्यावर प्रक्रिया सुद्धा करतोय.
1: नक्कीच व्हॅल्यू ॲडिशन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, पण मला वाटतं की कुठल्याही क्षेत्राला वाढीसाठी म्हणून त्यामध्ये भांडवली गुंतवणूक वाढणं ही गरजेची गोष्ट असते, आणि याचबरोबर कर्ज आणि विमा सुविधा सुद्धा आपल्या कृषी क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने वाढलेल्या आहेत. म्हणजे किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून असेल किंवा प्रधानमंत्री पीक विमा योजना असेल, त्याचबरोबर अशा योजनांच्या माध्यमातून सुद्धा कृषी क्षेत्राला एक मजबुतीकरण, म्हणजे जी व्हॉलेटॅलिटी होती उत्पादनाच्या बाबतीत मार्केटच्या बाबतीत, तर ती कमी करण्याचा शासनाचा एक प्रयत्न राहिलेला आहे.
0: बरोबर आहे. विम्याच्या बाबतीतच आपण जर बघायला गेलो ना अंकुशजी, तर गेल्या 3-4 वर्षापासून अगदी 1 रुपयात विमा अशा पद्धतीचं धोरण सरकारनं आखलं, आणि त्या माध्यमातून म्हणजे तेवढी सगळी प्रोसेस करायची, तो 1 रुपया भरायचा आणि आपल्या शेतीला विम्याचं संरक्षण मिळवायचंय. आणि अनेक शेतकरी बांधव जे आहेत की नैसर्गिक आपत्ती असेल, कुठल्या अनेक प्रतिकूल परिस्थिती असेल, तर अशा गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना विम्याचं संरक्षण मिळालेलं आहे, त्यामुळे शेतकरी तो आणखी एक समाधानी झालाय. आपण बोलतो आहोत राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या दृष्टीने, पण जर का फक्त राज्याचा जरी विचार केला तरी सुद्धा 2024-25 सुमारे 47,017 कोटींची कृषी आणि अन्न प्रक्रिया निर्यात नोंदवली गेली, जी राज्यासाठी विक्रमी आहे. आणि नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला आपण आपल्या जवळचा, तर त्या ठिकाणचं द्राक्ष निर्यात जी आहे ती सुद्धा प्रतिकूल हवामान आहे, बरं एवढ्यामध्ये प्रतिकूल हवामान आहे या काळामध्ये, आपण 4-5 वर्षाचा मागोवा जर घेतला ना तर द्राक्षासाठी प्रतिकूल हवामान आहे. हे प्रतिकूल हवामान असताना सुद्धा उच्च पातळीवर ही निर्यात झालेली आहे, म्हणजे ही खूप मोठी अचीवमेंट आहे असं म्हणता येईल आपल्याला.
1: संतोषजी, या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे उत्पादन वाढलेलं आहे, निर्यात वाढलेली आहे, डिजिटल सेवा आणि थेट लाभ हस्तांतरण आता आपल्याला उपलब्ध झालेलं आहे, सिंचन आणि पायाभूत सुविधा सुद्धा आणि त्याबरोबर गुंतवणूक सुद्धा या क्षेत्रातली वाढलेली आहे. पण लक्ष देण्याचं अजूनही काही गोष्टींना आपल्याला एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन देण्याची आता गरज राहिलेली आहे आणि ती द्यावी लागणार आहे.
0: म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय अंकुशजी की काही मुद्दे अजूनही लक्ष देण्यासारखे आहेत, की बऱ्याच गोष्टींवर काम झालंय आणि बऱ्याच गोष्टींवर अजून काम होणंही गरजेचं
1: बाकी आहे.
0: याच्यामध्ये त्यामध्ये शेतमालाची जी किंमत आहे त्याचा चढ उतार जो आहे तो कायम आहे. म्हणजे आता कांदा उत्पादक शेतकरी जो आहे तो प्रचंड पिळून निघालाय हे आपल्याला जाणवतंय, त्यासोबतच हवामान बदल जो आहे त्यामुळे दुष्काळ असेल, अवकाळी पाऊस असेल आणि उत्पादनावर परिणाम होतोय. काही शेतकरी संघटनांनी MSP असेल, निर्यात निर्बंध असेल आणि उत्पन्न वाढ असेल या संदर्भातली चिंता व्यक्त केली आहे. त्यासोबतच कृषी आयात वाढण्याची प्रवृत्ती काही अर्थतज्ज्ञांनी नोंदवली आहे. अशा काही गोष्टी आहेत की त्यावर सरकारला काम करावं लागेल, त्यावर कसा मार्ग काढता येईल ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्वाची.
1: नक्कीच. म्हणजे थोडक्यात आता 12 वर्षांचा जर आपण एक आलेख या शासनाचा पाहिला तर कृषी क्षेत्रातलं उत्पादन, निर्यात, डिजिटल सेवा, सिंचन, शेतकऱ्यांसाठीचं सहाय्य योजना यामध्ये लक्षणीय प्रगती तर झाली आहेच आहे, मात्र शेतकऱ्यांना वास्तविक उत्पन्न, हवामानाचा धोका आणि बाजारभाव, त्यातली अस्थिरता आणि MSP या संदर्भामध्ये अजूनही प्रश्न आहेत आणि निश्चितच शासन त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह तोडगा काढेल असं आपण आशा धरूयात.
0: नक्कीच नक्कीच.
1: आता केंद्र सरकार आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी काही ठळक गोष्टींची सुद्धा आपण या दृष्टीने एक चर्चा करणं महत्त्वाचं आहे. यामध्ये महत्त्वाची योजना आणली गेली ती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. सगळ्या शेतकरी बांधवांना याच्यातून काही ना काही प्रमाणामध्ये थेट लाभ हस्तांतरण मिळत आहे. वार्षिक 6,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जात आहेत. त्यांच्या दैनंदिन कृषी खर्चासाठी ही एक मोलाची आर्थिक मदत ठरत आहे.
0: बरोबर. पुढचा विचार जर केला तर प्रधानमंत्री पीक विमा योजना, यामध्ये नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, पूर, गारपीट यामुळं झालेलं जे काही नुकसान आहे पिकांचं, त्या पिकाला विम्याचं संरक्षण मिळत आहे. सोबतच कमी प्रीमियममध्ये व्यापक विमा कवच जे आहे ते शेतकरी बांधवांना मिळत आहे, आणि त्यामुळं शेतकरी बांधव संध्याकाळी जेव्हा अंथरुणावर जातात तेव्हा निवांत झोपू शकतात की ठीक आहे बाबा, नैसर्गिक परिस्थिती आली तरी आपल्याला विम्याच्या रूपानं नुकसान भरून मिळणार आहे.
1: नक्कीच. आणि सॉइल हेल्थ कार्ड ही जी महत्त्वपूर्ण एक योजना आणली गेली होती की आपली जमीन ही महत्त्वाची आहे, आपली माती महत्त्वाची आहे, तिच्यामध्ये सातत्य टिकून राहणं किंवा चांगले गुणधर्म तिच्यामध्ये जोपासलं जाणं महत्त्वाचं आहे, त्या दृष्टीने सॉइल हेल्थ कार्ड हे

0: महत्त्वाची योजना आहे. यातून जमिनीची तपासणी करून मातीतल्या पोषक घटकांची माहिती दिली जाती आणि योग्य खतांचा वापर करायला ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची ठरते.
1: बरोबर आहे. दुसरा विचार जर करायला गेलो तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आहे, ज्या माध्यमातून पर ड्रॉप मोर क्रॉप या संकल्पनेवर भर दिलाय, ठिबक आणि तुषार सिंचनाला प्रोत्साहन दिलंय, सोबतच ई नाम आहे, देशभरातल्या कृषी बाजारपेठांना डिजिटल माध्यमातून जोडणारे व्यासपीठ आहे, शेतकऱ्यांना अधिक बाजारपेठ आणि चांगल्या किमती मिळवायला ई नाममुळे मदत झालेली आहे.
0: संतोषजी, किसान क्रेडिट कार्ड म्हणजे शेती उद्योगाला एक सातत्यपूर्ण म्हणजे एक पत पुरवठा होणं गरजेचं असतं आणि या दृष्टीने किसान क्रेडिट कार्डने एक महत्त्वाची एक
1: भूमिका निभावली,
0: भूमिका पार पाडलेली आहे किंवा एक भांडवल पुरवठ्यातली एक दरी कमी केलेली आहे. उपलब्ध म्हणजे कर्ज उपलब्ध झाल्यानंतर ते योग्य वेळेस त्याची रक्कम शेतकरी बांधवांना मिळती आहे आणि याचा उपयोग याचा कमी व्याजदर, सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्धता आणि यामुळं पशुपालन, मत्स्य व्यवसाय या क्षेत्रालाही आता या कर्ज सुविधेचा लाभ मिळतोय. आणि खाद्यतेलाच्या बाबतीत अजूनही आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात होती आहे, पण खाद्यतेल आयात कमी करण्यासाठी तेलबिया उद्योग आणि पाम तेलाची आयात कमी करण्याच्या दृष्टीने आणि खाद्यतेलाची गरज भागवण्याच्या दृष्टीने ऑइल पाम लागवडीलाही प्रोत्साहन आता आपली आपलं शासन आता आपल्याला
1: देत आहे. आता कृषी पायाभूत सुविधेच्या बाबतीत जर विचार करायला गेलो ना तर गोदामं असतील, कोल्ड स्टोरेज असेल, प्रक्रिया केंद्र असेल, ही उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य दिलं जातंय, अनेक ठिकाणी दिलं गेलंय. शेतमालाची नासाडी कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतोय आणि त्यासोबतच फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, यामध्ये शेतकऱ्यांना संघटित करायचंय, सामूहिक खरेदी विक्री करायची आहे आणि बाजारात सौदेबाजीची क्षमता वाढवायची, अशा पद्धतीनं FPO अभियान आहे, डिजिटल कृषी अभियान आहे की ड्रोन, उपग्रह तंत्रज्ञान, मोबाईल ॲप्स आणि डिजिटल डेटाचा वापर, सोबतच आधुनिक आणि अचूक शेतीला चालना यामुळं मिळणार आहे.
0: नक्कीच संतोषजी, थोडक्यात जर गोषवार आपल्याला जर पाहायचा झाला तर केंद्र सरकारच्या या कृषी धोरणांचा थेट आर्थिक लाभ सिंचन असेल, विमा असेल, डिजिटल बाजारपेठ, माती परीक्षण, स्वस्तात कर्ज पुरवठा, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान आधारित शेती या 8 प्रमुख बाबींवर विशेष भर देण्यात आलेला आहे आणि यामुळे निश्चितच उत्पादन वाढ, बाजारपेठेपर्यंतची पोहोच आणि जोखीम व्यवस्थापन सुधारण्यात आपल्याला फार मोठी मदत या शासन धोरणातून आता होणार आहे.
1: नक्की संकुशी, म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे हे आपल्याला यातून लक्षात येत आहे. पण सोबतच बऱ्याच वेळेस होतं असं की आपले शेतकरी बांधव एकच एक पीक करतात आणि त्या माध्यमातून खरं तर कधी कधी शेतकरी बांधवांचं नुकसान होतं. म्हणजे आपण दोघे शेतकरी आहोत तर शेतकऱ्यांच्या जे काही दुःख आहे ते आपल्याला जवळून बघायला मिळतात. पण गंमत होते कधी कधी अशी अंकुशजी की कांदा ला या वर्षी चांगला भाव मिळाला की पुढल्या वर्षी सगळे शेतकरी बांधव कांद्याच्याच मागे लागतात आणि मग कांदा मोठ्या प्रमाणामध्ये जर का मार्केटमध्ये आला तर साहजिकच भाव पडणार आहे. कांदा जर का स्टॉक केला तर यावर्षी जर विचार केला ना आपण तर स्टॉक केलेला कांदासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सडला आणि खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचं नुकसान झालं आणि भाव वाढला नाही. गेल्या वर्षी भाव वाढला नाही, यावर्षी भाव वाढला नाही. मग आता कांद्यापेक्षा इतर काही पर्याय आहेत का ते शेतकरी बांधवांनी केले पाहिजेत, किंवा शेतकरी बांधव कधी कधी खूप मोठ्या प्रमाणात कांदा करतात आणि मग स्वतः नुकसान ओढून घेतात, त्यापेक्षा एकात्मिक शेती पद्धती राबवली आहे. आपल्याकडे 5 एकर जमीन आहे आणि आपण अर्धा अर्धा एकर क्षेत्रावर 10 प्रकारची पिकं केली आणि 2 पिकात नुकसान झालं तर बाकीच्या 8 पिकं त्या 2 पिकांचं नुकसान भरून काढतात ना.
0: नक्कीच. आणि आंतरपीक पद्धत किंवा मिश्र पीक पद्धत ही सुद्धा एक फार महत्त्वाची गोष्ट आहे ज्याच्याकडे आजही शेतकरी बांधव पाहिजे तेवढं लक्ष देत नाही आणि असा शेतकरी बांधवांचा समज असतो की एका पिकाचा वासवा दुसऱ्या पिकावर पडतो त्याच्यामुळे दुसऱ्या पिकाचं मुख्य पिकाचं उत्पादन घटतं. पण वास्तविक पाहता आता ऊसामध्ये कांद्यासारखं पीक असेल किंवा तुरीमध्ये सोयाबीन सारखं पीक असेल किंवा मूग आणि उडदासारखं पीक असेल, असे यशस्वी प्रयोगही आता झालेले आहेत आणि त्याचा एकमेकाच्या वाढीसाठी, उत्पादन वाढीसाठी सकारात्मक असा परिणाम असा होतो.
1: आता लेयर फार्मिंग शेतकरी बांधवांनी सुरू केली आहे. म्हणजे असं आहे की एका बाजूला बघितलं तर शेतकरी

0: प्रचंड यशस्वी झाले. आणि एका बाजूला कधी कधी आपण दुसरी बाजू जर बघतो ना, तर कधी कधी शेतकरी अयशस्वी झालेला दिसतो. या टप्प्यावर असं वाटतं की जो शेतकरी यशस्वी झाला त्यालाही त्याने भेटावं, म्हणजे नवीन शेती करणारी जी लोकं आहेत त्यांनी, जो यशस्वी झाला त्यालाही भेटावं, जो अयशस्वी झाला त्यालाही भेटावं, आणि दोघांना भेटून हा अयशस्वी झालेल्या शेतकऱ्यांनी काय चुका केल्या त्या करू नयेत, आणि यशस्वी झाल्यानंतर काय मार्ग स्वीकारला तो निवडावा, आणि मग त्या पद्धतीने जाता येईल. आता सोबतच आपला विषय झालाच की दुग्ध व्यवसाय असेल, शेतीपूरक व्यवसाय असेल, पशुपालन असेल, यामध्ये प्रचंड खूप चांगल्या योजना आता सरकारने आणलेल्या आहेत की ज्या माध्यमातून शेतकरी कर्ज काढू शकतात आणि ते कर्ज हळूहळू फेडू शकतात आणि त्या माध्यमातून खूप चांगलं उत्पादन ते मिळवू शकतात आणि आपली जी आर्थिक भरभराट आहे ती आपण या ठिकाणी करू शकतो. कांद्याच्या बाबतीतला विषय होता तेव्हाच आल्याच्या बाबतीतला आठवलं होतं अंकुशजी की 3-4 वर्ष झाले प्रचंड भाव मिळाला आल्याला, लगेच सगळे शेतकरी बांधव आल्याकडे वळाले आणि मग त्या आल्याचे भाव कमी झाले. असे अनेक पीक आहेत. जिरॅनियम एक ऑइलचं पीक आहे, सुगंधी तेलाचं, तर हे जिरॅनियम प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झालं एका काळी 4-5 वर्षापूर्वी, आणि मग सगळे शेतकरी तिकडे वळाले, तेलाचे युनिट वगैरे टाकले प्रचंड पैसे खर्च करून, त्या तेलाचे भाव कमी झाले कारण उत्पन्न वाढलं.
1: नक्कीच. आणि आयडॉल शेतकरी सुद्धा
0: आता तेलाचे भाव कमी झाले, शेतकऱ्यांनी जिरॅनियमची शेती बंद केली, आता पुन्हा तेलाचे भाव वाढले. आता त्यातले काही हुशार शेतकरी आहेत ना, त्यांनी ते तेलाचं उत्पादन पुन्हा सुरू केलंय. आता शेतकरी बांधवांना समजलं, आपण वयाने लहान होतो ना तेव्हा कोरफडीच्या बाबतीतही असंच झालं होतं.
1: कोरफडीचा प्रयोग एक फार मोठ्या प्रमाणात केला गेला आणि नंतर त्याची बाजारपेठ अचानक कोसळली.
0: तर ही ह्या ज्या गोष्टी आहेत ना, यातून खरं शेतकरी बांधवांनी शिकलं पाहिजे.
1: आता सकारात्मक आपल्या जिल्ह्यामधलेच उदाहरणं आहेत, मग राहुल रसाळजी असतील किंवा श्रद्धा ढवणताई असतील ज्यांनी गोपाळ रत्न पुरस्कार मिळवलेला आहे, किंवा आपल्या जिल्ह्यातलेच विठ्ठलजी असावा यांच्यासारखे शेतकरी बांधव असतील ज्यांनी नवीन तंत्रज्ञान त्याच्यामध्ये विकसित करत आहेत, तर असे अनेक उदाहरणं सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि शेतकरी बांधवांसाठी एक आयडॉल्स असे हे उभे आहेत आणि निश्चितच अशा शेतकरी बांधवांच्या मुलाखती किंवा त्यांचं मार्गदर्शन सुद्धा आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवत असतो.
0: खूप चांगले शेतकरी आहेत जे आकाशवाणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतात. जसं तुम्ही राहुल रसाळांचं नाव घेतलं, श्रद्धा ढवणांचं नाव घेतलं, फुल शेती असेल किंवा फळबाग लागवड असेल, यामध्ये नाथा देशमुख आहेत, डॉक्टर दत्तात्रय वने आहेत ज्यांनी पाण्याच्या बाबतीत प्रचंड काम केलं, प्रचंड संशोधन केलं.
1: असे अनेक उदाहरणं आपल्या नगर जिल्ह्यातले आहेत, आपण नाव घ्यायला खरं तर कमी पडू असे इतके आयडॉल्स आपल्याकडे उभे आहेत.
0: उलट तुम्ही जसं म्हणलात नाव घ्यायला कमी पडू, पण आणखीन एक यानिमित्तानं आपल्या शेतकरी बांधवांना सांगावं असं वाटतं की मध्ये आपण किसान दिन साजरा केला आकाशवाणी अहिल्यानगरच्याच कॅम्पसमध्ये, आणि त्या ठिकाणी आपण 60-70 शेतकरी बांधवांना आपण सन्मानित केलं, त्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित केलंय आणि तो त्यांचा प्रचंड मोठा गौरव आहे. मग काही महिला शेतकरी असतील, काही पुरुष मंडळी असतील, त्यांचा सन्मान आपण केला, जेणेकरून त्यांची दखल आपण मुलाखतीच्या माध्यमातून घेतोच, पण सोबतच त्यांची दखल आपण सन्मान करून सुद्धा घेतलेली आहे. म्हणजे हे चीज आहे त्या शेतकरी बांधवांच्या कामाचं. त्यांचं त्यांनी इतकं मोठं काम केलेलं आहे की त्यांचा सन्मान आकाशवाणीला करावंसं वाटणं हे त्यांच्या कामाचं चीज आहे.
1: नक्कीच, त्यांच्या कामाची एक पोच
0: पावती आहे. बरोबर.
1: नक्कीच संतोषजी, हा न संपणारा विषय आहे, पण आजच्या कार्यक्रमातही आपण एक नवीन तंत्रज्ञान, उत्पादकता वाढीसाठी सघन कपाशी लागवड याविषयीची मुलाखत आजच्या कार्यक्रमामध्ये आपण शेतकरी बांधवांना ऐकवणार आहोत. मुलाखत आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कापूस सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर भाऊसाहेब पवार यांची मुलाखत घेतली आहे अंकुश जोशी यांनी. ऐकूयात.
0: नक्कीच ऐकूयात.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कापूस उत्पादन आपल्याकडे पारंपरिक घेतलं जातं. देशी वाण सुरुवातीला होते आणि त्यावेळेस 4x4 फूट अंतरावरती कपाशी लागवडीची आपल्याकडे शिफारस होते. काळ बदलत गेला, परिस्थिती बदलत गेली आणि त्याचप्रमाणे कपाशीच्या लागवडीच्या अंतरामध्येही बदल होत गेले. आज बीटी वाण आपल्याकडे प्रचलित आहे आणि या बीटी वाणांच्या लागवडीच्या अंतरांमध्ये बहुतेक वेळा शेतकरी बांधवांचं विचलच अवस्था असते. याच बीटी कपाशी वाणाच्या उत्पादकता वाढीसाठी सघन कपाशी लागवड तंत्र

0: ज्ञान याविषयी आज आपण आजच्या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कापूस सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर भाऊसाहेब पवार सर. नमस्कार सर, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार सर.
0: सर, कपाशी आपल्या शेतकरी बांधवांचं एक आवडतं नगदी पीक आहे आणि यामध्ये आता आपण विद्यापीठाच्या द्वारे सघन कपाशी लागवडीची शिफारस करत आहात. सुरुवातीला आपण सांगूयात की सघन कपाशी लागवड म्हणजे नेमकं काय.
1: कपाशीची लागवड कमी अंतरावर करून एकरी झाडांची संख्या वाढवणे याला.
0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कापूस उत्पादन आपल्याकडे पारंपरिक घेतलं जातं. देशी वाण सुरुवातीला होते आणि त्यावेळेस 4x4 फूट अंतरावरती कपाशी लागवडीची आपल्याकडे शिफारस होते. काळ बदलत गेला, परिस्थिती बदलत गेली आणि त्याचप्रमाणे कपाशीच्या लागवडीच्या अंतरामध्येही बदल होत गेले. आज बीटी वाण आपल्याकडे प्रचलित आहे आणि या बीटी वाणांच्या लागवडीच्या अंतरांमध्ये बहुतेक वेळा शेतकरी बांधवांचं विचलन अवस्था असते. याच बीटी कपाशी वाणाच्या उत्पादकता वाढीसाठी सघन कपाशी लागवड तंत्रज्ञान याविषयी आज आपण आजच्या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कापूस सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर भाऊसाहेब पवार सर. नमस्कार सर, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार सर.
0: सर, कपाशी आपल्या शेतकरी बांधवांचं एक आवडतं नगदी पीक आहे आणि यामध्ये आता आपण विद्यापीठाच्या द्वारे सघन कपाशी लागवडीची शिफारस करत आहात. सुरुवातीला आपण सांगूयात की सघन कपाशी लागवड म्हणजे नेमकं काय.
1: कपाशीची लागवड कमी अंतरावर करून एकरी झाडांची संख्या वाढवणे याला सघन कपाशी लागवड म्हणतात. सरांनी सांगितल्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीत आपण 120x60, 150x60 सेंटीमीटर किंवा 180x60 सेंटीमीटर ह्या अंतरावर कपाशी लागवड करत होतो. आपल्या प्रति एकरी झाडांची संख्या 4000 ते 7000 पर्यंत असायची. परंतु सघन कपाशी लागवडीमध्ये आपण 90x15 सेंटीमीटर एवढ्या कमी अंतरावर कपाशी लागवड करतो. या कमी अंतरावर कपाशी लागवड केल्याने एकरी झाडांची संख्या जवळपास 29000 ते 30000 पर्यंत वाढते आणि ह्या वाढलेल्या संख्येमुळे आपल्या उत्पादनात वाढ होते.
0: नक्कीच सर. आता सघन कपाशी लागवडीमध्ये आपण 90x15 सेंटीमीटर अंतरावरती लागवडीची शिफारस करत आहात म्हणजे निश्चितच जमिनीचीही त्याचप्रमाणे तयारी आपल्याला यासाठी असावी लागणार आहे. नेमकी आता ही सघन लागवडीसाठी मग जमिनीची पूर्व मशागत, जमिनीची पूर्वतयारी कशी असावी, काय सांगाल सर.
1: कपाशी हे झाड जर आपण बघितलं, त्याची मुळं जी असतात 90 ते 100 सेंटीमीटर इतक्या खोलीपर्यंत जातात. त्यामुळे कपाशी लागवड करताना आपल्या मध्यम ते भारी जमीन आवश्यक आहे. हलक्या पाणथळ जमिनीत लागवड करू नये, कारण की मुळांची वाढ व्यवस्थित होत नाही, आपल्याला अपेक्षित उत्पन्न भेटत नाही. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याची मुळं खोल जात असल्यामुळे आपल्याला खोल नांगरणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे उन्हाळ्यात एक खोल नांगरणी करावी, त्यानंतर 2 ते 3 वखराच्या पाळ्या दिल्यानंतर आपण कपाशी लागवड केली करता येते. आत्ताच्या काळात शक्यतो आपल्या नगर जिल्ह्याचा विचार जर केला तर आपण जी डीप ब्लॅक सॉईल म्हणतो, आपण एक काळ्या जमिनीत कपाशी लागवड करतो आणि आत्ता काय झाले की आपल्या मातीमध्ये कर्बाचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे जेव्हा आपण नांगरणी करतो तर आपली ढेकळांची जी साईज असते ती मोठी असते. त्यामुळे शेतकरी रोटावेटर वापरण्यामागं फार आहेत, म्हणजे रोटावेटर वापरतात शेतकरी. परंतु ह्या मातीमध्ये काय होतं की जेव्हा आपण रोटावेटर वापरतो तर 50 ते 60 सेंटीमीटरच्या अंतरावर एक मोठा कडक थर तयार होतो. आपल्याला मी आत्ता मागं सांगितलं कपाशीची मुळं 100 सेंटीमीटर खोल जातात, त्यामुळे रोटावेटरचा वापर करताना थोडीशी काळजी घेणं आवश्यक आहे.
0: नक्कीच. म्हणजे शेतकरी बंधूंना आपल्याला जमीन मशागतीसाठी रोटावेटर अत्यंत सोपं वाटलं असलं, म्हणजे उपयुक्त वाटत असलं, तरी त्याचे काही दुष्परिणाम आहेत जेणेकरून योग्य परिस्थितीमध्येच रोटावेटर वापरण्याची शिफारस आज आपल्याला सर करत आहेत. सर, पण आता सघन कपाशी लागवडीमध्ये आपण 90x15 सेंटीमीटर हे अंतर सांगितलं, पण आपल्याकडच्या जर जमिनी बघितल्या तर वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी आपल्याकडे असतात, तर मग जमीन परतवे या अंतरामध्ये आपल्याला काही बदल करावा लागेल का.
1: आता आपल्या शेतकऱ्यांनी ज्यांची जमीन मध्यम आहे, लाल माती आहे, थोडक्या जमीन जास्त भारी नाही, तर ते 90x15 सेंटीमीटर अंतरावर काम म्हणजे लागवड करू शकतात. परंतु काही शेतकरी आहे यांची जी जमीन फार कसदार आहे, फार काळी आहे, त्यांना 90x15 सेंटीमीटर अंतर हे फार कमी असतं, कारण कपाशी वाढ जास्त होती. तेव्हा आपण 90x30 ह्या अंतरावर आपण कपाशी लागवड करतो. लागवड करताना आपल्याला सरीवरांबरोबर लागवड करायची आहे, परंतु जी सरी जी आहे ती उथळ पाहिजे. आता आपला जो भाग आहे नगर जिल्ह्यातला, इथं ऊस केला जातो आणि आपले जे ट्रॅक्टर चालवणारे लोक आहेत त्यांना म्हणजे मोठी सरी करायची हे आहे. पण काय होतं, जेव्हा आपण मोठी सरी करतो ना तर कपाशीची अवस्था वाढ होते, त्यामुळे उथळ सरीवरच आपल्याला कपाशीची लागवड करायची आहे.
0: सर, या सघन कपाशी लागवडीची उत्पादकता नेमकी मग कशी वाढते, किती प्रमाणात वाढते.
1: समजा तुम्ही 90x15 ह्या अंतरावर जर कपाशी लागवड केली तर तुम्हाला 29000 ते 30000 रुपये बसतात. एका रोपाला तुम्हाला 100 ग्रॅम जरी कपाशी भेटली तरी 20 क्विंटल प्रति एकरीपर्यंत उत्पादन द्यायची क्षमता आहे. जर तुम्ही 90x30 जरी केलं, एका झाडाला 15 बोंड जरी

0: भेटली आणि तुम्हाला एका झाडापासून 150 ग्रॅम जरी कापूस भेटला तरी 21 ते 22 क्विंटल उत्पन्न भेटणं सहज शक्य आहे.
1: सर, सघन कपाशी लागवडीच्या पद्धतीचे एकंदरीत फायदे शेतकरी बांधवांना जर समजून सांगायचे असतील तर काय सांगाल सर?
0: तर सघन कपाशी लागवडीमध्ये सर्वात पहिला फायदा म्हणजे आपलं उत्पन्न निश्चितच वाढणार आहे. दुसरी गोष्ट अशी होती की ह्याच्यामध्ये आपलं जे पीक आहे 150 ते 160 दिवसात पूर्ण होतं आहे. आता आपण जेव्हा पारंपरिक पद्धतीने कपाशी लागवड करतो तर वर्षभरात आपल्याला फक्त एकच पीक घेता येतं, परंतु सघन कपाशी लागवडीमध्ये लवकर पीक तयार झाल्यामुळे आपण दुसरे पीक, जसं आपल्याकडे आपल्या भागात लोक कपाशीनंतर आता कांदा घेत आहे, तर दुसरे पीक घेणं सहज शक्य आहे. त्यानंतर तिसरं आहे बोंडअळीचा प्रादुर्भाव. गेल्या 4 ते 5 वर्षात बोंडअळीचा फार मोठा प्रादुर्भाव कपाशीमध्ये दिसून येत आहे. तर ही बोंडअळी आहे ही हिवाळी कीटक आहे, म्हणजे जेव्हा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ह्याचा प्रभाव खूप जास्त वाढतो. जर सघन कपाशी लागवडीमध्ये काय होतं की 150 ते 160 दिवसात तुमची कपाशी पूर्ण होते, म्हणजे हिवाळा सुरू व्हायच्या सुरुवातीलाच म्हणजे ऑक्टोबरपर्यंतच आपलं बहुतेक उत्पन्न आपल्याला भेटलेलं असतं. त्यामुळे जर गुलाबी बोंडअळीचं जे नुकसान आहे त्याच्यामध्ये तुलनेने कमी होतं. आणि भविष्यात काय होतं की आज आपण पाहत आहे की मजुरांचा फार खर्च होत आहे. मजूर जर तुम्ही घेतले 15 रुपये किलो 20 रुपये किलो देऊनसुद्धा आपल्याला मजूर भेटत नाही. म्हणजे थोडक्यात आपलं जो उत्पन्न आहे ह्यातलं जवळ 25-30% उत्पन्न आपल्या फक्त मजुरीवर जाते. म्हणजे भविष्यात आपल्याला यांत्रिकीकरणाकडे जाणं गरजेचं आहे. आणि जर आपल्याला यांत्रिकीकरणाने म्हणजे यंत्राच्या मदतीने जर आपल्याला कपाशीची वेचणी करायची असेल तर सघन लागवड पद्धतीला पर्याय नाही. तर अशा पद्धतीने ह्या सर्व बाबींमुळे सघन लागवड पद्धती शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
1: नक्की सर. म्हणजे शेतकरी बंधूंनो, उत्पादनामध्ये उत्पादनाच्या गुणवत्तेमध्ये वाढ होणार आहे आणि त्याचबरोबर पिकाचा कालावधी कमी झाल्यामुळं कीड आणि रोगांचा प्रादुर्भावही कमी होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दुसरं पीकसुद्धा आपल्याला या कपाशीनंतर घेता येणार आहे आणि त्याही दृष्टीने आपला आर्थिक फायदा निश्चितच आणखीनही वाढणार आहे. त्याच्यामुळं अनेक फायदे आज आपल्याला सघन कपाशी लागवडीच्या या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणार आहेत आणि अशी शिफारस आज विद्यापीठाच्या वतीने आज पवार सर आपल्याला करतायत. सर, जाता जाता थोडक्यात या सघन कपाशी लागवडीच्या विषयी शेतकरी बांधवांना आपल्या शब्दात काय सांगाल सर?
0: तर शेतकरी मित्रांनो, सघन कपाशी लागवड ही केवळ कमी अंतरावर करायची शेती नसून ती योग्य वाणाची निवड करणे, वैज्ञानिक वाढ व्यवस्थापन करणे, गळ फांदी कापणे, शेंडा खुडणी करणे किंवा वाढ नियंत्रकाचा संतुलित वापर करणे या सर्वांचा समन्वय साधून एक आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान पद्धती आहे. त्यामुळे या तंत्राचा आपण जर वापर केला तर निश्चितच आपली उत्पादकता वाढून आपल्याला अधिक नफा मिळणे शक्य होणार आहे.
1: निश्चितच सर, अधिक नफा मिळणं शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे आणि शेतीतून आर्थिक नफा जर वाढवायचा असेल तर अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आज आपल्याला शेती क्षेत्रामध्ये आणण्याची अत्यावश्यकता आहे. शेतकरी बंधूंना आज आपल्याला उत्पादकता वाढीसाठी सघन कपाशी लागवड तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन करत होते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कापूस सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर भाऊसाहेब पवार सर. पवार सरांकडून तुम्हाला जर आणखीन काही शंका निरसन करायचं असेल, त्यांच्याकडून काही मार्गदर्शन हवं असेल तर त्यासाठी सरांचा मोबाईल नंबर आहे 75-88-60-40-90. पुन्हा एकदा 75-88-60-40-90. सर, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा उत्पादकता वाढीसाठी सघन कपाशी लागवड तंत्रज्ञान आपल्या शेतकरी बंधूंना समजून सांगितलं त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, उत्पादकता वाढीसाठी सघन कपाशी लागवड याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कापूस सुधार प्रकल्पातले वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर भाऊसाहेब पवार यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.

0: श्रोते हो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकलात. सादर करते होते सुदाम बटुळे. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्य नगर केंद्र. रात्रीचे 8:01 झालेलं आहे. ऐकूयात काही निवेदनं.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
2: रेटिनाचं ऑपरेशन, लेजर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया,
1: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
5: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
6: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
5: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
7: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,
8: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
7: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
9: ऐक,
10: काय झालं?
9: अगं, हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
10: आहे. अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
9: हो ना,
10: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
9: कुठे भेटतील त्या?
10: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
9: आणि फोन नंबर
10: 93-72-99-29-36.
9: 93-72-99-29-36.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 8:05 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। फ्रान्समध्ये जी 7 परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी। महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात केवळ 27.4% मिलीमीटर पावसाची नोंद। शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला। अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी। जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण। आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत। फ्रान्समध्ये एव्हियन इथं नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत। या परिषदेत

जगभरातल्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. G7 परिषदेत सहभागी होण्याची प्रधानमंत्र्यांची ही 13वी वेळ आहे. या परिषदेत ते ग्लोबल साऊथ देशांचे मुद्दे उपस्थित करतील, त्यामुळे भारतासाठी ही महत्वाची परिषद आहे. या परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी कॅनडा, ब्रिटन यांच्या प्रधानमंत्र्यांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ते उद्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन रशिया संघर्षात लक्ष घालावं अशी इच्छा युरोपियन राष्ट्रांनी आज एव्हियन इथं सुरू असलेल्या G7 परिषदेत व्यक्त केली. रशिया युक्रेन युद्धात आपण लक्ष घालू, तसंच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करू, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितलं. या युद्धामुळे अमेरिकेवर फारसा परिणाम झाला नाही, असं ते म्हणाले. मात्र या युद्धात झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात केवळ 27.4% मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला महाराष्ट्र शासनानं दिला आहे. या 15 आठवड्यात सरासरी 103.8% मिलीमीटर पावसाची नोंद होत असते. त्या तुलनेत राज्यात कमी पाऊस पडल्याचं आज मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आलं. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू होण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात 18 जूनपासून पावसाला सुरुवात होईल, असंही बैठकीत सांगण्यात आलं. शेतकऱ्यांनी पावसाची स्थिती पाहून शेतीची कामं हातात घ्यावी, असं आवाहनही करण्यात आलं आहे. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारनं घेतला. त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल, असं इराणनं म्हटलं आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघशी म्हणाले की इस्रायलनं लेबनॉनवर ठेवलेला ताबा हा अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचं उल्लंघन ठरेल. अंतिम करारात लेबनॉनचा समावेश आहे की नाही हे अमेरिकेनं स्पष्ट केलेलं नाही, असं अराघशी म्हणाले. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्यू यांनी काल या कराराला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय म्हटलं होतं. इस्रायलचे स्वतःचे प्राधान्यक्रम असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्ज विरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, AI तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहनं यांसारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत इंधन तेलांच्या दरांनी आज गेल्या 3 महिन्यातला तळ गाठला. होर्मुझच्या सामुद्र दोन्हीतून इंधन तेलाची वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता लक्षात घेऊन तेल कंपन्यांनी दर कमी केले. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 2.7% घसरून प्रति बॅरल 80 अमेरिकन डॉलर आणि 89 सेंट्स इतके झाले. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या कच्च्या तेलाचे दर 3.1% घसरून प्रति बॅरल $78.25 आले. FIH हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला, तर जपानसाठी हिरामित्सू आईनं 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. काँग्रेस जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय

0: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकी यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज, वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळ यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज केला होता असा जबाब सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या MP MLA न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्यकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कैद्यांना बंधनकारक नव्हतं, त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता असंही सात्यकी सावरकर म्हणाले. राजगुरू, बटुकेश्वर दत्त, अशफाक उल्ला खान अशा यांनी अशा प्रकारच्या दयेचा अर्ज केला नव्हता असंही ते जबाबात म्हणाले. 2016-17 आणि 2017-18 या आर्थिक वर्षात येस बँकेच्या कर्जाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने मुंबई, खंडाळा आणि दिल्ली इथं 17 ठिकाणी छापे टाकले. सुरक्षा ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, सुरक्षा रियालिटी लिमिटेड, ख्याती रेल्टल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या कार्यालयावर त्यांचे प्रवर्तक, संचालक आणि कर्मचाऱ्यांवर तसंच येस बँकेच्या माजी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी हे छापे टाकण्यात आले. चालू खरीप हंगामातल्या पीकस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. एल निनोचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन कापूस उत्पादन वाढवणं, डाळींच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवणं तसंच कमी पावसाच्या जिल्ह्यांसाठी आधीच योजना तयार करणं या बाबींवर चौहान यांनी बैठकीत भर दिला. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. तृणमूलच्या 20 खासदारांनी नॅशनलिस्ट सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये सहभागी झाल्याचा निर्णय 2 दिवसांपूर्वी जाहीर केला होता. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास विशेष पथकानं सुरू केला आहे. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. दार्जिलिंगच्या डोंगराळ भागातल्या गोरखा समुदायाचे बऱ्याच काळापासून प्रलंबित राहिलेले प्रश्न लवकरच संविधानाच्या चौकटीत राहून सोडवले जातील असं पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी म्हटलं आहे. ते आज दार्जिलिंग जिल्ह्यात कुरसुंग इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते. गोरखालँड प्रांतातल्या प्रशासनामधल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्समध्ये G7 परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरच्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात केवळ 27.4 mm पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश 1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:15 प्रसारित करीत आहोत उद्योग विश्व. यात अहिल्यानगर इथल्या महिला उद्योजिका भूपाली निसळ यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादर करते आहेत सुदाम बटुळे.

0: या कार्यक्रमाच्या या पहिल्याच भागात तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. श्रोते हो, आजच्या पहिल्याच भागामध्ये आपण आपली एक व्यावसायिक मैत्रीण भूपाली निसळ हिला भेटणार आहोत. अहिल्यानगर MIDC मध्ये तिची DSN इंटिग्रेट नावाची कंपनी आहे आणि गेल्या 15 ते 16 वर्षापासून यशस्वीरित्या ती ही कंपनी चालवते आहे. तेव्हा आता मारूया तिच्याशी गप्पा. तेव्हा भूपालीताई, स्वागत आहे कार्यक्रमात तुमचं.
1: धन्यवाद.
0: अगदी सुरुवातीला मला तुम्हाला असं विचारायचं आहे की व्यवसाय तर तुमचा आहेच नगर MIDC मध्ये, पण हा व्यवसाय तुम्ही आत्ता सुरू केला आहात, पण बालपणापासून तुमचं कसं होतं घरातलं वातावरण किंवा शिक्षण कुठे झालंय तुमचं?
1: शाळेचा रोल म्हणाल तर शिक्षण म्हणण्यापेक्षा एक लीडर बनवण्यासाठी किंवा काहीतरी करून बघण्याची एक उर्मी असते, त्याला एक पाठबळ मिळणं जे असतं
0: बरोबर,
1: त्यासाठी शाळेचा रोल नक्कीच आहे. म्हणजे तेव्हा मला जे जे म्हणून करावं वाटलं ते ते मी केलं आणि ते ते मला शाळेनी करू दिलं.
0: हा, हे महत्वाचं.
1: त्यामुळे ती मानसिकता असते की नाही मला हे करून बघायचंय, नाही जमलं तर नाही जमलं, जमलं तर छानच.
0: अच्छा, म्हणजे शाळेत वेगळे काही प्रयोग करता आले?
1: शाळेत तर मी शिक्षण वगैरे तर ठीक आहे ते तर होतच, पण बाकी पण सगळ्या फील्ड्स मध्ये किंवा स्पोर्ट्स असतील. एखादं उदाहरण द्यायचं तर मी सगळे खेळ खेळले मला जेवढे शक्य होते तेवढे, आणि स्टेट लेवलच्या मॅचेस होत्या हॉकीच्या, आणि शाळेची टीम पाठवायची होती. तोपर्यंत हॉकीची टीमच नव्हती.
0: अच्छा.
1: आणि सर आले, खोसे सर म्हणून होते ते, आले वर्गात आणि म्हणे की परवापासून प्रवराला मॅचेस होत्या, प्रवराला मॅचेस आहेत हॉकीच्या स्टेट लेवलच्या, तर आपल्याला टीम घेऊन जायचंय, तर कोण कोण खेळणार? तर मी आपला हात वर केला.
0: बरं, तोपर्यंत प्रॅक्टिस नाही,
1: तोपर्यंत हॉकी स्टिक धरले पण नव्हती हात.
0: बापरे,
1: असे प्रयोग खूप केले.
0: अच्छा.
1: आणि ते करता आले मला शाळेमुळे.
0: शाळेमुळे करता आले आणि बीज जे शाळेतच रोवलं जातं ना आपल्यामध्ये, ते याच गोष्टींनी रोवलं जातं. आणि
1: पाहण्याचा कॉन्फिडन्स,
0: हा, करून पाहण्याचा कॉन्फिडन्स आणि तो जो एक स्वभाव आहे तो नंतरच्या या आयुष्यामध्ये उपयोगी पडतो.
1: नक्कीच पडतो.
0: अगदी खरंय.
1: व्यवसायाच्या दृष्टीने बोलायचं झालं तर लहानपणापासून मी घरात व्यवसायच पाहिलेला आहे.
0: अच्छा.
1: म्हणजे माझे आजोबा जे होते त्यांचं पाक्षिक होतं, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातलं एकमेव पाक्षिक संदेश नावाचं.
0: बरं.
1: ते आमच्या वाड्यामधनं प्रकाशित व्हायचं.
0: बरं.
1: त्यानंतर माझे बाबा कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये होते, प्रायव्हेट बंगलोज मंदिर हे त्यांची खासियत होती. माझा काका, आम्ही एकत्र कुटुंबात मोठी झाली आहे मी. माझ्या काकाचा वॉटर फाउंटन्स आणि रोड सिग्नल्सचा व्यवसाय होता.
0: अच्छा.
1: त्यामुळे मी लहानपणापासून व्यवसायच बघत आले आहे घरामध्ये. आणि माझं शिक्षण म्हणाल तर माझं इंजिनिअरिंग झालं आहे मेकॅनिकल फील्डमध्ये, आणि त्यानंतर मग मी काही वर्ष नोकरी करून मग माझ्या व्यवसायाकडे वळले.
0: अच्छा. व्यवसाय तुम्ही सुरू केलात पण मग याच फील्ड मधला जॉब केलात का मग सुरुवातीला तुम्ही?
1: मुळामध्ये जॉब करण्याचं कारण असं होतं की घरात बऱ्याचशा अडचणी होत्या, काही मोठे प्रॉब्लेम चालू होते घरामध्ये, त्यामुळे मी पास आउट झाल्यानंतर जवळपास 8 वर्ष मी या फील्ड पासून लांब होते, मेकॅनिकल फील्ड पासून.
0: बरं.
1: आणि मधल्या काळामध्ये माझे वडील गेले, त्यांचा व्यवसाय मला 3 ते 4 वर्ष सांभाळावा लागला.
0: बरं.
1: त्यामुळे झालं काय की मेकॅनिकल फील्डशी माझा तसा संपर्क तुटला होता, आणि अशी परिस्थिती होती की आता मी पैसे कमावणं, घर चालवणं खूप गरजेचं होतं. तर एकदम ह्या फील्डकडे कसं यायचं किंवा काय करायचं ह्यासाठी मी खूप संभ्रम होता माझ्या मनात की नेमकं मी काय करायचंय आता.
0: बरोबर.
1: तर कुठंतरी सुरुवात व्हायला पाहिजे आणि परत या फील्डकडे वळता यावं म्हणून त्या दृष्टीने मी थोडंसं जॉब पाहिले, नोकरी पाहिली. तर मला बेंगलोरची एक थर्ड पार्टी इन्स्पेक्शनची MNC आहे क्वेस्ट नावाची, तर तिथं मला ऍज अ सर्वेअर जॉब मिळाला.
0: अच्छा.
1: सर्वेअर म्हणजे कसं असतं की एखाद्या ठिकाणाहून जॉबची ऑर्डर दुसऱ्या ठिकाणी आलेली असते. एक उदाहरण देते की समजा MP मधनं एखाद्या माणसांनी नगरच्या एखाद्या कंपनीला ऑर्डर दिली की तू अमुक अमुक प्रोडक्ट मला बनवून हवंय, तर ऍज पर नॉर्म्स ते झालंय की नाही तर ते मी जाऊन चेक करायचं, आणि ते त्या पद्धतीने झालं असेल तरच ते डिस्पॅच होईल. तर त्या पद्धतीचं काम माझ्याकडे होतं. तर मी नगर जिल्ह्यासाठी सर्वेअर म्हणून काम केलं 1.5 वर्ष. आणि ह्या नोकरीचा मला फायदा असा झाला की मला नगर जिल्ह्यात सगळीकडे

0: फिरता आलं,
1: हा बरोबर.
0: अनेक प्रकारच्या कंपनी पाहता आल्या आणि मी सर्वेअर असल्यामुळं मला बिनदिक्कत कुठेही एंट्री होती. मी विचारेल त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला समोरचा बांधील असायचा, त्यामुळं मला माहिती घेता आली. नेमकं मार्केटमध्ये काय चालू आहे काय नाहीये हे बघता आलं. माझे स्वतःचे कॉन्टॅक्ट डेव्हलप झाले आणि त्याचा उपयोग मला पुढे मग
1: स्वतःच्या व्यवसायात झाला. म्हणजे जे काय काम तुम्ही केलं 1.5 वर्ष, त्या 1.5 वर्षाचा तुम्हाला पुढे अजूनही फायदा होतोय. वा. आणि मग स्वतःची कंपनी टाकावी असं केव्हा वाटलं त्याच्यानंतर?
0: मी जसं मगाशी सांगितलं की घरात ना मी पहिल्यापासून व्यवसायच बघत आलेली आहे, त्यामुळं एक मानसिकताच व्यवसायाचीच झाली होती. करायचं तर स्वतःचंच काहीतरी करायचं हे डोक्यात एकदम फिट होत. पण जसं मी म्हटलं की खूप कन्फ्यूज होते काय करायचं, आणि एक ठरवलं होतं. आता वडील तर गेले होते आणि आई करायची, तिचं मेडिकल शॉप होतं.
1: अच्छा.
0: पण मला असं वाटायचं की आईनी घर चालवण्यासाठी नाही काम केलं पाहिजे, तिने तिचा वेळ जाण्यापुरतं करावं, तेव्हा मला खूप गिल्टी वाटायचं खरं.
1: तुम्ही किती वर्षाच्या होते वडील?
0: मी 25 वर्षाची होते.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळे मी हे तर ठरवलं होतं की घरनं एक पैसाही घ्यायचा नाहीये, जे करायचंय ते स्वतःच्या हिमतीवर करायचंय. हे जॉब मधनं थोडेफार बाजूला टाकलेले पैसे आणि थोडंफार लोन करून किंवा ह्या पद्धतीने मी माझा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू करणं पण तसं सोपं नव्हतं. मी सर्च करत होते नेमकं काय करायचंय, कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट्स करायचे, प्रोडक्शनला जायचे की नाही हे पण मला माहीत नव्हतं.
1: बरोबर.
0: पण अचानक एक अपॉर्च्युनिटी आली. 2 मशीन्स विकायला होत्या, बेसिक मशीन्स ज्या असतात MIDC मध्ये, लेथ मशीन आणि ड्रिल मशीन, की ज्या अगदी बेसिक मशीन मानल्या जातात, तर तो सेटअप विकायला होता एका ठिकाणी. एक मुलगा असंच तो ते विकून त्याला जायचं होतं गावी. तर त्याला म्हटलं की मी तुझ्याच जागी, भाड्याचीच जागा होती, अगदी 8x10 पत्र्याची खोली होती.
1: बरं.
0: म्हटलं मी तुझ्याच जागेमध्ये हा कंटिन्यू करते आणि मला तर काही विकत घेणं शक्य नाहीये, तर मी तुला ह्याचं भाडं देईल.
1: बरं. मशीनचं पण?
0: मशीनचं.
1: अच्छा.
0: आणि जसे जसे माझ्याकडे पैसे येतील तसे जसे मी तुला देत जाईल.
1: बरोबर.
0: आणि मग मी परचेस करेन.
1: बरोबर.
0: तर तो तयार झाला लकीली.
1: वा.
0: आणि अशा पद्धतीने निदान माझ्याकडे सेटअप आला होता.
1: बरोबर.
0: की ह्याच्यावर आपल्याला पुढे काहीतरी करायचंय, इथपर्यंत मी आले होते.
1: आणि साधारण काय साल होतं ते, कधी सुरू झाली तुमची कंपनी?
0: साधारण 2010 आसपास.
1: अच्छा. बरोबर. पण मग तुम्ही अगदीच नवीन होता ते MIDC मध्ये, काम कशी मिळवली तुम्ही?
0: काम मिळवणं खूप कठीण गेलं. मुळामध्ये MIDC ला किंवा मेकॅनिकल फील्डला किंवा टेक्निकल फील्डला म्हणूया आपण, मुली पाहायची सवयच नाही.
1: हो, अगदी खरं.
0: तर पहिला लढा माझा तिथंच होता, जेंडरशीच होता. म्हणजे शॉप फ्लोअर वर जायचे तर सगळे बघायचे की अरे ही मुलगी कस काय आली, किंवा काम मागायला जायचे तर मुलींना टेक्निकल काय नॉलेज आहे, मुलींना कुठे इंजिनिअरिंग ड्रॉइंग कळतं, मुलींना कुठं मशीन ड्रॉइंग कळतं, तुला एवढं हेवी काम जमणार आहे का, तुला हे उचलता तरी येणार आहे का, अशा पद्धतीचे प्रश्न मला विचारले जायचे. त्या ह्याच्यामध्ये मी जसं मी ठरवलं होतं की घरनं पैसे घ्यायचे नाही, तसं मी अजून एक गोष्ट ठरवली होती की कुठेही वडिलांचं नाव वापरायचं नाही.
1: अच्छा.
0: म्हणजे मला काम मिळायचं असेल तर माझ्या कॅलिबरवर मिळालं पाहिजे. मी सुधाकर निसळांची मुलगी आहे म्हणून मला काम मिळावं ते मला अमान्यच होतं. त्यामुळे कोणी मला एखाद्या कंपनीत गेले आणि विचारलं की तू सुधाची मुलगी का, तर मी परत तिथं गेलेच नाही.
1: अच्छा.
0: कधीच गेले नाही. आणि माझ्या हिमतीवर जेवढी कामं मिळतील तेवढीच घ्यायची आणि त्या पद्धतीनेच पुढे जायचं हे मी ठरवलं होतं. मला पहिलं काम मिळायला जवळपास 6 महिने गेले.
1: बरं.
0: 6 महिन्यांनी मला पहिली ऑर्डर मिळाली.
1: अच्छा. पण मग त्या 6 महिन्यामध्ये तुम्ही काय करत होतात?
0: 6 महिने कसं होतं ना की MIDC जाऊन तर बसायचे, काम नव्हतं हातात. बरं. काम नाहीये किंवा कामाची अनिश्चितता होती.
1: बरोबर.
0: त्यामुळं वर्कर ठेवता येत नव्हतं कारण त्यांना पगार गुंठ देणं.
1: बरोबर.
0: त्यामुळं स्वतःनीच मशीनवर उभं राहायचं हे माहित होतं. त्यामुळं थोडीशी प्रॅक्टिस करणं किंवा काम शोधत फिरणं.
1: बरोबर.
0: हेच मी करत राहिले.
1: बरं.
0: आणि जी मला 6 महिन्यांनी ऑर्डर मिळाली ते एक स्पेसर, म्हणजे आपली बांगडी कशी असते तसे स्पेसर होते.
1: बरं.
0: तर ते 16 स्पेसर्सची ऑर्डर मिळाली फक्त 32 रुपयांची.
1: बरं.
0: पण त्यांनी पण मी इतकी

0: झाली.
1: बरोबर
0: आहे. आणि मला स्वतःला प्रूव्ह करता येणार आहे की मला हे जमत.
1: बरोबर आहे.
0: मग ते स्वतःनीच लेथवर ते तयार करून देणं.
1: बर.
0: असंही नाहीये की म्हणजे मला एकटीला क्रेडिट घ्यायचं नाही. माझे खूप मित्रमैत्रिणी मला सपोर्टला होते. खूप जणांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे मला मदत केलेली आहे.
1: बरं.
0: कित्येक जण माझ्या बरोबर थांबायचे पण.
1: अच्छा.
0: असं पण झालेलं आहे. म्हणजे असं नाही की एकटं तर कुणीच काही करू शकत नाही. त्यामुळं त्या त्या वेळेस मला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचं तर क्रेडिट आहेच.
1: बरोबर आहे. पण मग पहिलं काम मिळालं ते कोणाचं मिळालं?
0: मयूर इंडस्ट्रीज म्हणून होते एमआयडीसी मध्ये. त्यांनी दिलं मला पहिलं.
1: अरे वा. आणि मग त्याच्यानंतर काम मिळतच गेली.
0: मिळत गेली.
1: अच्छा.
0: हो. मग नंतर हळूहळू कसं झालं की शाफ्ट म्हणून एक जॉब असतो. म्हणजे आपल्या रोटेटिंग कंपोनंटच्या मधला जो रॉड असतो तो. तर मग त्याचं सेंटरिंग फेसिंग असतं. म्हणजे अगदी इनिशियल लेवलला जे मशीनिंग असतं तर तेवढंच काम मिळायचं मला. म्हणजे एका जॉब माग 50 पैसे मिळायचे.
1: बरं.
0: पण मग असं वाटायचं चला सुरू तर झालं. त्यामुळे तेवढं सेंटरिंग फेसिंग करून माझ्याकडनं जायचे. मग हळूहळू मग तू हे पण करशील का त्याच्यात, मग तू ते पण करशील का त्याच्यात, असं करत करत करत मग मला एक चॅनलाइज झालं की आपल्याला आता शाफ्ट जमत आहेत आणि आपण ते करू शकतोय आणि त्याचं काम आपल्याला मिळू शकतंय. त्यामुळं मग बेसिकली माझे शाफ्टचं प्रोडक्शन सुरू झालं.
1: अच्छा.
0: आणि मग बऱ्यापैकी मशीनिंगला यायला लागली कामं. मग एक लेथवरनं दुसरं लेथ घेतलं.
1: तेच विचारणार होते. आता किती लेथ मशीन आहेत?
0: नाही, लेथ मशीन तर खूप बेसिक झालं. त्यानंतर मग पहिली तर अगदी मी जसं म्हटलं 8x10 भाड्याची खोली होती पत्र्याची. मग तिथून मी 1000 square foot भाड्याच्या जागेत शिफ्ट झाले. पण इतके लिमिटेशन यायचे की जसं म्हटलं वातावरणच नव्हतं एमआरसी. मग रात्री थांबणं, उशिरापर्यंत काम करणं थोडस अनसेफ वाटायचं. मग असं वाटायला लागलं की नाही, आता स्वतःची जागा असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू झाले.
1: अच्छा.
0: लकीली तशी जागा मिळूनही गेली. त्याचं पण श्रेय मी माझ्या फ्रेंड्सनाच देईल.
1: बरं.
0: त्यांच्या मदतीने मला खूप चांगली जागा मिळाली. आज जी माझी स्वतःची जागा आहे तीच. आणि मग मी एक एक सेटअप वाढवत गेले. मग सीएनसी मशीन्स आल्या.
1: बरं.
0: सीएनसी ग्राइंडिंग मशीन्स आल्या, सीएनसी मिलिंग मशीन आल्या, जे ऑटोमायझ्ड असतात. कारण लेथ मशीन हे टोटली मॅन्युअली करण्याचं.
1: बरोबर आहे.
0: असं म्हणजे आज तसं परिपूर्ण म्हणावा असा सेटअप आहे माझा.
1: अरे वा. आणि आता किती वर्ष झाली तुम्ही कंपनी सुरू करून?
0: आता साधारण 2010 काम सुरू केलं. म्हणजे 15 वर्ष म्हणायला हरकत नाही.
1: वा. पण आता मग सीएनसी मशीन वगैरे पण घेतली आहेत तुम्ही की कसं?
0: हो, सीएनसी आहेत.
1: आहेतच.
0: येस.
1: बरं. आणि लेथ पण आहेत?
0: आहेत.
1: दोन्हीची कामं चालू आहेत.
0: हो. कसं होतं, सीएनसी मशीन हे टोटली सेकंदावर चालणारं मशीन आहे. म्हणजे तुम्ही किती कमी वेळात त्याच्यात काम काढता.
1: बरोबर.
0: मग त्याच्यावर जॉब लावण्याआधी जे जास्तीचं मटेरियल आहे की जे सीएनसीवरनं उडवणं परवडणारं नसतं, मग अशा वेळेस लेथ मशीनवर ते मशीन कॉम्पोनंट्स थोडेसे काढले जातात. आधी त्याच्यावर आधी काही प्रमाणात मशीनिंग केलं जातं आणि मग ते सीएनसीवर शिफ्ट होतात.
1: अच्छा. शाफ्ट्स बनवायच्या आधी तुम्ही पहिले सर्वे केला असेल की कोणाकोणाकडे आपल्याला काम मिळेल?
0: सर्वे म्हणण्यापेक्षा मी नेमकं मला कुठल्या प्रकारचे करायचे हेच माहित नव्हतं. जसं म्हटलं की शाफ्ट करायचे हे मला पहिले तर हवं मिळेल ते काम करायचं होतं.
1: बरोबर आहे. हा.
0: की जे मला आज करायला मिळेल ते मी करणार.
1: बरोबर.
0: त्याचा फायदा पण असं झाला की मला बरेचसे जॉब्स करून बघता आले. फोर्जिंग मध्ये करता आले, कास्टिंग मध्ये करता आले, रॉ मटेरियल मध्ये. त्यामुळे झालं काय की मला हे कळत होतं की काय करायचं आणि काय करायचं नाही.
1: बरोबर आहे. पण मग त्याच्यासाठी तुमच्याकडे लागणारं जे मटेरियल आहे ते कुठून येतं? त्या त्या कंपनीकडून येतं का तुम्हालाही काही?
0: नाही, दोन पद्धतीने काम चालतं. एक तर लेबर वर्क म्हणून म्हणतो, म्हणजे कंपनी इटसेल्फ आपल्याला रॉ मटेरियल प्रोव्हाइड करते, देते. त्याचं आपण मशीनिंग करायचं आणि त्यांचं त्यांना परत देऊन टाकायचं.
1: बरोबर.
0: आणि दुसरं असं असतं की कंपनी फक्त आपल्याला ऑर्डर सांगते.
1: बर.
0: या या मटेरियल मध्ये या या पद्धतीने शाफ्ट हवेत, मग त्या अकॉर्डिंग आपण रॉ मटेरियल परचेस करायचं.
1: बर.
0: आणि त्यांना बनवून द्यायचं. असं दोन्ही पद्धतीने चालतं काम.
1: बर.
0: तर माझ्याकडे दोन्ही पद्धतीने आहे.
1: अच्छा.
0: काही कंपन्यांकडनं मटेरियल येतं, काही कंपन्यांसाठी मी स्वतः परचेस करते.
1: अच्छा. पण मग ते जे परचेस करायचं असतं ते कुठून करायचं असतं, ते कसं तुम्ही शोधून काढलं?
0: नाही, हे तर म्हणजे ट्रायल अँड एररच असतं.
1: अच्छा.
0: मग

0: आणि एकदा हे व्यवसाय ह्या गोष्टीत आपण उतरलो ना की आपण चार गोष्टी शोधतच
1: राहतो, बरोबर,
0: मग कुठं क्वालिटेटिव्हली कसं मिळतंय, कॉस्ट वाईज कुठं फरक पडतोय,
1: बरोबर,
0: ट्रान्सपोर्टेशन कुठं वाचतंय, किती ऑर्डर दिली तर किती वाचतायत, हे सगळं एकदा
1: कॅल्क्युलेशन अभ्यास करा.
0: किंवा बऱ्याचदा असं होतं की काही ग्रेड असतात त्या काही ठराविक ठिकाणीच मिळतात, सगळीकडे मिळतही नाही,
1: बरोबर,
0: मग त्या पद्धतीने सर्च केलं जातं. आता गुगल आणि ह्याच्यामुळे खूप सोपं पण झालेलं आहे,
1: बरोबर, खरं,
0: त्यामुळे मिळून जातात.
1: हा, आणि आता इतकी वर्ष झाल्यानंतर अनुभव कसा आहे तुमचा लोकांकडचा, किंवा आज तुम्ही किती लोकांना रोजगार देत आहात तिथे?
0: अनुभव खूप वेगवेगळ्या स्तरावर नाही खरं तर, म्हणजे जसं मी म्हणेल ना, जसं मी एक मुलगी म्हणून काम सुरू केलं, तर पहिला लढा माझा जसं मगाशी सांगितलं जेंडरशीच होता, आणि मला खूप फाईट करावं लागलं लोकांना ही मानसिकता तयार करणं. मी हेवी मटेरियल माझं उचलून मशीनला लावणं, लोडिंग अनलोडिंग केलं,
1: बरं,
0: टेम्पो मधनं माल उतरवणं.

0: एक मुलगी म्हणून काम सुरू केलं. तर पहिला लढा माझा जसं मगाशी सांगितलं जेंडरशीच होता, आणि मला खूप फाईट करावं लागलं लोकांना ही मानसिकता तयार करणं. मी हेवी मटेरियल माझं उचलून मशीनला लावणं, लोडिंग अनलोडिंग केलं, टेम्पो मधनं माल उतरवणं, टेम्पोत भरणं ही कामं केली, टेम्पो स्वतः चालवत नेले. म्हणजे मी कुठंच बाऊ केला नाही या गोष्टीचा. जेव्हा आपण स्वतःला त्यातनं बाजूला करू तेव्हाच आपण लोकांना सांगू शकणार.
1: अगदी खरं.
0: त्यामुळे पहिले तर तोच लढा होता. पण काही काही गोष्टी ज्या अजूनही खूप बदलली परिस्थिती अशी नाही वाटत. तेव्हा मुलीच नसायच्या, त्यामुळं सगळ्यात मोठा मला जो बेसिक प्रॉब्लेम आला की टॉयलेट्सच नसायचे.
1: हो बरोबर.
0: म्हणजे मी माझे जिथं भाड्याने जागा होती मी जवळपास 3 वर्ष त्या जागेत होते, आणि मी पहिल्या दिवसापासून त्या मालकाला म्हणत होते की मला एक फक्त टॉयलेट
1: सोय करा,
0: सोय करा. त्यांनी ती शेवटपर्यंत केली नाही. आणि असं व्हायचं की मग आता जायचं कुठं?
1: बरोबर.
0: मग मी कुठं पोस्टातच जा, कुठं बँकेतच जा, एखाद्या हॉटेलमध्ये जा असं, आणि लाज वाटायची सारखं कसं जाणार. त्यामुळे मग वेगवेगळे शोधायचे.
1: अच्छा.
0: हे ह्या गोष्टी खूप झाल्या. नंतर कामाच्या बाबतीत पण असंच झालं की लोकांना सवय नव्हती, हळूहळू लोकांना सवय होत गेली. लकीली असं झालं की माझ्याकडे काम करणारी मुलांनी मला खूप छान स्वीकारलं. म्हणजे मला त्यांच्या मधनं वावरताना कधी असं ऑड वाटलं नाही. त्यांनी मला खूप छान स्वीकारलं आणि मलाही त्यांना खूप छान स्वीकारता आलं. त्यामुळे हा जर्नी खूप स्मूथ राहिला माझ्या स्वतःच्या कंपनीचा.
1: अगदी खरं.
0: म्हणजे त्यांना कधी वाटलं नाही की एक मुलगी आपल्याला काही सांगते किंवा टेक्निकली काही सांगते.
1: बरोबर.
0: असं कधी झालं नाही. कदाचित त्यांना 2 गोष्टी जास्त माहीत असतील ऍज अ वर्कर, कारण ते प्रॅक्टिकली काम करत असतात. पण ते तसं कधी झालं नाही. आता समजा बरेच जण फोन करतात मार्केटिंगसाठी.
1: बरोबर.
0: समजा एखादा मटेरियल वाला आहे की तुम्हाला मटेरियल हवे काय, आता ते काय करतात गुगलवर माहिती घेतात आणि फोन करतात.
1: बरोबर.
0: तर माझा आवाज ऐकला मी, हॅलो, अरे निसर सर नाही आहे क्या? तर मला तर तिडकच जाते.
1: बरोबर आहे.
0: तुम्ही ओनरचा नंबर बघून फोन केलेला
1: आहे आणि तरी तुम्ही सर नाही का विचारता.
0: मी विचारते की तुमची ही मानसिकताच नाही आहे का की एखादी मुलगी ओनर असू शकते?
1: प्रश्नच नाही.
0: एखाद्या मेकॅनिकल कंपनीची.
1: बरोबर आहे.
0: तर मग बरेच जण नाही नाही सॉरी सॉरी ध्यान मी नाही आया वगैरे असं. पण मानसिकता अजून खूप जेवढी बदलायला हवी ना तेवढी
1: नाहीये बदललेली. अगदी खरे. एक मुलगी आणि एम आय डी सीत स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे हा विचार ठेवून जेव्हा एम आय डी सीत गेली तेव्हापासून आलेले खरं म्हणजे अनुभव तुम्ही सांगता आहात. आणि खरंचच ही मानसिकता बदलण्याची खूप गरज आहे. किंवा तुम्ही जी अडचण सांगितली की टॉयलेट्सच नसतात, त्यामुळे ह्या ज्या अडचणी येत नाही या आज तुमच्या मुलाखतीतून कळतील. आणि यातूनही पुढे जाण्याचे मार्ग कसे आपण स्वतः सापडवायचे असतात तेही कळेल. तुमच्या कंपनीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत.
0: धन्यवाद.
1: खूप छान वाटलं तुम्हाला भेटून भूपालीताई.
0: धन्यवाद.
1: पुढच्या तुमच्या सगळ्या व्यवसायासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि आज पहिल्याच कार्यक्रमात येऊन तुम्ही इतकी छान तुमची मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद.

उद्योग विश्व या कार्यक्रमात अहिल्यानगर इथल्या महिला उद्योजिका भूपाली निसळ यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचं पुनःप्रसारण आपण ऐकलं. सादरकर्ते होते सुधाम बटुळे. हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीची 8:35 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरातली संत नामदेव यांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं. ऐकूयात.

सुरेश वाडकर यांच्या स्वरातली संत नामदेव महाराज यांची रचना आपण ऐकलीत. संगीतकार होते श्रीनिवास खळे. सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रवींद्र साठे यांच्या स्वरातली विवेक आपटे यांची गीतरचना. संगीत दिलंय अशोक पत्की आणि विवेक आपटे यांनी.

रवींद्र साठे यांनी गायलेलं आणि अशोक पत्की आणि विवेक आपटे यांनी संगीतबद्ध केलेलं विवेक आपटे यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 9:15 समाचार संध्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार श्रोतेहो, आपली आवड या कार्यक्रमात मी निकिता रसाळ आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, सर्वच श्रोते या कार्यक्रमाची खूप आतुरतेने वाट बघत असतात. त्यासाठी आमच्या अहिल्यानगर केंद्रावर आपल्या आवडीचं गाणं ऐकण्याची फरमाईश करणारी बरीच पत्रं कायम येत असतात. याच पत्रांची दखल घेऊन आमच्या सर्व श्रोत्यांची त्यांच्या पसंतीची मराठी गीतं ऐकण्याची आवड पूर्ण करण्याचा आम्ही या कार्यक्रमाद्वारे प्रयत्न करीत असतो. श्रोतेहो, आता अधिक वेळ न दवडता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला माझ्या हातात हे पत्र आहे, ते आहे जय हिंद रेडिओ श्रोता संघ, मुक्काम हिप्परसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी, सायरा बनू शेख, दस्तगीर शेख, एजनबी शेख, शाकिर शेख, इस्लामबी शेख, बाबा

0: करिश्मा सिमर बिस्मिला बी गदर शेख सानिया शकील पठाण वळसंगीकर आणि निलोफर शेख हिप्परसुगा यांचं तसंच तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदणी अयूब सय्यद बाराजे अमन सय्यद आणि महिरा सय्यद या सर्व श्रोत्यांना ऐकायचंय सोंगाड्या या चित्रपटातलं दादा कोणके यांचं गीत. संगीत आहे राम कदम यांचं आणि गायलंय जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी. ऐकूयात.
1: Go be.

सोंगाड्या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांच्या युगलस्वरातलं दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राम कदम. कार्यक्रमातली पुढची आवड कळवणारे श्रोते आहेत जांभरुण तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज कुसाध्वी आणि परभणीहून गणेश हारगावकर. तसंच बालमटाकळी जिल्हा अहिल्यानगर इथून नंदकुमार अदवंत, उर्मिला अदवंत, निलेश, मयुरी, कल्पेश, संगीता आणि समस्त अदवंत परिवार या सगळ्यांना ऐकायचं आहे. मेघमल्हार या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं गीत. गायला आहे पंडित वसंतराव देशपांडे आणि संगीत आहे राम मराठे यांचं. ऐकूयात या सगळ्या श्रोत्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित कार्यक्रम आपली आवड आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. यानंतर ऐकणार आहोत शांताराम नांदगावकर यांच्या रचनेसाठी अनुराधा पौडवाल यांचा स्वर. संगीतकार आहेत अरुण पौडवाल आणि चित्रपट गंमत जम्मत या गीतासाठी आपली आवड कळवणारे श्रोते आहेत एअरपोर्ट रोड वंदनानगर इंदोर इथून महेंद्र कपूर, वंदना मराठा, भाऊ मराठा, गणेशदादा मराठा, कार्तिक भाऊ मराठा, परी संजय मराठा, मालती चौधरी, स्वाती प्रयाग चौधरी, ललिता नारायण खर्चे, तसंच शनिवार पेठ बीडचे पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ, श्रावणी, प्रथमेश आणि समस्त कुलथे परिवार. ऐकूयात तर मग या सगळ्यांच्या आवडीचं गंमत जम्मत या चित्रपटातलं हे गीत.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं गंमत जम्मत या चित्रपटातलं हे सुमधुर गीत आपण आत्ता ऐकलं. कार्यक्रमातलं हे पुढचं गीत आहे पिंजरा या चित्रपटातलं. या गीता उषा मंगेशकर यांच्या स्वरासाठी

आपण हे गीत ऐकणार आहोत. या गीताची पसंती करणारे श्रोते आहेत एरोड्रम ठाणे, वंदनानगर, इंदोर, मध्य प्रदेश इथून रेखा संतोष रघुवंशी, शोभा उपेंद्र रघुवंशी, बबिता सुरेंद्र रघुवंशी, पूजा विक्की रघुवंशी, तसंच शहाली बाबा रेडिओ श्रोतासंघ पिंपरी शहाली निवासाचे भाऊसाहेब नवथर, अक्षय चंदन, जयकुमार चंदन, हरीश शेठ, दादाभाऊ तांबे, दादाभाऊ सूर्यवंशी, रुचिता चंदन. या ऐकूयात तर मग या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित कार्यक्रम. कार्यक्रमातलं हे गीत होतं पिंजरा या चित्रपटातलं. जगदीश खेपूळकर यांच्या गीतासाठी स्वर होता उषा मंगेशकर यांचा आणि संगीतकार होते राम कदम. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं जगदीश खेपूळकर यांचंच गीत. चित्रपट आहे बाळा गाऊ कशी अंगाई. या गीताला संगीत दिलंय एन दत्ता यांनी आणि या गीताची पसंती गवणारे श्रोते आहेत चांदूर बिस्वा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र. इथून

नारायण भाऊ खडसे, रक्षाताई खडसे, ललिता, संजना, गणेश खडसे, कार्तिक खडसे आणि समस्त खडसे परिवार, तसंच जीवनज्योती रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट वसारी जिल्हा वाशिम इथले एकनाथ काळे, आशाताई काळे, ज्ञानेश्वर काळे, शिवांशु काळे, रवींद्र पवार या सगळ्यांना ऐकायचं आहे बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं हे गीत. ऐकूयात.

आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं जगदीश खेवळकर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, कार्यक्रमात आता माझ्या हातात हे पुढचं पत्र आहे. शहाली बाबा रेडिओ श्रोता संघ पिंपरी शहाली निवासाचे भाऊसाहेब नवथर, अक्षय चंदन, जयकुमार चंदन, हरीश सेठ, तसंच बालम टाकळी जिल्हा अहिल्यानगरहून नंदकुमार अदवंत, मुक्काम पोस्ट खेरडावाडी पोस्ट सिरसम तालुका जिल्हा हिंगोलीचे शहाजी बोडखे, नंदाबाई बोडखे, हनुमान बोडखे, रामकिसन बोडखे, पांढरकवडा इथून अनिल, उषा, प्राची, अनुश्री, धनश्री बुरांडे आणि परिवार या सगळ्या श्रोत्यांना ऐकायचं आहे. अरुण दाते यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकूयात.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोतेहो, तुमच्या पत्रांची तसेच तुमच्या अभिप्रायाची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत. घड्याळ आपल्याला खुणवते, त्यामुळे आपल्याला कार्यक्रमातून निरोप घ्यावा लागणार आहे. मी निकिता रसाळ आपली आवड या कार्यक्रमातून आपला निरोप घेते. नमस्कार.

0: शंभरांश 1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातूनही आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 9:30 वाजले आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम एक फिल्म. आजच्या एक फिल्म कार्यक्रमात ऐकूयात बावरची या चित्रपटाविषयी. संकलन आणि निवेदन आहे किरण ढाळे यांचं.
1: श्रोते हो नमस्कार. एक फिल्म कार्यक्रमात मी किरण डहाळे आपलं स्वागत करतो. या कार्यक्रमाचा उद्देश फक्त गाणी ऐकणं हा नसून एखाद्या चित्रपटाबद्दल श्रोत्यांना जास्तीत जास्त माहिती कशी देता येईल त्या चित्रपटासंदर्भातल्या आठवणी किस्से सांगणं हा आहे. आजच्या कार्यक्रमात आम्ही असाच एक सुंदर चित्रपट घेऊन आलो आहोत ज्याचं नाव आहे बावरची, अर्थात मराठीमध्ये स्वयंपाकी. हा चित्रपट 1966 आलेल्या गाल्पा होलिओ सात्ती या बंगाली चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. या चित्रपटाचं एक वैशिष्ट्य सांगायला हवं. चित्रपटाच्या सुरुवातीला किंवा शेवटी कलाकारांची नावं अर्थात क्रेडिट्स दाखवण्याची पारंपरिक पद्धत इथं वापरली नाही. त्याऐवजी अमिताभ बच्चन यांच्या आवाजात बॅकग्राऊंडला सगळे कलाकार

0: आणि ही बदनामी इतकी पसरते की त्यांच्या घरात काम करायला कुणीही तयार होत नाही. पण राजेश खन्नानं साकारलेला रघु नावाचा तरुण स्वयंपाकी अर्थात बावर्ची म्हणून त्यांच्या घरी नोकरी स्वीकारतो आणि इथून खरा चित्रपट सुरू होतो. राजेश खन्नासोबत या चित्रपटात जया भादुरी, असराणी, हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय, ए के हंगल, दुर्गा खोटे यांच्या सहाय्यक भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत ऋषिकेश मुखर्जी, संगीत मदन मोहन यांनी दिलं असून गीतकार आहेत कैफी आझमी. या चित्रपटात लता मंगेशकर, मन्नाडे, किशोर कुमार या मुख्य पार्श्वगायकांसह लक्ष्मीशंकर, निर्मला अरुण, हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय, कुमारी फैयाज यांनी देखील गायन साथ दिली आहे.
1: पहले चोरी...

श्रोते हो, शांती निवास या घरातल्या शर्मा कुटुंबाभोवती या चित्रपटाचं कथानक फिरतं. कामाचा आळस हे कुटुंबातल्या सदस्यांचं स्वभाव वैशिष्ट्य. किटकिट्या स्वभावामुळं आणि घरात सतत चालणाऱ्या भांडणामुळं त्यांच्या घरात कोणताही स्वयंपाकी जास्त काळ टिकत नाही.

श्रोते हो, बावरची गाजला तो गाण्यांमुळं नाही तर तपन सिन्हा यांच्या कथानकामुळं, गुलजार साहेबांनी लिहिलेल्या संवादांमुळं. स्वयंपाकी म्हणून घरात प्रवेश केलेला रघु आपल्या स्वभावामुळं घरातल्या सगळ्यांची मनं जिंकतो. एकत्र कुटुंबात चालणारी धुसफूस दिग्दर्शकानं अतिशय प्रभावीपणे मांडली आहे. या घरगुती प्रसंगांवर बावरची रघुनं काढलेले तोडगे दर्शकांना चित्रपटाशी बांधून ठेवतात. सगळ्या कुटुंबामध्ये प्रेम राहावं, जिव्हाळा राहावा यासाठी झटणार

श्रोते हो, बावरची चित्रपटात अभिनेते असरानी यांनी विश्वनाथ शर्मा अर्थात बाबूची भूमिका साकारली आहे. त्यांना एक यशस्वी संगीतकार व्हायचं असतं, पण त्यासाठी ते स्वनिर्मिती करण्याचं सोडून प्रसिद्ध इंग्रजी गाण्यांच्या चाली चोरून हिंदी गाणी बनवण्याचा प्रयत्न करतात. या भूमिकेच्या माध्यमातून त्या काळात चालणाऱ्या संगीत चोरीच्या बाबीकडं दिग्दर्शकानं विनोदी अंगानं प्रकाश टाकलाय.

0: श्रोतेहो, ऋषिकेश मुखर्जी यांनी अतिशय कमी बजेटमध्ये आणि एकाच घरात हा संपूर्ण चित्रपट शूट करून दिग्दर्शनाचा उत्तम नमुना पेश केला आहे. 1971 काळ हा बऱ्यापैकी रोमॅन्टिक सिनेमांचा काळ होता. त्या काळात बावरचीसारखा वेगळा विषय घेऊन चित्रपट काढणं थोडं धाडसाचं होतं. त्यातही राजेश खन्ना यांची इमेज त्या काळात रोमॅन्टिक हिरो अशीच होती आणि या चित्रपटात या हिरोला हिरोईनच नव्हती. जया भादुरी या सहाय्यक भूमिकेत होत्या. ऋषिकेश मुखर्जी यांचं दिग्दर्शन आणि गुलजार यांनी लिहिलेले अर्थपूर्ण संवाद हे चित्रपटाचं मुख्य आकर्षण. या चित्रपटातला हा प्रसिद्ध संवाद जीवनाचं महत्व सांगतो.
1: ये छोटी छोटी बातें हैं जो जिंदगी में असल मायना रखती हैं. किसी बड़ी खुशी के इंतजार में हम ये छोटे छोटे खुशियों के मौके खो देते हैं. अरे, बड़ी खुशी के मौके 10-20 होते हैं.

0: एक फिल्म हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आज एक फिल्म या कार्यक्रमासाठी बावरची या चित्रपटाविषयी आपण ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं किरण डहाळे यांचं. हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
1: एक विचारू का, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण सुद्धा काही इन्व्हेस्टमेंट केल्याच असतील, नाही का?
2: हो, म्हणजे शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतरही काही.
1: पण या इन्व्हेस्टमेंट सोबतच आपल्या मुलांना भविष्यात पौष्टिक अन्न मिळावं, पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावं आणि महत्त्वाचं म्हणजे जगण्यासाठी शुद्ध हवा मिळावी, यासाठी आपण काही गुंतवणूक केली आहे का?
2: आता फक्त विचार करण्याची नाही तर कृती करण्याची वेळ आली आहे.
1: तेव्हा वृक्षारोपण करा आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी प्रदूषण मुक्त निसर्गाची पायाभरणी करा.

श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारित रजनीगंध हा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात बहार चित्रपटासाठी शमशाद बेगम यांचा स्वर. गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं आणि या गीतासाठी संगीत दिले SD बर्मन यांनी. ऐकूयात.

श्रोते हो, रजनीगंधा कार्यक्रमात आत्ताच आपण बहार चित्रपटासाठी समशाद बेगम यांचा स्वर ऐकलात. गीत होतं राजेंद्र कृष्ण यांचं आणि संगीत दिलं होतं SD बर्मन यांनी.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमात पुढचं गीत आहे आनंद बक्षी यांचं, किशोर कुमार यांच्या स्वरासाठी, संगीत आहे SD बर्मन यांचं आणि चित्रपट आहे अजनबी।

श्रोते हो, आत्ताच आपण आनंद बक्षी यांच्या गीतासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा स्वर ऐकलात. संगीत होतं आर डी बर्मन यांचं आणि चित्रपट होता अजनबी. रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूयात धरम करम या चित्रपटासाठी मुकेश यांचा स्वर. गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं, तर संगीत आहे आर डी बर्मन यांचं. ऐकूयात.

श्रोते हो धरम करम या चित्रपटासाठी मुकेश यांचा स्वर आपण ऐकलात. गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं, तर संगीत होतं आर डी बर्मन यांचं. कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांच्या गीतासाठी किशोर कुमार यांचा स्वर. संगीत आहे आर डी बर्मन यांचं आणि चित्रपट बेमिसाल.

श्रोते हो किशोर कुमार यांच्या स्वरातली आनंद बक्षी यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं आर डी बर्मन यांचं आणि चित्रपट होता बेमिसाल. रजनीगंधा या कार्यक्रमात आता ऐकूयात सोलोवा साल या चित्रपटातलं हेमंत कुमार यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपूर यांचं गीत. संगीत आहे एस डी बर्मन यांचं.

श्रोतहो सोलोवा साल या चित्रपटातलं हेमंत कुमार यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकत आहात. गीतकार आहेत मजरू सुलतानपुरी आणि संगीत आहे एस डी बर्मन यांचं. श्रोतहो या गीताबरोबरच रजनीगंधा हा

नृत्यसेवा नृत्यसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्ती निमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका आपण ऐकलीत. हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आज ख्यातनाम उर्दू कवी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले गीतकार अखलाक मोहम्मद खान अर्थात शहरयार यांचा जन्मदिन आहे. 1936 साली आजच्या दिवशी जन्मलेल्या शहरयार यांना साहित्य अकादमी पुरस्कार तसंच ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं होतं. फासले, गमन, उमराव जान या चित्रपटातल्या गीतनिर्मितीत त्यांनी केलेलं योगदान आजही रसिक श्रोत्यांसाठी मोठी पर्वणीच ठरतं. शहरयार यांची गमन चित्रपटातली सिनेमे जलन तसंच उमराव जान या चित्रपटातले दिल चीज क्या है यासारखी गाणी आजही रसिक प्रेक्षकांसाठी एक अनमोल ठेवाच ठरतो. ऐकूयात त्यांचंच हे एक गीत उमराव जान या चित्रपटातलं.

श्रोते हो आशा भोसले यांच्या स्वरातली उमराव जान या चित्रपटातली शहरयार यांची ही गझल आपण ऐकली. संगीत होतं खय्याम यांचं. श्रोते हो यानंतर 11 वाजता हिंदी बातम्या आणि 11 वाजून 5 मिनिटांनी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.